ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे।
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71। व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00। नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, सध्याचं युग हे आपण म्हणतो की टेक्नॉलॉजीचं युग आहे, आणि या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आपल्या सर्वांना वेगवेगळ्या गोष्टीचं ज्ञान असणं किंवा आपण जे शिक्षण घेतोय त्याच्यामध्ये नेमक्या काय काय डेव्हलपमेंट होत आहेत याचं पण ज्ञान असणं खूप गरजेचं आहे, आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न पण करत असतो की हे ज्ञानार्जन जे आहे ते नेमकं आपल्याला कुठून कुठून मिळेल। आपण जर कॉलेजमध्ये प्रवेश येत असाल, म्हणजे त्यातल्या त्यात टेक्नॉलॉजीचा विषय झाल्यानंतर, जिथं आपण BSc करत असणार आहेत आणि त्यातल्या त्यात इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा आपण फिजिक्स असेल अशा विषयाला धरून जर समजा आपण BSc करत असाल, किंवा त्याही पुढे जाऊन आपण पॉलिटेक्निकमध्ये असाल आणि त्या ठिकाणी जर आपण इलेक्ट्रॉनिक्स हा आपला विषय असेल, टेलिकम्युनिकेशन हा विषय असेल, आणि त्याच्याही पुढे जाऊन इंजिनिअरिंग करत असाल आणि त्या ठिकाणी जर आपण इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ही जर ब्रँच असेल किंवा सेपरेट इलेक्ट्रॉनिक्स असेल, तर या क्षेत्रामध्ये आपलं करिअर कशा पद्धतीनं असू शकतं, आणि याच क्षेत्रामध्ये आपल्याला ज्या डेव्हलपमेंट होत आहेत, म्हणजे आपला एक जो पुराणमतवादी विचार असतो की कुठल्याही सब्जेक्टला की हा सब्जेक्ट जो आहे तो खूप जुना आहे, आपण नवीन सब्जेक्टकडे पाहिलं पाहिजे, पण हे जे जुने सब्जेक्ट असतात ते सुद्धा का महत्त्वाचे आहेत याविषयीचं संपूर्ण ज्ञान असणं गरजेचं आहे, आणि असंच ज्ञान देण्यासाठी आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये तज्ज्ञांना निमंत्रित केलेलं आहे। त्यांचं नाव आहे संजय चौधरी, ते मुळात प्राध्यापक होते 20 वर्ष भुसावळ येथील नाहटा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, पण त्यांनी त्यांची प्राध्यापक हे जी नोकरी आहे ती 20 वर्षानंतर सोडली आणि स्वतःची कंपनी सुरू केली। यामध्ये ते इलेक्ट्रॉनिक स्टडी सेंटर नावाची एक कंपनी चालवतात, ती ISO 9001:2008 सर्टिफाईड आहे, आणि त्यासोबत BM इलेक्ट्रॉनिक्स या नावाने ते व्हेंडिंग मशीन तयार करतात। व्हेंडिंग मशीन म्हणजे आपण जर समजा कुठेही मार्केटमध्ये गेलात, 1 रुपया टाकल्यानंतर आपल्याला जे वजन दिसतं ते, किंवा आपण वॉटर ATM जे पाहिलेलं असतं की त्याच्यामध्ये पैसे टाकल्यानंतर आपल्याला पाणी भेटतं, तर अशा पद्धतीच्या ज्या व्हेंडिंग मशीन आहेत त्या ते निर्माण करतात। असे संजय चौधरी सर जे आहेत ते आज रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते प्रत्येक कॉलेजमध्ये व्हिजिट करतात आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रामध्ये करिअर करणं किंवा अवेअरनेस करणं हे महत्त्वाचं काम करतात। आज आपण त्यांच्याकडूनच काही गोष्टी जाणून घेणार आहोत। सर, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये।
2: धन्यवाद।
1: सर, संजय चौधरी सर आपलं नाव आहे, आणि आपण या पद्धतीनं जे आपलं एक छोटंसं इंट्रोडक्शन करून दिलं, तर इलेक्ट्रॉनिक्स हा जो शब्द आहे किंवा इलेक्ट्रॉनिक्स हा विषय तुमच्या किती जिव्हाळ्याचा हे सांगा अगोदर।
2: इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे अणुतंत्रशास्त्र।
1: बर,
2: जे बारीक बारीक सूक्ष्म कणांनी जे निर्मिती झाली आहेत किंवा बारीक बारीक सूक्ष्म हालचालींनी जे हालचाल होते ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स। याच्याशी कम्पेअर जर आपण केलं तर इलेक्ट्रिकल हा जास्त करंट ऑपरेट होणारा आणि सरळ सरळ करंट फ्लो होणारा क्षेत्र म्हणजे इलेक्ट्रिकल. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये वेगवेगळ्या माध्यमातून करंट फ्लो होतो, जसं व्हॅक्युम मधून होतो, गॅस मधून होतो किंवा सेमी कंडक्टर मधून होतो. पूर्वीच्या काळी व्हॅक्युम आणि गॅसचा प्रकार फार मोठ्या प्रमाणात होता, तो आता दिवसेंदिवस कमी होऊन सॉलिड स्टेट झालाय. सॉलिड स्टेट म्हणजे सेमी कंडक्टर. याचं उदाहरण द्यायचं झालं तर मोठे टीव्ही आता छोट्या टीव्हीने रिप्लेस झालेत. मोठ्या टीव्हीमध्ये सीआरटी असायची, जी व्हॅक्युम असायची, जी स्लो स्पीड असायची, हाताळायला कठीण असायची, आता एलईडी आणि एलसीडी टीव्ही आहेत. पण याच्या मागचं बॅक सर्किट जे आहेत ते दोन्ही टीव्ही मधलं जवळपास 80% सारखंच आहेत.
1: अच्छा अच्छा, म्हणजे त्याचा आत्मा सेमच आहे.
2: त्याचा आत्मा सेमच आहे, फक्त त्याचा दिसण्याचा पडदा जो होता तो बदलला.
1: बदलला, अच्छा.
2: पडदा बदलला म्हणजे दृष्टिकोन बदलला.
1: हो हो,
2: क्वालिटी बदलली, साईज बदलली.
1: अच्छा, मग आता ह्या हा इलेक्ट्रॉनिक्सचा जो मेन गाभा आहे तो तुम्ही सांगितला, की हा इलेक्ट्रॉनिक्सचा जो संपूर्ण विषय आहे तो खरं तर ह्या 30 सेकंदामध्ये तुम्ही त्याला एक्सप्लेन करून सांगितलं की इलेक्ट्रॉनिक्स अशा पद्धतीचा आहे. तर मग तुमचं जे हे इलेक्ट्रॉनिक्स स्टडी सेंटर आहे, मग या माध्यमातून तुम्ही नेमकं काय करता विद्यार्थ्यांना? जसं आज तुम्ही तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आलेला आहात, तर नेमकं करता काय आपण?
2: आम्ही अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये किंवा समाजामध्ये ज्या ज्या ज्ञानाची गरज आहे ते ज्ञानार्पण आम्ही करतो. विद्यापीठाच्या काही लिमिटेड संकल्पनेमुळे विद्यार्थ्यांना सगळ्या प्रॅक्टिकली गोष्टी विद्यापीठाला शिकवणं शक्य नसतात. आपण इथे महाविद्यालयाचा उल्लेख यासाठी नाही करत आहेत की महाविद्यालय विद्यापीठाला फॉलो करतात. महाविद्यालय स्वतःचा सिलेबस शिकवत नाहीत, विद्यापीठाच्या सांगण्यानुसार तो सिलेबस शिकवला जातो. आणि विद्यापीठाचा सिलेबस हा पीएचडी डॉक्टरेट प्रोफेसरांनी शिकवलेला ठरवलेला असतो. आणि खरं तर जे सिलेबस ठरवतात, इंजिनिअरिंगचा सिलेबस हा इंडस्ट्रीसाठी तयार केलेला असतो. आणि सिलेबस तयार करणारे जे लोक असतात त्यांची स्वतःची इंडस्ट्री नाही आहेत, हा मोठा खेद आहे. खरं म्हणजे इंडस्ट्रीच्या लोकांचा संपर्क घेतला पाहिजेत की नेमकं इंडस्ट्रीच्या कर्मचाऱ्यांना काय आलं पाहिजेत. तर मग त्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. इंडस्ट्रीमध्ये लागणारा ज्ञान आणि युनिव्हर्सिटी देणारं ज्ञान याच्यामध्ये खूप तफावत आहे. ती तफावत मिनिमाइज करण्याचा आमचा मोठा उद्देश आहे. म्हणून आम्ही म्हणतो टू मिनिमाइज द गॅप बिटवीन एज्युकेशन अँड इंडस्ट्री वी कंडक्ट द 3 डेज वर्कशॉप इंटर्नशिप प्रोग्राम फॉर इंजिनिअरिंग स्टुडंट्स. म्हणजे इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी कौशल्यपूर्ण कार्यक्रम राबवायचे. मग आम्ही 3 दिवसीय कार्यशाळा महाविद्यालयामध्ये जाऊन पूर्ण दिवसभर सकाळ ते संध्याकाळ राबवतो.
1: अच्छा,
2: असा आमचा कार्यक्रम असतो.
1: बरं, मग आता त्यालाच लागून हा प्रश्न येतो की आजकाल जर आपण ट्रेंड पाहिला, म्हणजे कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये घ्या, थ्रूआउट महाराष्ट्र असेल किंवा कुठेही असेल, तर आपण जर मुलं 12th झाले त्यांनी सीईटी दिलेल्या आणि जर परत त्यांना जर इकडे ॲडमिशन घ्यायचं असेल तर ते इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या विषयाला सगळ्यात शेवटी ठेवतात. ते जर मला अगोदरच्या बाकीच्या जर कुठल्या ब्रँचला जर ॲडमिशन नाही मिळालं तर मग आपण ETCला घेऊयात असं म्हणतात. काय कशामुळे असेल हे काय वाटतं तुम्हाला?
2: आता आपल्याला जेवणाचं एखादं ताट वाढलेलं असेल, त्याच्यामध्ये 4-6 मेनू असतात. तर मग आता 6 मेनू असतात, 6 मेनू असतात, त्यातलं मी गुलाबजाम शेवटी खायचं ठरवलं. त्याच्यामध्ये 2 चॉईस असतात खाणाऱ्याच्या. एक तर मला गुलाबजाम खूप आवडतोय म्हणून मी शेवटी खाणार आहे, ओके, खूप आवडतो म्हणून शेवटी खाणार आहेत, किंवा मला आवडतच नाही म्हणून शेवटी खाणार आहेत. दोघं चॉईसचे माणसं खातात. मग आपल्याला त्याच्यावर कळत नाहीत की याने इलेक्ट्रॉनिक ब्रँच शेवटी ठेवली तर नेमकी का ठेवलीत. तर इलेक्ट्रॉनिक ब्रँच मुलं शेवटी ठेवतात याचं कारण असं आहे की मुलं मोस्टली कॉम्प्युटर आयटी ब्रँचला ठेवून त्यांना आयटी सेक्टरमध्ये जायचं असतं, हा त्यांचा उद्देश असतो. पण आयटी सेक्टरमध्ये पुढे काय भविष्यात अडचणी आहेत, काय येणार आहेत, ह्या त्यांना माहीत नसतात.
1: अच्छा अच्छा, मग आता तुम्ही जर असं म्हणत असाल की इलेक्ट्रॉनिक्सला शेवटी आवडता आणि ना आवडता असा विषय असू शकतो, पण आपण जनरली आता असा विचार करूयात की जे बीएससी ग्रॅज्युएशन करतायत, बेसिक ग्रॅज्युएशन करतायत, त्याच्यामध्ये जर समजा त्यांचा इलेक्ट्रॉनिक्स विषय असेल आणि त्याच्यानंतर पॉलिटेक्निकमध्ये इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन असा विषय असेल आणि इंजिनिअरिंगमधला असेल, तर तिन्हीमध्ये मेन डिफरन्स काय असतो? आणि मग जर समजा अशा विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रॉनिक्स हा विषय निवडला असेल तर मग त्यांना नेमकं आता सध्याच्या युगानुसार काय असं नॉलेज घेतलं पाहिजे जे करिक्युलम आहे त्याला सोडून पण?
2: ओके, आता बीएससी इलेक्ट्रॉनिक्स, डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स आणि इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स ह्या तिघ विचार केला तर इलेक्ट्रॉनिक्स 3 पण ठिकाणी आहेत. आता बीएससीमध्ये प्रात्यक्षिकाचा थोडा अभाव असतो, म्हणजे प्रॅक्टिकल लेवल जी आहे ती बीएससीमध्ये थोडी कमी असते. डिप्लोमामध्ये प्रॅक्टिकल लेवल थोडी बीएससीच्या कम्पॅरेटिव्हली जास्त असते. आणि इंजिनिअरिंगमध्ये जर तुलना केली तर इंजिनिअरिंग हे प्रॅक्टिकल ओरिएंटेड एज्युकेशन आहेत, जे फक्त प्रात्यक्षिकावरती भर देऊन शिकवलं जाणारं एज्युकेशन आहे ते एकमेव फक्त इंजिनिअरिंग आहेत, की ज्यामध्ये प्रॅक्टिकल खूप महत्वाचे आहेत. तर प्रॅक्टिकल खूप महत्वाचे आहेत म्हणजे मुलांनी सुद्धा प्रॅक्टिकलकडे खूप महत्व दिलं पाहिजेत. प्रॅक्टिकल आहेत मग सेकंडरी आहेत त्याच्याकडे लक्ष देऊ नये, करू नयेत, स्वतः प्रॅक्टिकल पुन्हा करून बघावेत. आणि सर्वात महत्वाचं, आपण आज जे प्रॅक्टिकल कॉलेजमध्ये महाविद्यालयामध्ये केलं आहेत ते प्रॅक्टिकलचं सर्किट आपण वापरून सोसायटीमध्ये समाजामध्ये त्याचा काय उपयोग करू शकतो त्याच्यावरती विद्यार्थ्यांनी खास भर द्यावा. जे सर्किट आज आपण कॉलेजमध्ये केलं, उदाहरणार्थ आपण एक सर्किट विचार करूयात की फ्लिपलॉप नावाचं एक प्रॅक्टिकल आहे. फ्लिपलॉप नावाचं एक प्रॅक्टिकल मुलं कॉलेजला करतात, पण त्यातले सगळे मुलं विचार करतात की हा फ्लिपलॉप मला युनिव्हर्सिटीला प्रॅक्टिकल एक्झामला येणार आहे म्हणून शिकायचा आहे. खरं तर मुलाने हा विचार करायचा की मी फ्लिपलॉप वापरून माझ्या घरची पाण्याची मोटार आपोआप टाकी बंद करू शकतो का, मोटार बंद होईल का, मी माझ्या घराच्या बाहेर असलेला लाईट फ्लिपलॉप वापरून चालू बंद करू शकतो का, ही गोष्ट त्या दिवशी ज्याला लक्षात येईल तेव्हा तो फ्लिपलॉपचं प्रॅक्टिकल महाविद्यालयात एक वेळा करेल पण तो घरी 50 वेळा करेल आणि त्याच्यातनं तो अनंत प्रकारचे व्यवसाय उपलब्ध करेल.
1: बर बर. आणि हे बेसिक जर समजा एज्युकेशन चालू असताना जर हा विचार डोक्यामध्ये असेल तर तो म्हणजे कितीतरी प्रॅक्टिकल ओरिएंटेड त्याने एज्युकेशन घेऊ शकेल,
2: तो नक्की उद्योजक घडणार.
1: हा उद्योजक, यस एक्झॅक्ट.
2: जो विद्यार्थी घरी प्रॅक्टिकलला शिकवलेलं एखादं सर्किट घरी करून बघणार आणि सर्किट केल्यानंतर घरी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या घरी लावणार, घरी लावल्याबरोबर आपली आई माता एवढी खुश होणार, माझ्या मुलाने असं केलं आहे की टाकी भरली की आपोआप बंद होतात, घरी मामा मावशी आल्यानंतर सगळ्यांना कौतुकाने दाखवणार की माझ्या मुलाने काय केलंय. म्हणजे आपल्या इंजिनिअरिंगचं कौशल्य दाखवण्याची संधी आणि आपल्या मातेला एक मान मिळवण्याची संधी. आणि जो विद्यार्थी आपल्या घरी केलेलं सर्किट शेजारच्या एखाद्या व्यक्तीला तसं करून देईल आणि तो त्याला एक नॉमिनल नफा घेऊन सुरुवात करेल त्या दिवसापासूनच त्याचा उद्योजक सुरू होणार आहे. आणि इंजिनिअरिंग हे खरं म्हणजे उद्योजक तयार निर्माण करण्यासाठीच सरकारचा उपक्रम आहे. सरकारचा इंजिनिअरिंग झाल्यानंतर नोकऱ्या देणे हा अजिबात उपक्रम नाही आहे. सरकारचा उपक्रम आहे की तुम्ही उद्योजक व्हा आणि नोकरी देणारे बनात.
1: वा क्या बात, बरोबर बरोबर. तर मित्रांनो, आपण जी चर्चा करत आहोत ते प्राध्यापक संजय चौधरी सर यांच्याशी. ते 20 वर्ष प्राध्यापक होते भुसावळ नहाटा इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी आणि ते सध्या आता इलेक्ट्रॉनिक स्टडी सेंटर नावाचं एक कंपनी चालवतात पुणे येथून. बेस त्यांचा नाशिक आहे आणि त्यासोबत BM इलेक्ट्रॉनिक्स या नावाची व्हेंडिंग मशीन तयार करणारी कंपनी पण चालवतात. मग सर, जसं आपण सांगताय 20 वर्ष आपण प्राध्यापक होतात, पहिला वर्ष प्राध्यापक म्हणून ज्यावेळेस आपण इलेक्ट्रॉनिक्स शिकवत होतात, त्याच्यानंतर 20व्या वर्षी तुम्ही ज्यावेळेस प्राध्यापक म्हणून नोकरी सोडली त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक्स आणि आता ज्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी 3 डेजचं वर्कशॉप घेता, किती बदललेलं आहे?
2: आपली आता ही मुलाखत मराठीतून आहेत. समजा मला ही मुलाखत इंग्रजीतून द्यायची आहे किंवा इंग्रजीतून एखादी कविता लिहायची आहे, इंग्रजीतून एखादी नॉव्हेल लिहायची आहेत आणि मला इंग्रजी येत नाहीत, तर मी एखाद्या प्राध्यापकाकडे गेलो आणि त्याला म्हटलं की मला हे सगळं लिहायचं आहे शिकायचं आहे, तर तो ABCD मला शिकवायला सुरुवात करेल, ग्रामर शिकवायला सुरुवात करेल. म्हणजे किती वर्षांनी इंग्रजी शिकायचं झालं तरी ABCD ए फॉर ऍपल, मोठी लिपी, छोटी लिपी, IM बॉय, युअर गर हे शिकावं लागेल. 50 वर्षापूर्वीचं इलेक्ट्रॉनिक्स, 30 वर्षापूर्वीचं इलेक्ट्रॉनिक्स, 10 वर्षापूर्वीचं इलेक्ट्रॉनिक्स, आजचं इलेक्ट्रॉनिक्स आणि पुढच्या 10 वर्षानंतर इलेक्ट्रॉनिक्स, त्याचा मूळ हा सेम तसाच राहणार आहे. डायोड, ट्रान्झिस्टर, SCR, MOSFET तसेच राहणार आहेत. त्याची थोडीशी साईज बदलेल, त्याचे थोडेसे पॉवर रेटिंग बदलतील. साईज याच्यासाठी बदलेल की छोट्या साईजमध्ये सेम पॉवर किंवा छोट्या साईजमध्ये जास्त पॉवर हँडल करणे म्हणजे उपकरणांची साईज कमी करणे आणि किंमत कमी करणे. पण छोटा उपकरण, छोटा डायोड आणि मोठा डायोड सारखंच काम करणार आहेत, त्याची तपासण्याची प्रक्रिया ही सारखीच असणार आहेत. म्हणून कधी पण आपल्याला इंग्रजीसाठी ABCD शिकावी लागणार आहेत, तसं इलेक्ट्रॉनिक्ससाठी कधी पण आपल्याला मूळ कंपोनंट हे शिकावेच लागतील आणि ते पूर्वी जसे होते ज्यांनी शोध लावला होता ते तसेच्या तसेच राहतील.
1: तर दृश्य स्वरूपामध्ये इलेक्ट्रॉनिक्स किती बदललेलं आहे? म्हणजे जर समजा आपण विचार करायला गेलं तर धाराशिवमध्ये इंजिनिअरिंगमध्ये शिकणारे स्टुडंट असतील, पुण्यामध्ये असतील, मुंबईमध्ये असतील, दिल्लीमध्ये असतील किंवा लंडनमध्ये असतील, तर इलेक्ट्रॉनिक्स शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दृश्य स्वरूपामध्ये इलेक्ट्रॉनिक्स किती वेगवेगळं असू शकतं?
2: दृश्य स्वरूपामधलं इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे उपकरणांच्या साईज आजकाल छोट्या होत चालल्या आहेत. तुमचा टॅब असू द्या, लॅपटॉप असू द्यात, मोबाईल असू द्यात, साईज छोटी करणे, त्याचा आउटपुट वाढवणे, कार्यप्रणाली वाढवणे, बॅटरीची साईज, बॅटरीचं वजन ह्या सगळं मेंटेन करून त्याचा आउटपुट रिस्पॉन्स वाढवणे हाच मुख्य टार्गेट आहे.
1: अच्छा अच्छा हे दृश्य स्वरूपातलं झालं, पण यालाच जोडून जो विषय येतो ना, इथले जे विद्यार्थी शिकणारे आहेत, मी त्या दृष्टिकोनातून आपल्याला हा प्रश्न विचारला की दृश्य स्वरूपामध्ये म्हणजे इथला शिकणारा विद्यार्थी हा डायट्रॉइडवरच आहे का, आणि पुण्यामध्ये शिकणारा किंवा मुंबईमध्ये शिकणारा विद्यार्थी काय वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटवर शिकतो का, असा तो एक भाग होता.
2: शिकण्याचा सगळा मुख्य पाया जो आहे तो अगदी तुम्ही तर आता मला
1: त्यांनी विचार कसा करावा, म्हणजे थोडक्यात अजून त्याला थोडं सोपं करतो. समजा एखादा विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनला विचार करत म्हणजे ऍडमिशन घेत असताना तो काय विचार करतोय की मला जुन्याच टीव्ही दुरुस्त करावं लागतील का, टेलिकम्युनिकेशन म्हणजे मला हेच याच्यामध्येच काम करावं लागेल का, जसं आता आपण टेलिफोन लाईन म्हणतो किंवा हे अशा अशाच मध्ये काम करावं लागेल का, किंवा काय इलेक्ट्रॉनिक्सचं रूप किती बदललेलं आहे आता एज्युकेशन घेत असताना इथल्या एज्युकेशनमध्ये आणि बेसिकली मुंबईच्या किंवा बाहेर देशातल्या इलेक्शन एज्युकेशनमध्ये काय फरक आहे अशा अँगल.
2: तुम्ही आता धारावी किंवा मुंबई पुणे याच्याविषयी विचारलं, मी तर म्हणेल की इथलं धारावी किंवा मुंबई पुणे किंवा जपानच्या कुठल्याही लंडनच्या कुठल्याही इन्स्टिट्यूटमधलं इंजिनिअरिंग असेल तर तिथला जे मूलभूत शिक्षण आहे ते डायोड ट्रान्झिस्टर ते सेम तसंच असणार आहे, सारखंच असणार आहेत, सारखंच असणार आहेत. फक्त त्याच्यामध्ये फरक असा आहे की तुम्ही जेवढा त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेणार आहेत तेवढी जास्त उच्च प्रणाली तुम्ही शिकणार आहेत, आणि तुम्ही फक्त महाविद्यालयावरती अवलंबून न राहता तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये स्वतःला किती सामावून घेतायत याच्यावरती तुमचं करिअर ग्रोथ आहे.
1: बरोबर.
2: कुठल्या महाविद्यालयात मी शिकतोय आणि तिथे मला फॅसिलिटी मिळत नाहीयेत असं अजिबात नाहीयेत, तुम्ही किती स्वतःला त्याच्यामध्ये झोकून देतायत त्याच्यावरती तुमचं शिक्षण अवलंबून आहे.
1: बरं, आता ह्याच्यातच अजून एक लागून असा प्रश्न येतो की जो आता आपल्या हातामध्ये मोबाईल आहे, स्मार्टफोन आहे, इंटरनेट आहे त्याच्यावर, तर त्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्सच्या विषयी आजचं जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे किंवा त्याच्यामध्ये जे काही डेव्हलपमेंट होत आहे त्याचं नॉलेज आपण कसं मिळवू शकतो किंवा त्यासाठी काय करावं असतो?
2: त्यासाठी मूलभूत शिक्षण घेऊन इलेक्ट्रॉनिक्समध्ये प्रायोरिटीने सगळ्यात पहिल्यांदा मूलभूत शिक्षण घेणे, नंतर सर्किट डिझायनिंगचं शिक्षण घेणे, सर्किट डिझायनिंगमध्ये तुमचे अॅनालॉग सर्किट, डिजिटल सर्किट, पीसीबी डिझायनिंग, आर्डिनो प्रोग्रामिंग, पीक, मायक्रो कंट्रोलरचे प्रोग्रामिंग, त्यानंतर तुम्ही पीएलसी एम्बेडेड स्कॅडा घेऊन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा असा जो जुना समज आहे की रेडिओ टीव्ही रिपेअर करणे, तर आता इलेक्ट्रॉनिक्समध्ये रेडिओ टीव्ही अजिबात राहिलेला नाही आहेत, कारण रेडिओ टीव्ही हा आता रिपेअरिंगच्या बाहेर गेलेला आहे, अथवा ते बिघडतच नाहीत आणि बिघडले तर डायरेक्टली रिप्लेस करतात. पण आता इलेक्ट्रॉनिक्स हे इंडस्ट्रीमध्ये फार मोठ्या प्रमाणात वापरलं जातात, त्याचं सगळ्यात मोठा स्कोप असलेलं उदाहरण म्हणजे ई व्हेकल आणि सोलर पॅनल आहेत आजकालचं. आणि कुठलंही इलेक्ट्रॉनिक्स असेल तर तो इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असो का एनटीसी असो दोघं सारखेच आहेत, इलेक्ट्रॉनिक्स आणि एनटीसीचा 90% अभ्यासक्रम सारखा आहेत.
1: अच्छा, म्हणजे तुमची स्वतःची कंपनी आहे बीएम इलेक्ट्रॉनिक जे व्हेंडिंग मशीन तयार करते त्याच्यामध्ये पण मग इलेक्ट्रॉनिक्सचा वापर होतो का? जसं तुम्ही म्हटलात की ई व्हेकलचा जो भाग आहे तो आहे, किंवा जर स्पेस टेक्नॉलॉजी म्हटलं कुठल्याही गोष्टीमध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा वापर होतो, तर ह्याचं जर थोडंसं विस्तृत करून सांगावं की आजच्या दृष्टिकोनातून इलेक्ट्रॉनिक शिकलेल्या विद्यार्थ्यांना किती मोठा स्कोप पुढच्या भविष्यामध्ये येणारा मिळू शकतो.
2: आपला सभोवतालचा परिसर वरती जर आपण एक नजर टाकलीत तर आपली नजर जिथे जाईल तिथे आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स दिसणार आहेत. मी समोर पाहिलं मोबाईल आहेत इलेक्ट्रॉनिक्स आहेत, चार्जर पाहिला इलेक्ट्रॉनिक्स आहेत, बाजूला माळ्यावरती पाहिलं इन्व्हर्टर यूपीएस आहेत, अजून मला वाटलं इकडे तिकडे बघायचं मी छताकडे पाहिलं ट्यूबलाईट पाहिली तर इलेक्ट्रॉनिक्स आहेत. म्हणजे आपण इलेक्ट्रॉनिकच्या या वस्तूंनी घेरावलेलो आहेत, म्हणजे कुठे पण आहेत, मग जितका वस्तू आपल्या घरात जास्त आहेत तितकं त्याचं उत्पादन जास्त करावं लागेल, तितकं उत्पादन जास्त करावं लागेल तितक्या त्याच्या दुरुस्त करण्याच्या निर्माण करण्याच्या संधी येतील. आणि या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू दुरुस्त निर्माण करण्याच्या ज्या संधी आहेत ऑब्व्हियसली या वस्तू सगळ्या ऑपॉर्च्युनिटी फक्त इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरलाच मिळणार आहेत, असं शक्य होणार नाहीत की एखाद्या इलेक्ट्रॉनिक्सचा मॅन्युफॅक्चरिंग डिझायनिंग करायचं आहे आणि ते सिव्हिल इंजिनियर करेल, केमिकल इंजिनियर करेल, ते शक्यच नाहीयेत. तो प्रत्येकाचा वेगळा वेगळा क्षेत्र आहे, तर आपण जितक्या जास्त वस्तूंनी घेरावलेलो आहे तेवढा त्याचा स्कोप जास्त आहे.
1: अच्छा, म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही म्हणजे पूर्ण स्पेस रॉकेटच्या तिथंपासून त्या घरातल्या ट्यूबलाईट पर्यंत तुम्ही म्हणताय की इलेक्ट्रॉनिक्स सगळीकडे विस्तारलेला आहे, तर निश्चित याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे की एक तर आवड असणं गरजेचं आहे की आपण इलेक्ट्रॉनिक्स विषयाला म्हणजे मला कुठेच ऍडमिशन मिळत नाही म्हणून जर इलेक्ट्रॉनिक्स घेत असाल तर तो भाग वेगळा, पण जर तुमची आवडच असेल तर निश्चित तुम्हाला सक्सेस मिळू शकतं असं म्हणणं आहे.
2: हो, आणि याच्यावरती तर मी खरं रतन टाटांना नमन करेल.
1: बर,
2: रतन टाटा नेहमी म्हणतात फर्स्ट आय टेक इट डिसिजन देन आय मेक इट करेक्ट.
1: येस,
2: म्हणजे आधी मी निर्णय घेतो.
1: हो,
2: आणि निर्णय घेतल्यानंतर मग माझे सहकारी म्हणतात की तो चुकीचा आहे. तेच सहकारी मला म्हणतात सर काय निर्णय घेतला तुम्ही, कारण त्या दिवसांच्या काही कालावधीमध्ये टाटांनी केलेले कार्य असं असतं की ते खूप स्तुत्यनीय असतात.
1: बरोबर.
2: आता तुम्हाला प्रवेश मिळत नव्हता किंवा तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून इलेक्ट्रॉनिक घेतलं तुम्हाला आवडत नव्हतं, ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. आपण का नाही रतन टाटा होऊ शकत की आपण घेतलेला निर्णय आपण योग्य का नाही करू शकत.
1: बरोबर.
2: नंतर सगळ्या

0: गप्पा करणार.
1: अच्छा. हां
0: हां. म्हणजे त्याचा विषय असतो अरे मला तो ऑटोमॅटिक लॅम्प बनवायचा आहे, मग कसा बनवता येईल. मग दोन मुलं चर्चा करतात. जेव्हा कोणी मुलं आपल्या फावल्या वेळेमध्ये आपल्या एखाद्या विषयावर चर्चा करत असतील तेव्हा त्याला जगातल्या कुठल्याच शिक्षकाची गरज पडत नाही.
1: बरोबर आहे, बरोबर आहे.
0: आणि आपण इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग करतोय आणि क्लासरूमच्या व्यतिरिक्त आपण त्याच्यावरती एक सेकंड पण बोलत नाहीत, ही सगळ्यात मोठी चुकीची गोष्ट आहे. जेव्हा जेव्हा फावला वेळ असेल तेव्हा इलेक्ट्रॉनिक्स वरती गप्पा झाल्याच पाहिजेत.
1: हो हो हो. सर, खरं तर पाहायला गेलं ना तर तुम्ही 20 वर्ष प्राध्यापक असताना किंवा तुम्हाला एक खूप चांगला जॉब होता, एक सेटल जॉब असताना सुद्धा तुम्ही सोडून केवळ इलेक्ट्रॉनिक्स आणि त्याच्या बाबतीमध्ये अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी म्हणून तुम्ही तो जॉब सोडला आणि मग स्वतःची कंपनी स्थापन करून आज प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक मोटिवेट करण्याचा प्रयत्न करत आहात. आणि जसं तुमच्याशी आत्ता आपण एक 15-20 मिनिट बोलत आहोत तर त्याच्यामधून तुमच्या प्रत्येक शब्दातून एक मोटिवेशन दिसून येत आहे. आपण रेकॉर्डिंगच्या अगोदर पण बोलत होतो तर एक मोटिवेशन दिसून येत होतं. असं एक माझा पर्सनल असं डोक्याला एक क्युरियोसिटीचा विषय असे, असं तुमचं पर्सनल लाईफ असा काय विषय आहे की तुम्ही स्वतःला एवढं सेल्फ मोटिवेटेड ठेवण्यासाठीचा प्रयत्न करताय?
0: आपण भारताची प्रतिज्ञा बघतो, भारत माझा देश आहे, आई वडिलांवरती कधी प्रतिज्ञा करतो त्याची माझी इलेक्ट्रॉनिक्स वरची प्रतिज्ञा आहे. इलेक्ट्रॉनिक्स हा माझा विषय आहे आणि मी इलेक्ट्रॉनिक्स मी प्रेम करतो आणि प्रेम करत राहील.
1: क्या बात आहे.
0: आणि माझ्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांनी आपल्या विषयावरती प्रेम करावं. जो आपल्या विषयावरती प्रेम करायला लागला त्याला आयुष्यात कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही. ना त्याला ज्ञानाची कमी पडेल, ना त्याला पैशांची कमी पडेल. एकदा ज्ञान आल्यानंतर कुठल्याच पैशांची आपल्याला अडचण येत नाहीत.
1: बरोबर.
0: ज्ञान मिळवणं गरजेचं आहे, पैशांच्या मागे अजिबात धावू नका आणि आपल्या विषयावरती प्रेम करा. लव इलेक्ट्रॉनिक्स.
1: क्या बात आहे, क्या बात आहे. मग सर, मला असं विचारायचं आहे की निश्चितच तुम्ही एवढं मोटिवेट बोलता तर तुम्हाला सेल्फ मोटिवेट करणारं कधी असं तुमच्या डोक्यामध्ये एक कुठलं तर असं एखादं सॉंग असतं, एखादं गाणं असतं, कुठलं असं आहे का की जे तुमच्या डोक्यामध्ये चालतं असं?
0: खूपच छान प्रश्न आहे.
1: हां
0: सर, माझे वर्कशॉप ज्या मुलांनी केलेले असतात ते मुलं पटापट डायोड, ट्रान्झिस्टर टेस्टिंग, एससीआर टेस्टिंग, अनालॉग सर्किट डिझाईन, डिजिटल सर्किट डिझाईन, पीसीबी डिझाईन नेहमी करतात. त्यांना पाहून ज्या मुलांना येत नसतं ते एक गाणं म्हणतात. ते गाणं असतं की ते गाणं असं म्हणतात, ते मुलं म्हणतात की अरे हे मुलं करू शकतात तर मी का नाही करू शकत. त्यांच्यात आणि माझ्यात काय फरक आहेत, त्यांच्यात आणि माझ्यात काय फरक आहेत, असं काय फरक आहेत. त्याच्यासाठी उज्ज्वल पटनी यांचं खूप छान गाणं आहे. अगर हर कोई कर सकता है तो मैं क्यों नहीं कर सकता, अगर हर कोई कर सकता है तो मैं क्यों नहीं कर सकता, क्या है उनमें ऐसा जो मुझमें नहीं.
1: क्या बात है.
0: असं गाणं आहे, खूप छान गाणं आहे. इंजिनिअरिंगच्या स्टुडंटसाठी खूपच छान मोटिवेशनल गाणं आहे, त्यांनी नक्की ऐकावं. उज्ज्वल पटनी.
1: अच्छा. आणि हे गाणं तुम्हाला पण इन्स्पायर करतं?
0: हो, मला खूप इन्स्पायर करतात. मी हे गाणं आजपर्यंत 500 वेळा तरी ऐकलं असेल.
1: अच्छा.
0: माझ्या प्रत्येक प्रोग्राम मध्ये मी सगळ्या मुलांना हे ऐकवतो.
1: अच्छा अच्छा. तेव्हा मित्रांनो, प्राध्यापक संजय चौधरी सर यांचं खरं तर एक खूप चांगल्या पद्धतीने इलेक्ट्रॉनिक्स या विषयाशी खरं तर आपली जर निगेटिव्हिटी असेल तर या 15-20 मिनिटांमध्ये 100% सांगतो मी तुम्हाला की ही निगेटिव्हिटी संपलेली असणार आहे. आणि ह्या इलेक्ट्रॉनिक्स विषयाला धरून आपण काय काय करू शकतो याविषयीचं सुद्धा अतिशय उत्तम प्रबोधन म्हणतो मी की हे प्राध्यापक संजय चौधरी सरांनी केलेलं आहे. त्यांची BM इलेक्ट्रॉनिक्स या नावाची कंपनी आहे, वेंडिंग मशीन. हे काय करतात एक थोडंसं शेवटी जाता जाता सांगा.
0: सर, BM इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे आम्ही वेंडिंग मशीन मध्ये मॅन्युफॅक्चरर नसून आम्ही वेंडिंग मशीन मध्ये मास्टर आहेत.
1: बर बर बर.
0: मास्टर म्हणजे आमच्यासारखी वेंडिंग मशीन कोणी बनवू शकत नाही, हे चॅलेंज आहेत, ओपन चॅलेंज सगळ्या मॅन्युफॅक्चरर साठी.
1: अच्छा अच्छा.
0: जे फीचर्स असतील वगैरे काय ते. आमचं एक पॉप्युलर प्रॉडक्ट आहे वॉटर ATM. 2 रुपयाचं कॉइन टाकल्यावरती 1 लिटर पाणी मिळणार. या सर्किट मशीनची सर्किट डिझायनिंग, प्रोग्रामिंग, कोडिंग सगळी आमची आहेत. आणि या डिझायनिंग साठी, या प्रॉडक्ट साठी एक कॉइन ऍक्सेप्टर नावाचा एक प्रॉडक्ट लागतो. हा कॉइन ऍक्सेप्टर नावाचा प्रॉडक्ट फक्त चायनामध्ये मॅन्युफॅक्चर होतो. हा प्रॉडक्ट फक्त चायनात मॅन्युफॅक्चर होतो आणि हा भारतामध्ये किंवा इतर देशात कुठेही होत नाही. पुढच्या 8 महिन्यामध्ये कॉइन ऍक्सेप्टर आमच्या कंपनीचा मॅन्युफॅक्चर झालेला असेल आणि तो आम्ही पूर्ण भारतभर काय जगभर विकणार.
1: अच्छा अच्छा. तर आत्ता जसं आपण पाहिलं की प्राध्यापक संजय चौधरी सरांनी त्यांच्या BM इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीविषयी खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे, तर निश्चित सर ह्या पण गोष्टी ज्या आहेत त्या इन्स्पायर करणाऱ्या आहेत की इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून आपण काय काय करू शकतो. आणि सरांची इलेक्ट्रॉनिक्स स्टडी सेंटर नावाची ही जी कंपनी आहे, बेस्ट नाशिक आहे, पुणे येथे पण त्यांचं कॉर्पोरेट ऑफिस आहे आणि ते तर आता कॉलेजमध्ये येतच आहेत. सर, खरं तर तुमच्याशी बोलून आमचं 15-20 मिनिटं कसे गेले हे कळालं नाही, पण तरीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या रिलेटेड साइड आपल्याला जे जे काही ज्ञानार्जन होत आहे, तुम्हाला जे काही वर्ल्ड ओव्हर काय चालू आहे, जसं तुम्ही

ईव्हीचा एक विषय सांगितलेला इलेक्ट्रॉनिक्स व्हेकल इलेक्ट्रिकल व्हेकल जे असेल ते, तर त्या संदर्भामध्ये आम्हाला खूप ऐकायला आवडेल, कारण आजकाल असं आहे की त्याची एक क्युरियोसिटी बऱ्याच लोकांच्या मनामध्ये आहे की बाबा नेमकं पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह या दोन्ही अँगलना आहे, पण काळाची गरज पण आहे. आपण पेट्रोलचं डिझेलचं जर बाकी सगळ्या गोष्टी बघायला गेल्या तर ते दिवसेंदिवस कमी होत जाणार आहे प्रकार, आणि बाकीच्या सगळ्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा याला खूप महत्व. स्वतः आपले माननीय कॅबिनेट मंत्री गडकरी साहेबांनी सुद्धा त्याला खूप मोटिवेट केलेलं आहे आणि त्यांनी पुढे गोष्टी या घेऊन येत आहेत. याविषयी पण आपण जास्त थोडंसं आमच्याशी बोलावं अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. पण आज जो आपण वेळ काढला त्यासाठी मी आपले धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेव रेडिओ तेरणा ठेवून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावाला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा, किंवा आपण http://radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509000, 9970500900. ऐकत राहा, आनंदी राहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, आपण MST CET ची परीक्षा दिलेली असणार आहे आणि ती परीक्षा दिल्यानंतर त्याचा रिझल्ट पण आला, तेही आपण समजून घेतलेला आहे आणि आता मात्र रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे। म्हणजे जर आपल्याला इंजिनिअरिंगला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याचं MST CET च्या निकालानंतर रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे। तर ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे, याचा कालावधी किती असणार आहे आणि हे रजिस्ट्रेशन करताना नेमकी कुठली काळजी घ्यायला हवी, याविषयी परत एकदा आपल्या सर्वांना अतिशय अमूल्य आणि सखोल असं मार्गदर्शन करण्यासाठी आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर VV माणेसर यांना। तेव्हा आपण त्यांच्याकडून समजून घेऊयात। माननीय प्राचार्य डॉक्टर VV माणेसर, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये।
2: धन्यवाद सर, नमस्कार।
1: तर सर, आपण MST CET परीक्षा ज्या विद्यार्थ्यांनी दिली होती, म्हणजे दोन अटेम्प्ट होते, PCM PCV होते, आणि ती परीक्षा कशी होती, नेमका इंजिनिअरिंगचा कल कसा असणार आहे, रिझल्ट लागल्यानंतर नेमका कसा विषय असणार आहे, याविषयी अतिशय सखोल मार्गदर्शन आपण केलेलं होतं आणि त्यातून अनेक विद्यार्थ्यांच्या अनेक पालकांच्या प्रतिक्रिया आल्या की आम्हाला खूप चांगलं नॉलेज मिळालं आणि बऱ्याचशा त्यांच्या शंका कुशंका दूर झालेल्या आहेत। अगदी त्याच पद्धतीनं आता रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होते, तर ह्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेविषयी आपण सर्वप्रथम काय सांगाल की ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया कधी सुरू झालेली आहे आणि ही प्रक्रिया कशी असणार आहे?
2: सर, हा चांगला प्रश्न विचारला तुम्ही। साधारणतः MST CET PCM ह्या ग्रुपसाठी, म्हणजे विशेषतः अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया 2 जुलै गुरुवार 2020 रोजी सुरू झालेली आहे आणि रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही 2 जुलै ते 7 जुलै 2020 रजिस्ट्रेशन प्रक्रिया नोंदणी, आपण जे आपले जे आपले सगळे गुणपत्रक अपलोड करणं, आपली पर्सनल माहिती म्हणजे आपलं नाव, मोबाईल नंबर, आपले 10वीचे मार्क 12वीचे मार्क, त्यानंतर CET पडलेले मार्क, आपली जन्मतारीख, आपले कास्ट, ह्या सर्व गोष्टी तुम्ही त्या नोंदणीमध्ये रजिस्ट्रेशनमध्ये भरून द्यायच्यात आणि त्याला लागणारी कागदपत्र म्हणजे 10वीचा मार्कशीट 12वीचा मार्कशीट, TCET स्कोअर कार्ड, TC, परत नॅशनॅलिटी, एज डोमिसाईल नॅशनॅलिटी, त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, उत्पन्न दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, ह्या सगळ्या लागणाऱ्या गोष्टीचा तुम्ही तिथं अपलोड करायच्यात। ही प्रक्रिया कालच्या परिपत्रकाप्रमाणे, काल CET सेल प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाप्रमाणे, म्हणजे 2 जुलै 2020 BE BTEC ह्या नावाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाप्रमाणे सुरू झालेली आहे। ही प्रक्रियेला ह्यात काय नंतरही काय याच्या शेड्यूलमध्ये याच्या वेळापत्रकात काय बदल होऊ शकतो ते आपल्याला नक्कीच मी रेडिओ तेरणाच्या माध्यमातून आपल्याला सांगेन। सध्याचं तर असं नोटिफिकेशन, कालचं नोटिफिकेशन प्रमाणे, 2 जुलैच्या नोटिफिकेशन प्रमाणे असं म्हणलं जातं की BE BTEC साठीचं जे रजिस्ट्रेशन आहे ते ऍडमिशन नोटीस फॉर रजिस्ट्रेशन असं त्याला म्हटलं जातं, ते सुरू झालेलं आहे। त्याची तारीख 2 जुलै ते 7 जुलै 2026 रोजीपर्यंत त्यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे।
1: अच्छा, म्हणजे या तारखेमध्ये बदल होऊ शकतात असं पण तुमचं म्हणणं?
2: होऊ शकतात, कारण त्याचे परत अडचणी असतात किंवा ते विद्यार्थ्यांची परत मागणी पण येते, विद्यार्थ्यांना सर्वर गोष्टी बऱ्याच गोष्टी येतात पण, आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी इच्छेप्रमाणे प्रवेश मिळणं गरजेचं असतं, त्यानुसार सर्वांना संधी मिळावी ह्या उद्देशानं CET सेलकडनं ते प्रक्रिया थोडं तारखांमध्ये वाढ पण मिळू शकते।
1: मग आता हे रजिस्ट्रेशन होत असताना जसं तुम्ही अनेक डॉक्युमेंट्सचा उल्लेख केला, तर त्या डॉक्युमेंट्स प्रमाणे त्याचं व्हेरिफिकेशन ही होणं आवश्यक असतं का, ते काय असतं नेमकं?
2: हा महत्वाचा प्रश्न विचारला। बहुतांश असं बघायला मिळतं की विद्यार्थी आपलं रजिस्ट्रेशन एका कॅफेमध्ये जाऊन कुठेतरी करतात किंवा एखाद्या कॉलेजमध्ये जाऊन करतात, त्यानंतर महत्वाचा जो टप्पा असतो ते त्याचं जे डॉक्युमेंट्स आणि जी माहिती त्यांनी भरलेली आहे ऑनलाईन पद्धतीनं, ऑनलाईन प्रणालीतून, ती माहिती चेक करणं, ती बरोबर आहे का, पडताळणी करणं, ती पडताळणी ही FC सेंटर, स्क्रुटनी सेंटर असं एक नाव आहे त्याला, त्या स्क्रुटनी सेंटरच्या माध्यमातून करणं गरजेचं आहे. तिथे जाऊन एफसी सेंटर म्हणतो फॅसिलिटी सेंटर आणि स्क्रुटनी सेंटर, तिथे जाऊन ते करणं गरजेचं आहे. आणि त्याची यादी पण तिथं दिलेली आहे. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तिथं त्या आपल्या जवळ असलेल्या किंवा आपल्या शक्य असणाऱ्या पद्धतीनं तिथं जाऊन आपण ते फिजिकली आपण ते डॉक्युमेंट आपण जे अपलोड केले डॉक्युमेंट ते दाखवायचं आहे, त्याला पडताळणी करणं असं म्हणतात. ही सुविधा ऑनलाईन पद्धतीनं पण उपलब्ध सीएटी सेलनं करून दिलेली आहे, हे तर मी आवर्जून सांगतो. आणि आपला ऍप्लिकेशन फॉर्म आपलं रजिस्ट्रेशन फॉर्म केल्यानंतर म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर रजिस्ट्रेशनमध्ये ऍप्लिकेशन फॉर्म भरणे आणि त्यानंतर तुम्ही ते डॉक्युमेंट पडताळणी व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतर आपला ऍप्लिकेशन फॉर्म कम्प्लीट होतो, नाही तो कम्प्लीट होत नाही हे मी तर आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो. त्यामुळं रजिस्ट्रेशन करणं ऍप्लिकेशन फॉर्म भरणं त्याचबरोबर तो पडताळणी करून घेणं ह्या दोन बाबी अतिशय महत्वाच्या आहेत. विद्यार्थी मित्र मित्रांनी व त्याचबरोबर आदरणीय पालक बंधूंनी नोंद घ्यावी असं मी तर आवर्जून सांगतो.
1: अच्छा, तर सर आता रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन हा सगळा विषय झाला, पण आता याची एक मेरिट लिस्ट पण आपल्याला कट ऑफ लिस्ट जी असते ते लागत असते, तर ही मेरिट लिस्ट कधी लागते किंवा मग त्याच्या पुढची प्रक्रिया कशी समजून घ्यायची?
2: हा पण प्रश्न महत्वाचा आहे. तर आता दिलेल्या शेड्यूलनुसार म्हणजे 2 जुलैच्या शेड्यूलनुसार ते प्रोविजनल मेरिट लिस्ट ही 16 जुलैला लागेल असं त्यांनी कळवलेलं आहे. 16 जुलैला मेरिट लिस्ट लागल्यानंतर ती तात्पुरती यादी प्रोविजनल मेरिट लिस्ट असं म्हणतो आपण त्याला, तर त्या मेरिट लिस्टमध्ये आपल्या लॉग इनला जाऊन आपण दिलेली माहिती आणखीन एकदा विद्यार्थ्यांनी पडताळणी करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण दिली जन्मतारीख बरोबर आहे का, आपण दिलेले डॉक्युमेंट्स बरोबर आहेत का, आपण दिलेले मार्क बरोबर एंट्री केलेत का, काय मार्कामध्ये काही एरर आहे. बहुतांश वेळा असं होतं की एखाद्या विद्यार्थ्याची जन्मतारीख असली 3 मार्च तर ते 4 एप्रिल होतं, 3/4/4/3 असं टायपो एरर येऊ शकतो. त्यामुळे ते काळजीपूर्वक विद्यार्थ्यांनी बघणं गरजेचं आहे. आणि त्यात काय तफावत असेल तर तातडीनं त्याच्या पुढंच 16 तारखेला तत्पुरती मेरिट लिस्ट लागल्यानंतर 16 ते 18 या कालावधीमध्ये त्या विद्यार्थ्यानं तातडीनं जाऊन आपला जो ग्रीव्हन्स आहे आपली जिथे आपला जो एरर आलेला आहे तो जवळ असलेल्या स्क्रुटनी सेंटरला भेट देऊन गिप्सी सेंटरला भेट देऊन ती आपली दुरुस्ती करून घ्यायची आहे. हे एक महत्वाचा टप्पा विद्यार्थ्यांसाठी आहे, हे तर मी आवर्जून सांगतो.
1: अच्छा सर, आता जसं तुम्ही म्हणताय की रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन इतकं महत्वाचं आहे आणि ते कुठेही जाऊन समजा कुठे एखाद्या नेट कॅफेमध्ये जाऊन करणं किंवा घरी बसून ऑनलाईन करणं, याच्याऐवजी मग आपलं तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय आहे, इथं सीईटी सेलचं एक एक्सटेंडेड सेंटर पण आहे, तर या सर्व दृष्टिकोनातून आपल्या कॉलेजच्या वतीनं आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं किंवा तुमच्या वतीनं या सर्व विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं मदत होऊ शकते ते सांगा.
2: हा पण प्रश्न सर चांगला आहे. ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म विद्यार्थी कुठूनही भरू शकतो, घरून भरू शकतो, कॅफेतनं भरू शकतो किंवा आमच्याकडे येऊनही भरू शकतो. जर विद्यार्थ्यांनी आपला ऑनलाईन पद्धतीचा फॉर्म ऍप्लिकेशन फॉर्म इंजिनिअरिंगसाठी येण्यासाठीचा जर कॅफेतनं किंवा घरून भरला तरी पण फिजिकल व्हेरिफिकेशन करायचं असेल तर विद्यार्थ्यांना आमच्या महाविद्यालयात अधिकृत असं विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपण एफसी सेंटर म्हणतो आहे तर त्या अनुषंगानं इथं यावंच लागतं. तर घरी फॉर्म भरला तरी इथं आले तर चालेल आणि कॅफेत फॉर्म भरण्यापेक्षा इथं फॉर्म भरायची आम्ही आपल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत सोय केली आहे. त्यासाठी आम्ही आमच्या स्टाफना ट्रेनिंग पण दिलेली आहे. त्याचबरोबर आज एससी कमिटीची मीटिंग ऑनलाईन कमिटी मीटिंग पण सीडीसीने घेतलेली आहे. त्यात पण सूचना दिलेल्या आहेत की बाबा कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना अडचणी येतात, विद्यार्थ्यांच्या अडचणी कशा दूर झाल्या पाहिजेत आणि काय करायचं हे. त्यामुळं ह्या अभियांत्रिकी महाविद्यालयात मी स्वतः त्याचबरोबर माझे सर्व विभाग प्रमुख त्याचबरोबर सर्व फॅकल्टी त्यानंतर आमचे कॉम्प्युटर ऑपरेटर ऑफिस स्टाफ सदैव विद्यार्थ्यांना कधीही ह्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या रजिस्ट्रेशनसाठी त्यांच्या व्हेरिफिकेशनसाठी आणि त्याचबरोबर एखादं दुरुस्ती असेल दुरुस्तीसाठी सदैव मदत करत राहील याची मला खात्री आहे.
1: तर सर, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आपल्याकडेच एफसी सेंटर आहे असं तुम्ही म्हटलेलं आणि ते खूप सर्वात चांगली गोष्ट आहे की विद्यार्थ्यांना त्या दृष्टिकोनातून इथंच मदत होऊ शकते. आणि जर समजा अशी काही तारीख वगैरे बदलली तर परत येऊन आपण सांगावंच. त्या पद्धतीनं आपल्याला जर विद्यार्थी मित्रांनो किंवा पालकांना अधिक जर आपल्याला काही प्रश्न असतील तर ते आपण विचारू शकता. त्यासाठी माननीय प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर यांचा मोबाईल क्रमांक आहे 94-21-97-80-78. आणि अजून जर आपल्याला समजा सरांचा नंबर एंगेज लागला तर दुसरा एक क्रमांक आहे, इथले ऍडमिशन प्रमुख आहे DS निंबाळकर सर म्हणून, त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 90-96-52-88-83. आणि आणखी एक नंबर सांगतो प्राध्यापक जाधव सरांचा, त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 86-98-65-20-26. तेव्हा आपण सर्वांनी या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा आणि निश्चितच आपण आपल्या जर काही अडचणी असतील तर त्याही विचाराव्यात किंवा थेट आपण तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात यावं.
2: पण इथं मला रेडिओ तेरणामध्ये बोलल्याबद्दल मी आपलं आभार व्यक्त करतो.
1: तर आपण प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माणेसर यांचे धन्यवाद व्यक्त करूयात. आणि विद्यार्थी मित्रांनो, जास्त अडचणीत पडण्याच्या ऐवजी किंवा जास्त लॉजिक लावण्याच्या ऐवजी थेट आपण जर तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये जर आला तर आपल्याला सर्वच गोष्टीची इथं पूर्तता केली जाईल. तेव्हा प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माणेसर, आपण या ठिकाणी येऊन ही जी अमूल्य अशी माहिती दिली, रजिस्ट्रेशन, व्हेरिफिकेशन, किती दिवस चालेल, मेरिट लिस्ट कशी लागणार आहे, तर याविषयी सर्व जी माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
0: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00। प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी। तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
0: श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
2: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेती तंत्रज्ञानाशी निगडीत अशा विविध विषयांची माहिती आपण करून घेत असतो। आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा विषय आहे, ज्या संदर्भात देखील आज आपण अधिक माहिती करून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत। आपल्या भागामध्ये जर आपण

पाहिलं तर ज्या शेतकरी बांधवांकडे थोड्याफार प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध आहे असे सर्व शेतकरी बांधव हे भाजीपाला रोपांची किंवा भाजीपाला पिकांची लागवड करत असतात, तर भाजीपाला पिकांसाठी भाजीपाल्याची जी रोपवाटिका आहे ती कशी महत्त्वाची आहे, भाजीपाल्याची रोपे तयार करण्याची गरज का आहे, या सगळ्यांबद्दल आज आपण थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून आपला भाजीपाला जो आहे तो एकसारखा वाढणं गरजेचं आहे आणि एकाच वेळी तो बाजारामध्ये नेण्यासाठी सुद्धा मदत होणं गरजेचं आहे. तर या संदर्भात आज आपण अधिक माहिती करून घेऊयात. मंडळी, एकूण शेती पिकात भाजीपाल्यांच्या पिकांचा मोठा वाटा आहे. बहुतेक भाजीपाल्याची पिके हंगामी स्वरूपाची आहेत. भाजीपाल्याची लागवड बहुतांशी बागायती स्वरूपाची आहे. रोपांची लागवड केल्यामुळं लागवडीच्या जमिनीचा वापर 1 ते 1.5 महिन्यांच्या कालावधीसाठी वाचवता येऊ शकतो. रोपे लागवडीस येईपर्यंत या महिना 1.5 महिन्याच्या काळात लागवडीच्या जमिनीची पूर्वतयारी करण्यास पुरेसा अवधी देखील आपल्याला मिळू शकतो. रोपे कमी जागेत तयार होत असल्यामुळे त्यांची निगाही चांगली राखता येते. रोपे तयार करण्याचे काम सुबक आणि किफायतशीर होऊ शकते आणि किफायतशीर लागवडीचा पाया देखील आपणास घालता येऊ शकतो. लागवडीचा आणि रोपवाढीचा मेळ घालता येतो, त्यामुळे रोपे अगर लागवडीची जमीन वाया जात नाही. बी बियाण्यास पूर्व उपचार करून पीक वाढीच्या अवस्था सांभाळता येतात. प्रत्यक्ष शेतात लागवड करण्यासाठी हवामान अनुकूल नसेल किंवा काही काळापुरती अडचण असेल तर भाजीपाल्याची रोपे तयार करून ही कसर आपण भरून काढू शकतो. काही कारणास्तव रोपे वाढली नाहीत, बी उगवले नाही किंवा उगवलेले बी किंवा रोपे मरून गेले वाया गेले तर पर्यायी व्यवस्था करून आपणास नुकसान टाळता येऊ शकते. ज्या ज्या पिकात रोपे तयार करून पिकांची पुनर्लागवण करता येणं शक्य आहे त्या सर्व पिकांसाठी लागवडीपूर्वी रोपे तयार करण्याची गरज आहे. हे काम अत्यंत महत्त्वाचं आहे, तेव्हा ते करताना अधिक लक्ष देखील देणं आपल्या शेतकरी बांधवांनी खूप गरजेचं आहे. मंडळी, अलीकडे जवळजवळ सर्वच पिकात संकरित वाण लागवडीखाली येत आहेत. या वाणांच्या लागवडीसाठी रोपे तयार केल्यास बी कमी लागते. हे बी महाग असल्याने बियाण्याचा खर्च काही प्रमाणात कमी करता येऊ शकतो. रोपे तयार केल्यामुळे पिकाची शेतातील वाढ एकसारखी व लवकर करून घेता येऊ शकते, त्यामुळे त्या पिकाचे हेक्टरी उत्पादन वाढवता येऊ शकते. फळपिकांच्या बाबतीत जशा रोपवाटिका आहेत तशाच धर्तीवर भाजीपाल्यांच्या बाबतीतही निदान काही पिकांच्या बाबतीत रोपवाटिकांची सुविधा निर्माण केल्यास भाजीपाला लागवडीस अधिक उत्तेजन आपणास मिळू शकतं. मंडळी, सर्वसाधारणपणे आपल्या भागामध्ये कोणत्या भाजीपाल्याची रोपे तयार करता येऊ शकतात या संदर्भात देखील शेतकरी बांधवांनी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर रोपवाटिकेत अगोदर रोपे तयार करून मग त्यांची शेतात पुनर्लागवड केली जाते. याच्यामध्ये टोमॅटो, वांगी, मिरची, ढोबळी, कोबी, फुलकोबी, नवलकोल, ब्रुसले स्प्राउट, ब्रोकोली, कांदा, तोंडली आणि लेट्यूस या देखील भाजीपाल्यांचा आपणास समावेश करता येऊ शकतो. या व्यतिरिक्त काही बाबतीतही शेतात बिया टाकून लागवड करण्यापेक्षा पिशव्यात रोपे तयार करून घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये शेवगा, हदगा, भोपळावर्गीय भाज्यांची रोपे पॉलिथिनच्या पिशव्यात तयार करून नंतर त्यांची केलेली पुनर्लागवड यशस्वी होऊ शकते. आता रोपं तयार होण्यासाठी जो कालावधी आहे त्याच्या संदर्भात आपण बघणार आहोत. मंडळी, भाजीपाल्याचे बी जमिनीत वाफ्यावर टाकल्यापासून ते लागवडी योग्य होईपर्यंत 3 अवस्थांमधून जाते. याच्यामध्ये रुजवण, उगवण आणि वाढ ह्या 3 अवस्था आहेत. रुजवण 3 ते 7, उगवण 4 ते 10 दिवस आणि वाढ जी आहे त्याच्यामध्ये विविध पद्धतीच्या वाढी आपल्याला दिसून येऊ शकतात. पिकांचा प्रकार, हंगाम, रोपवाटीची परिस्थिती, बियांवर केलेले उपचार तसेच सूर्यप्रकाश, तापमान, हवा, ओलावा, उगवण माध्यम, एकूण व्यवस्थापन यावरून बी वाफ्यात टाकल्यापासून त्यांची रोपे पुनर्लागवडीस योग्य होईपर्यंतचा काळ ठरतो. सामान्यपणे थंडीच्या दिवसात बी उशिराने उगवते. मोठे बी उथळ लावल्यास लवकर उगवून कोलमडते. जुनं बी, अधिक वाळलेलं बी, कठीण टरफलाचे बी उशिराने उगवतात. बी मातीत पडल्यानंतर अधिक पाणी मिळाल्यास ते कुजू शकते. अधिक काळ कोरडे राहिल्यास किडीस बळी पडू शकते वा उशिराने उगवते. तोंडली, शेवगा यांच्या फाट्यांना मेथी बियामुळे लवकर यायला मदत होऊ शकते. यानंतर वाफ्याच्या संदर्भात बघूयात. भाजीपाल्यांची रोपे तयार करण्यासाठी जे वाफे असतात त्याच्यामध्ये गादी वाफे, सपाट वाफे, सारा वाफे, याशिवाय कुंडी, तबक, पिशवी
यांचाही वापर आपण करू शकतो. ज्या ठिकाणी अगर ज्या जागेवर रोपे तयार केली जातात त्या ठिकाणास रोपवाटी किंवा रोपवाटिका किंवा नर्सरी असंही म्हटलं जातं. रोपवाटीची जागा निवडताना काही बाबी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. यासाठी रोपवाटीची पुरेशी जमीन जागा असणं आवश्यक आहे. रोपवाटीसाठी खात्रीचा पाणी पुरवठा असणं गरजेचं आहे. रोपवाटीत जाणे येण्याकरिता वाट रस्ता असणं खूप गरजेचं आहे. रोपवाटीची जागा आडवळणीची अडचणीची नसणं गरजेचं आहे. वर्षानुवर्ष तीच जागा वापरायची असेल तर माती बदलणी करणे सुलभ असावे. रोपवाटिकेचे ठिकाण पटकन ध्यानात नजरेत येणारं असं असणं गरजेचं आहे. रोपवाटिकेत कोणकोणती रोपे तयार करावायची आहेत त्या पिकांची नावे तसेच त्यांच्या निवडक जातींची माहिती आपणास असणं खूप गरजेचं आहे. कोणत्या हंगामात कोणती पिके घेतली जातात, लागवडीचा हंगाम कोणता, तो किती दिवस चालतो, लागवडीच्या काळात रोपे कशी उपलब्ध होतील यासंबंधीची माहिती देखील असणं गरजेचं आहे. रोपे तयार करण्यासाठी खात्रीचे बी कुठे मिळते, त्याचा दर किती, किती बी मिळेल, त्यासाठीची मागणी नोंदणी करणं आवश्यक आहे काय, यासंबंधीची माहिती देखील आपण मिळवणं गरजेचं आहे. रोपे फक्त आपल्यापुरतीच तयार करावायचे आहेत की इतरांसाठी, रोपे विक्रीसाठी तयार करावायची किती संधी आहे, तयार रोपास मागणी आहे काय, संभाव्य गिराईकांची यादी तयार करणे, जमल्यास त्यांची मागणी नोंदवून काही रक्कम जमा करून घेणं शक्य आहे का, याची देखील आपण तयारी करणं खूप गरजेचं असतं रोपवाटिकेच्या संदर्भामध्ये. प्रत्यक्ष रोपे तयार करण्यापूर्वी एकूण आराखडा तयार करावा. त्यासाठी लागणाऱ्या इतर बाबींची तजवीजसुद्धा वेळेत करून घेणं खूप गरजेचं आहे. आता याच्यानंतर बघूयात गादी वाफ्याच्या संदर्भात. रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यांना अग्रक्रम द्यावा. गादी वाफ्यावरील रोपे एकसारखी उगवतात, वाढतात, रोपांची निगा राखणे सोपे जाते, तसेच पुनर्लागवणीसाठी रोपे काढणेही सुलभ आणि सुरक्षित होते. गादी वाफ्याची रुंदी लांबी तळाशी अनुक्रमे 120 आणि 325 सेंटीमीटर या दरम्यान असणं गरजेचं आहे. वाफ्याचा ओटा 1 मीटर रुंद आणि 3 मीटर लांब असावा. ओट्याची उंची 15 ते 20 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. आता सफाट वाफ्याच्या संदर्भात बघूयात. काही प्रसंगी जमीन हलकी व उत्तम निचऱ्याची असल्यास काही रोपे तयार करण्याचा काळ उन्हाळ्याचा असेल तर रोप तयार करण्यासाठी सपाट वाफ्यांचा वापर आपण करू शकतो. हे वाफे 1 ते 1.5 मीटर रुंदीचे व 3 मीटर लांबीचे असावेत. वाफ्यांचा तळ एकसारखा भुसभुशीत असावा. पाणी देण्यासाठी रुंदसर पाट असावेत. रुंदी वाढल्यास बी पेरण्यास अवघडल्यासारखे होते तर लांबी अधिक झाल्यास बी ओघळून जाण्याची शक्यता असते. आता रोपे तयार करण्यासाठी कुंड्या. कमी प्रमाणात थोड्या कालावधीत रोपांची गरज भासत असेल तर कुंड्यातून रोपे तयार करावीत. परसबागेतील भाजीपाल्यांच्या लागवडीसाठी कुंड्यातून रोपं करणं सोपं असतं. रोपासाठी जागा वाया जात नाही, तसेच कुंड्यांची उचल साचल आणि देखभाल करणंही सोपं जातं. या कुंड्या पसरट किंवा नांदीच्या आकाराच्या असाव्यात. खोबडा परळी अशा प्रकारच्या कुंड्याही वापरता येऊ शकतात. सिमेंटच्या ऐवजी मातीच्या कुंड्या रोपे तयार करण्यासाठी वापरणं खूप गरजेचं आहे. आता प्लॅस्टिक ट्रेच्या संदर्भात बघूयात. कमी कालावधीत तयार होण्यासाठी रोपासाठी अशा प्लॅस्टिकच्या ट्रेचा वापर करावा. ट्रेची हाताळणी सोपी असते, तसेच ट्रे भरण्यास रुटिंग मिडियम माती मिश्रणही कमी लागतं. त्यानंतर पॉलिथिनच्या पिशव्या. मोजकी आणि अधिक कालावधीसाठी रोपे तयार करण्यासाठी 300 गेज जाडीच्या 10x15 सेंटीमीटर आकाराच्या पिशव्या वापराव्यात. शेवगा तोंडली यांची रोपे तयार करण्यासाठी अशा पिशव्या सोयीच्या ठरतात. रोपवाटीसाठी निवडलेली जमीन सुपीक मोकळी उत्तम निचऱ्याची असणं गरजेचं आहे. त्या जमिनीत किंचित उतार असावा. जमिनीत झाडे झुडपे तणे यांचा उपद्रव नसावा. या जमिनीवर शेजारील झाडांची सावली पडू नये, तसेच त्या झाडांच्या मुळ्याही नर्सरीच्या जागेत पसरलेल्या नसणं गरजेचं आहे. नर्सरीत जमिनीत मुंग्या वाळवीची वारुळे उंदराची बिळे नसावी, तसेच इतर कृमी कीटक बुरशी शेवाळ यांचाही उपद्रव त्या ठिकाणी नसला पाहिजे. जमिनीत वाफे तयार करण्यापूर्वी ती निर्जंतुक कृमी कीड विरहित करून घ्यावी, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर मंडळी, आपण जर रोपवाटिका तयार करण्याचा विचार करत असाल तर या सर्व बाबींची माहिती आपण करून घेणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून भविष्यामध्ये जे आपण भाजीपाला पिकं घेणार आहोत त्यांचं अधिकचं उत्पादन आपल्या शेतकरी बांधवांना मिळू शकतं आणि त्यामुळं आपला अधिकचा फायदा देखील होऊ शकतो.
अशाच माहितीसाठी आपण पुन्हा भेटणार आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

बाय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00। प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
2: श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोतेहो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। बऱ्याच दिवसानंतर आपण एका नव्या चित्रपटासह येत आहोत आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून। तर जास्त वेळ न दवडता आजचा चित्रपट इंटरेस्टिंग आहे। खरं तर मंडळी, हिंदी सिनेसृष्टीमध्ये Part 1 आणि Part 2 जो नवा ट्रेंड सुरू झाला तो फारच रंजक ठरला। 2000 सालानंतर जुन्या भागाचे संदर्भ घेऊन नवीन कथा लिहिल्या गेल्या आणि हा प्रयोग भलताच पॉप्युलर आणि हिट झाला। अशा प्रकारची एक थीम घेऊन एक चित्रपट बनवला गेला होता, तो होता Aashiqui 2। खरं तर Aashiqui हा चित्रपट आला होता 90च्या दशकामध्ये। तर या चित्रपटामध्ये आपण पाहिलं होतं राहुल रॉय, अनु अग्रवाल, टॉम आल्टर, दीपक तिजोरी हे सगळे कलाकार आपण त्या काळामध्ये पाहिले होते। या चित्रपटाचा इम्पॅक्ट जबरदस्त असा प्रेक्षकांच्या मनावर होता। तरीही 2013-14 सालामध्ये अशाच प्रकारची कथा घेऊन एक प्रयोग करण्यात आला Aashiqui 2 माध्यमातून। परंतु कथानकापेक्षाही एक चॅलेंज सर्वांसमोर होतं, ते म्हणजे संगीताचं। Aashiqui हा जो पहिला चित्रपट होता याच्या संगीतानेच खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना सिनेमागृहाकडे वळवलं होतं। परंतु Aashiqui 2 समोरची चॅलेंजेस हे वेगळी होती। Aashiqui 2 वेळेस टेक्नॉलॉजी बदललेली होती, लोकांना म्युझिक सेन्स तितका जबरदस्त झालेला होता। त्या सगळ्या बाबी लक्षात ठेवून निर्माता निर्देशकांच्या समोर एकच विषय होता की Aashiqui संगीत हे पहिल्या Aashiqui सारखं अजरामर कसं करता येईल। तर या संदर्भामध्ये स्टोरी लाईन जरी तशी असली तरी ही जबाबदारी जी पेलली ते 3 संगीतकार होते, याच्यामध्ये जीत गांगुली, मिथुन आणि अंकित तिवारी यांनी ही जबाबदारी सांभाळली। आणि गायनाची जबाबदारी जी होती ती अरिजित, श्रेया घोषाल, श्रद्धा कपूर आणि संदीप नाथ या गायकांनी देखील सांभाळली होती। तर इंटरेस्टिंग सगळं मिक्सचर होतं। तर आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा सगळा मसाला आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत Aashiqui 2 निमित्तानं। सगळी गीतं सुपर डुपरी ठरली होती आणि आशिकी जो हा सिनेमा होता त्याला साजेसी आशिकी 2 ची गीतं देखील ठरली आणि यामध्ये अरिजित सिंग नावाचा नवा गायक आपल्या समोर आला ज्यानं सर्वांची मनं जिंकली. जसं कुमार सानू यांना आशिकीनं जीवनदान दिलं होतं तसंच अरिजित सिंग हे सुद्धा नव्याने पुन्हा एकदा हिंदी सिनेसृष्टीमध्ये प्रस्थापित झाले. तर या चित्रपटातील गीतं आपण ऐकणार आहोत, आनंद घेणार आहोत. आशिकी 2 या चित्रपटातील सर्व गीतांचा एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आजचा चित्रपट आहे आशिकी. या चित्रपटाच्या बाबतीत विविध बाबी देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. श्रोते हो, जे मूळ कथानक होतं आशिकी या सिनेमाचं, ज्याचं दिग्दर्शन केलं होतं प्रख्यात दिग्दर्शक महेश भट्ट यांनी. महेश भट्ट यांचं कथानक अगदी साधं, सरळ आणि सोपं होतं. ज्याच्यामध्ये जी गीतं होती, ज्या गीताचा अल्बम रेडी होता, त्या अल्बमवर त्यांनी कथानक लिहिलं होतं. परंतु ज्यावेळेस हा चित्रपट प्रदर्शित करायचा होता, त्यावेळेस या चित्रपटाचे निर्माते होते गुलशन कुमार यांना खूप मोठा प्रश्न पडला होता की हा चित्रपट आपण कसा प्रदर्शित करायचा, आणि या संदर्भात देखील मोठी खलबतं सुरू होती. याच्यामध्ये महेश भट्ट यांनी एक सल्ला दिला, हिरो आणि हिरोईन जर आपल्याकडे नवीन असतील तर या दोघांचं आपण पोस्टरवरती चित्र येऊ द्यायचं नाही. एक चित्र असं येऊ द्यायचं जे आयकॉनिक असेल, जे वेगळं असेल आणि सगळ्यांना अट्रॅक्ट करील, असं एक पोस्टर बनवण्याचा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आला. आणि हे पोस्टर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एक जॅकेट आहे किंवा कोट आहे ज्यामध्ये हिरो आणि हिरोईन दिसतात आपल्याला उभारलेले. तर अशा पद्धतीचं एक पोस्टर देखील तयार करण्यात आलं आणि हे पोस्टर आजपर्यंतच्या पोस्टरपैकी सर्वाधिक लोकप्रिय असं पोस्टर बनलं. आशिकी 2 बाबतीत तसं काही करण्यात आलं नाही, तसला कुठला पोस्टरचा विषय नव्हता. हिरो आणि हिरोईनची देखील पोस्टर तशी छापण्यात आली होती. कथानकाच्या संदर्भात मंडळी थोडक्यात बघूयात. या कथेमधील जो नायक आहे राहुल जयकर, जो रोल केला होता आदित्य राय कपूर यांनी, हा एक प्रसिद्ध पण मद्यपानामुळे करिअर घसरलेला गायक, एके दिवशी तो आरोहीला भेटतो. आरोहीची भूमिका केली होती श्रद्धा कपूर यांनी. तर एका बारमध्ये तो तिला गाताना पाहतो आणि तिच्या आवाजावर भाळतो. तो तिच्यामध्ये खूप मोठी प्रतिभा पाहतो आणि तिचं गाण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो आपलं सर्वस्व पणाला लावतो आणि हळूहळू त्यांच्यात प्रेम निर्माण होतं. आरोही स्टार बनते, पण राहुलचं व्यसन, आत्मगौरव आणि मानसिक द्वंद्व त्याच्या नात्याला आव्हान देतं. शेवटी आरोहीच्या यशाच्या आड न येण्यासाठी तो स्वतःचं आयुष्य संपवतो, अशी कथा आपल्याला आशिकी 2 माध्यमातून पडद्यावरती पाहावयास मिळाली होती. नवीन पिढीला थोडंसं भावणारं असं दृश्यांकन ज्याला म्हणतो आपण, ते या कथेमध्ये करण्यात आलं होतं. आणि हे दृश्यांकन आपण बघत असताना अमिताभ आणि जयभादुरी यांचा जो चित्रपट होता, जो चित्रपट होता अभिमान, या चित्रपटाची थोडीशी झलक आपल्याला आल्याखेरीज राहत नाही. परंतु त्या काळामध्ये 76 असे चित्रपट बनले जायचे, परंतु आजच्या कथानकाला अनुसरून असा बदल देखील त्याच्यामध्ये करण्यात आला होता.

श्रोते हो रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आपण ऐकत आहात कार्यक्रम एक चित्रपट एक गुंजन। तर या सिनेमातील जे इतर कलाकार होते त्या संदर्भात देखील आपण बोलणार आहोत। श्रोते हो आशिकी मध्ये आपण अभिनय ज्यांचा पाहिला होता ते कलाकार होते राहुल रॉय, अनु अग्रवाल, दीपक तिजोरी, टॉम ऑल्टर आणि रीमा लागू, हे सगळे कलाकार होते। आणि नवीन आशिकी 2 मध्ये जे आपण कलाकार पाहिले ज्यांचा उल्लेख आपण करतो आहोत, आदित्य रॉय कपूर, श्रद्धा कपूर, महेश ठाकूर आणि शाद रंधावा या सगळ्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आपण पाहिले होत्या। परंतु या सिनेमाच्या माध्यमातून आदित्य रॉय कपूरचे असे बरेचसे चित्रपट येऊन गेलेले आहेत ज्याची प्रेक्षकांनी दाद घेतली नाही। आणि आशिकी 2 जरी जबरदस्त हिट झाला असला, 2013 प्रदर्शित झाला असला, त्यानंतर सुद्धा आदित्य रॉय कपूरचं फिल्मी करिअर तितकंसं चाललं नाही असं म्हणता येईल। हा एकमेव चित्रपट आहे ज्या चित्रपटाच्या माध्यमातून आपण आदित्य रॉय कपूरला आठवतो थोडक्यात। परंतु या सिनेमाची सगळ्यात जी एक महत्त्वपूर्ण बाजू होती ती सांभाळली होती श्रद्धा कपूरनं। श्रद्धा कपूर यांची भूमिका आजही स्मरणात ठेवली आहे। आरवी त्यांनी ज्या पद्धतीनं साकारली त्याचा फायदा देखील त्यांना भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झाला। आणि आज जर आपण हिंदी सिनेसृष्टीमध्ये पाहत असाल तर आघाडीची अभिनेत्री म्हणून आपण श्रद्धा कपूर यांच्याकडे पाहू शकतो। शहा रंधावा यांच्या बाबतीत सुद्धा तेच म्हणावं लागेल। परंतु या फिल्ममध्ये आदित्य रॉय कपूर यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती, त्यांनी साकारली देखील सुंदर पद्धतीनं होती। परंतु त्याचा फायदा जसा त्यांच्या करिअरला होणं अपेक्षित होतं तसा फायदा मात्र झाला नाही।

श्रोते हो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आशिकी 2 या चित्रपटातील सर्वांग सुंदर अशी गीतं आपण ऐकत आहोत.

घेत आहात. आज आपण गीता ऐकत आहोत आशिकी 2 या चित्रपटातील. आणि या चित्रपटाच्या संदर्भामध्ये सांगायचं असेल जसं आशिकीचं संगीत होतं तसंच उत्तम प्रकारचं संगीत आपण आशिकी 2 मध्ये देखील पाहिलं होतं. तर संगीताची जबाबदारी स्वीकारली होती मिथुन, अंकित तिवारी आणि चित गांगुली या 3 संगीतकारांनी. तर सर्वश्रेष्ठ गीतकार म्हणून मिथुन यांचाही आयफा पुरस्कारामध्ये समावेश करण्यात आला होता. त्याचबरोबर सर्वश्रेष्ठ महिला पार्श्वगायक म्हणून श्रेया घोषाल यांना सुद्धा पुरस्कृत करण्यात आलं होतं. याचबरोबर नामांकित सर्वश्रेष्ठ अभिनेत्री म्हणून श्रद्धा कपूर, नामांकित सर्वश्रेष्ठ गीतकार म्हणून संदीप नाथ आणि नामांकित सर्वश्रेष्ठ पुरुष पार्श्वगायक म्हणून अंकित तिवारी यांचा देखील गौरव करण्यात आला होता. त्या वर्षी जेवढे असे अवॉर्ड्स झाले ज्याच्यामध्ये फिल्मफेअर असेल, झी असेल, स्क्रीन असेल, मिर्ची असेल, या सगळ्या अवॉर्ड्स फंक्शनमध्ये आशिकी 2 दबदबा मात्र कायम राहिला. आणि खरं पाहायला गेलं तरी जरी 3 संगीतकार असतील तरी या संगीतामध्ये जान टाकली ती अरिजित सिंग यांनी. अरिजित सिंग आणि श्रेया घोषाल यांनी गायलेली सगळीच गीतं सुपर डुपरी ठरली. याला बोनस म्हणून श्रद्धा कपूर यांचा सुद्धा आवाज आपण पाहिला होता. तर सुंदर अशी सगळी गीतं होती. आणि जेणेकरून हा चित्रपट ज्या ज्या वेळेस आपण या चित्रपटाचा उल्लेख करतो त्यावेळेस निश्चितपणे संगीताचा देखील उल्लेख करणं हे क्रमप्राप्त ठरतं.

श्रोते हो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आशिकी 2 या चित्रपटातील सर्वांग सुंदर अशी गीतं आपण ऐकत आहोत.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00। प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71।
0: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती। पुन्हा हजर झालीय तुम्हाला भेटायला क्लासिक रेडिओ शो मध्ये। नमस्कार, आज तुम्हाला खूप जास्त एनर्जी मिळणार आहे, कारण आजची आपली थीम आहे जयवंत कुलकर्णी स्पेशल। भावगीतांच्या वाटचालीत तरुणाईला भुरळ पाडणारी डौलदार बाजाची अनेक भावगीत रसिकांसमोर आली, म्हणजे थिल्लरपणा, सवंगपणा त्यात अजिबात नाहीये बरं का। संगीत, शब्द आणि स्वरांच्या बाबतीतही सारीच गाणी खूप उच्च दर्जाची आहेत, तरीही त्याला एक पाश्चात्य संगीताचा यात मिलाप आहे आणि या सगळ्यामध्ये नाद अजिबात हरवलेला नाहीये। सहज ही गाणी ऐकता ऐकता आपण त्यांच्याशी एकरूप होऊन जातो आणि ही गाणी एन्जॉय करायला लागतो। खुला आवाज, गावरान ठसका आणि शहरी खटाळपणा, सगळ्याचं उत्तम कॉम्बिनेशन म्हणजे जयवंत कुलकर्णींचा आवाज। 90s-70s सगळा ऐरा त्यांनी त्यांच्या आवाजानं गाजवला आहे आणि कॉलेजमधली तरुण मंडळी त्यांच्या साऱ्याच गाण्यांच्या प्रेमात होती। जयवंत कुलकर्णी यांनी फक्त अशीच गाणी गायली नाहीयेत बरं का, अनेक वेगवेगळ्या पॅटर्न्सच्या गाण्यांना त्यांनी स्वतःचा आवाज दिलाय। तेव्हा चला सुरुवात करूया आपल्या क्लासिक रेडिओ शोची जयवंत कुलकर्णी यांच्या पहिल्या गाण्यानी। ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून RJ प्रगती सोबत।
2: माळ्याच्या माळ्यामध्ये कोण ग उभी,

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत. मळाच्या मळामध्ये कोण ग उभी, सोंगडा सिनेमातलं हे गाणं आपण ऐकलं आत्ताच. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांचा हा आवाज होता, राम कदम यांचं संगीत होतं, तर शब्द होते दादा कोंडके यांचे. क्या बात है, म्हणजे खरंच मळ्यात बिळ्यात जाऊन आल्यासारखं वाटतंय ना. आपल्या जादुई सुरांमधून रसिकांच्या मनाचा ठाव घेऊन मंत्रमुग्ध करत तरीही थिरकायला लावणारा गायक म्हणजे जयवंत कुलकर्णी. जयवंत कुलकर्णी यांना गायनाचे धडे दिले ते म्हणजे लक्ष्मणराव देवासकर यांनी. यांनीच त्यांना हार्मोनियम वाजवायलाही शिकवलं. अगदी 70s दशकातले सारेच तरुण जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजावरती फिदा होते बरं का. जयवंत कुलकर्णी यांनी त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीत चित्रपट गीतं गायली आहेत, तर त्या बहुतांश गाण्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी गावरानबाज पाहायला मिळतो. पण त्यांनी फक्त एकाच प्रकारची गाणी गायली नाहीत बरं का. अष्टविनायका म्हणजे अतरंगी, प्रभाती तो छेडतो, विठू माऊली तू माऊली जगाची अशी बरीच आध्यात्मिक गीतं अभंग सुद्धा त्यांनी तल्लीन होऊन गायली आहेत. अजिंक्य भारत, अजिंक्य जनता, मंगल देशा पवित्र देशा दोन्ही गीतातील त्यांच्या स्वरातून देशाभिमान प्रकट झाला नसता तर नवलच. त्यामुळं वेगवेगळे जॉनर्स गाऊन जयवंत कुलकर्णी यांनी कायमच स्वतःच्या आवाजाला चॅलेंज दिलं असं म्हणता येईल. चला असाच एक अभंग आज आपण ऐकणार आहोत, अरे संसार संसार यातल्या विठू माऊली तू माऊली जगाची. सुधीर फडके, सुरेश वाडकर आणि जयवंत कुलकर्णी म्हणजे हे त्रिकूट जमून आलं की काय जादू होऊ शकते हेच हे गाणं सांगतं, हो ना. अनिल अरुण यांचं संगीत आहे, तर शब्द आहेत जगदीश खेबुडकरांचे. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे हे गाणं आपल्या भेटीला.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून. काल रात्रीला सपान पडलं, तुम्हालाही तुमचं असं एखादं सपान नक्कीच आठवलं असेल. एकटा जीव सदाशिव सिनेमा, जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांचा हा आवाज, तर शब्द कोणाचे असणार आहो? अहो, दादा कोंडकेंचेच. संगीत होतं राम कदम यांचं, दादा कोंडकेंचा सिनेमा. दादा कोंडके काम करताना आणि त्यांना मागे आवाज कुणाचा तर फक्त जयवंत कुलकर्णी यांचा असं समीकरण होऊन गेलं होतं. मात्र जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातील गुण कोणी हेरले माहितीये का तुम्हाला? पु ल देशपांडे यांनी. आणि पार्ले टिळक विद्यालयाची प्रार्थना त्यांनी सगळ्यात आधी त्यांच्या आवाजात रेकॉर्ड केली. शाब्बास बिरबल शाब्बास या नाटकाच्या नांदीमध्ये सुद्धा जयवंतांचा गायनाचा सहभाग आहे बरं का. काही वर्षे सिने इंडस्ट्रीमध्ये दादा कोंडके यांच्यासाठी जयवंत यांचाच आवाज आहे हे साऱ्यांनाच पक्क माहिती होतं. मात्र जयवंतरावांनी इतरही गाणी केली, स्वतःचे असे वेगळे कार्यक्रम त्यांनी डिझाईन केले. स्वरवंदना आणि स्वरांच्या मळ्यात या नावांनी त्यांनी मंचाई कार्यक्रमही सादर केले, ज्या कार्यक्रमांना रसिकांचा तुफान प्रतिसाद मिळायचा. अनेक संगीतकारांकडे त्यांनी उत्तम गाणी गायली आहेत. संगीतकार देवदत्त साबळे सोबत तर जयवंतरावांचा कमालीचा असोसिएशन होतं. त्यांच्यासोबत दुसरं गायलेलं गाणं म्हणजे ही चाल तुर तुर उडती केस भुरु भुरु. गीतकार शांता शेळके कायम सांगत, चालीवर लिहिणं अनेक कवींना सुचत नाही, पण चालीमुळे, त्यात वेगळ्या वजनामुळे, त्यात विशिष्ट खटक्यामुळे कवींना कित्येकदा वेगवेगळ्या कल्पना सुचतात. ही चाल तुरु तुरु या गाण्याची चाल शाहीर साबळे यांच्या मुलाने म्हणजेच देवदत्त साबळे यांनी बांधली आणि त्यावर शांताबाईंनी हे गाणं रचलं. आणि हे गाणं आत्ताच्या जमान्यात काळात कुणी पॉप्युलर केलंय माहितीये का? तर इंटरनेट सेन्सेशन मिथाली पालकरने. चला तर याच नोट वरती ऐकूयात हे सुपर डुपर हिट गाणं आरजे प्रगती सोबत क्लासिक रेडिओ शो मधून.

0: काय मग मंडळी, सोंगाड्या सिनेमातलं अजून एक गाणं ऐकून तुमच्या चेहऱ्यावरती मोठी स्माईल नक्की झाली असेल. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी या जोडीचा हा आवाज होता आणि या जोडीला त्या काळी तुफान पसंती मिळायची. राम कदम यांचं संगीत होतं आणि दादा कोंडके यांचेच शब्द होते. क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो अगदी स्पेशल आहे, कारण आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे जयवंत कुलकर्णी यांच्यावरती. जयवंत कुलकर्णी यांना गायनाचे धडे कोणी दिले तर लक्ष्मणराव देवास्कर यांनी. त्यामुळे त्यांच्या आयुष्याला खूप मोठी कलाटणी मिळाली. लक्ष्मणराव देवास्कर यांच्याकडे ते संगीतही शिकले आणि हार्मोनियमही. मगाशीच ही चाल तुरु तुरु हे गाणं आपण ऐकलं. 70s ची तरुणाई या गाण्यावरती इतकी फिदा होती की हिल हिल पोरी हिल्ला आणि चाल तुरु तुरु दोन्ही गाण्यांना हमकास वन्स मोर यायचा. सावधरणी सावध हे सुद्धा त्यांचं प्रसिद्ध गाणं आहे. उडत्या चालीची गाणी असून देखील ही गाणी कधीही हिडीस वाटली नाही. सावधरणी सावध ग हे त्यांचं प्रसिद्ध गाणं. जोरकसपणा, उत्साह या साऱ्याच गोष्टी जयवंत कुलकर्णी यांच्या प्रत्येक गाण्यातून आपल्याला ऐकायला मिळतात. हीच त्यांची खासियत होती. आज येणारी कित्येक शब्दांची गाणी आपण ऐकल्यानंतर आपल्याला कुठेतरी हिडीस वाटतात, मात्र हा हिडीसपणा जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातून कधीही जाणवला नाही. त्यामुळं गावरानबाज असणारा असा आवाज इंडस्ट्रीमध्ये पुन्हा दिसला नाही. चला याच नोटवरती घेऊन येते पुढचं गाणं, पांडू हवालदार सिनेमातलं गाणं मी तर भोळे अडाने ठकू. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनीच हे गाणं गायलंय. ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून हे सुपर डुपर हिट गाणं.
1: मी तर भोळे अडाने

पदर वाराशी उरतो बग बगून जीव धार धारतो तुझं पदर वाराशी उरतो अग बघून जीव धार धारतो तुझी नखऱ्याची चाल करी जीवाच हल मज गुलाबाचे फुला माझे गुलाबाचे फुला माझे गुलाबा

आणि पुन्हा एकदा सुपरहिट गाणं अंधळा मारतो डोळा या सिनेमातलं. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी हे गाणं गायलंय. दादा कोंडकेंचे शब्द आणि म्युझिक होतं प्रभाकर जोग यांचं. हिल हिल पोरी हिला तुझे कपाली लटेला. आजही आपण हे गाणं गुणगुणतो किंवा ही सिंगल लाईन आपल्याला आठवते, याहूनच हे लक्षात येतं की ही गाणी काळाच्या पलीकडची आहेत आणि सुपर डुपर हिट आहेत. म्हणूनच क्लासिक रेडिओ शो मधून अशी ही गाणी आणि असा हा खजिना कायम तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. जयवंत कुलकर्णी यांच्याबद्दल आज आपण बोलतोय आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये आणि मी आरजे प्रगती आहेच तुमच्यासोबत. त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपट गीतं गायली आहेत, पण बहुतांश गाणीही गावरान बाजाची आपल्याला ऐकायला मिळतात, पण कोणत्याही एका ढंगात किंवा एकाच पॅटर्न्स मध्ये ते कधीच अडकले नाही. त्यांनी वेगवेगळ्या पॅटर्न्स आणि वेगवेगळ्या जॉनर्सला ट्राय केलं आणि यशस्वीपणे ट्राय सुद्धा केले. पण जयवंत कुलकर्णी यांचे आपल्यावरती खूप उपकार आहेत असं 70s दशकातील तरुण मंडळी म्हणत असतील, कारण त्यावेळेला कॉफी डेटवर येतेस का, व्हॉट्सअपवरती मेसेज किंवा सांगायचं कसं प्रियसीला, जिच्यावर प्रेम आहे तिला की तू मला भेटायला येतेस का, तर अशा वेळेला जयवंत कुलकर्णींच्या गाण्यांची खूप मदत झाली. कारण 70s दशकात सुपरस्टार सिंगर अशी काहीशी ओळख जयवंत कुलकर्णी यांनी बनवली होती आणि त्यामुळं त्यांच्या वेळेला पोर ही सहजपणे पोरींना म्हणायची मनाच्या धुंदीत लहरीत येणार. जयवंत कुलकर्णी यांचं हे रोमॅन्टिक गाणं आहे, देवदत्त साबळे यांचं म्युझिक आहे आणि शांता शेळकेंचे शब्द आहेत. तेव्हा चला नॉस्टॅल्जिक होऊयात आणि ज्या ज्या लोकांनी त्या त्या काळी कॉलेजमध्ये असताना तिच्यासाठी हे गाणं ऐकलंय तेव्हा चला तिच्याच आठवणीत हरवून जाऊयात. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे हेच गाणं तुमच्या भेटीला.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

पांडू हवालदार सिनेमातलं विस्कीची बाटली हे गाणं आपण आत्ताच ऐकलं. विस्कीची बाटली हातात धरू नका, गाण्यात ऐकण्यापुरतं सगळं ठीक आहे, नाही का? उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी याच जोडीचं हे आणखीन एक सुपरहिट गाणं. राम लक्ष्मण यांचं संगीत आणि जगदीश खेबुडकरांचे शब्द. जयवंत कुलकर्णी स्पेशल असा आजचा आपला क्लासिक रेडिओ शो. आणि मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत. आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. जयवंत कुलकर्णी विषयी सांगायचं झालं तर त्यांचं आयुष्य कधीही सुखावाह्य नव्हतं, अत्यंत हालाकीची परिस्थिती होती. अशा बिकट परिस्थितीतच त्यांचं बालपण गेलं. अनेकदा त्यांनी गाड्या धुतल्या आहेत, लहान मोठी मिळेल ती कामं त्यांनी केली आहेत. उदरनिर्वाह करण्यासाठी, पोटापाण्यासाठी मिळेल ते काम त्यांनी त्या वेळेला स्वीकारलेलं आहे. त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली ती त्यांचे गुरु लक्ष्मणराव देवास्कर यांनीच. गायनाचे धडे तर त्यांनी दिलेच, पण उत्तम हार्मोनियम वाजवायला सुद्धा जयवंतराव त्यांच्याकडूनच शिकले. लक्ष्मणराव देवास्कर यांनी त्यांना सांगितलं होतं की कोणत्याही क्षेत्रात कारकीर्द घडवलीस तरी तुझ्या खुल्या गळ्यातील सूर सोडून देऊ नकोस. आणि नेमकी हीच शिकवण जयवंतरावांनी अगदी शेवटपर्यंत मनात पक्की केली होती. आणि त्यामुळेच आपल्याला अशा अवीट स्वरातील गीतांचा आस्वाद आज घेता येतोय. मराठी सिनेमातील ज्या काही गायक गायिकांच्या जोड्या गाजल्या त्यापैकी जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर या जोडीनं आजवर जी काही गाणी दिलेली आहेत त्या गाण्यांनी अक्षरशः ठेका धरायला लावला. आणि त्या गाण्यांना रेकॉर्ड ब्रेक लोकप्रियता लाभली. तेव्हा पुढचं गाणं सुद्धा याच जोडीचं, गणिमी कावा सिनेमातलं. आला सपना मंदी मल्हारी हे गाणं आहे, राम कदम यांचं संगीत आहे आणि शब्द आहेत दादा कोंडके यांचे. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे हेच गाणं तुमच्या भेटीला, ऐकूयात.

0: न भेंडी तेजी सौदा
1: तेजी सौदा हे
0: खुशीत गात शेतकरी दादा
1: शेतकरी दादा
0: बोले बोले गावाची ओंबी वाऱ्याची झोंबी

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो अगदी स्पेशल आहे, तो आहे जयवंत कुलकर्णी यांच्यावरती. अंधळा मारतो डोळा सिनेमातलं गाणं आपण आत्ताच ऐकलं, दादा कोंडके यांचे शब्द, प्रभाकर जोग यांचं संगीत, तर जयवंत कुलकर्णी यांचा हा आवाज. जयवंत कुलकर्णी यांनी गायलेली गाणी आज आपल्या साऱ्याच रसिकांच्या ओठांवर आहेत. आणि याचं कारण म्हणजे ती अत्यंत साधी आणि सोपी आहेत, त्यामुळं कुठल्याही सामान्य माणसाला त्यांच्याशी कनेक्ट करणं खूप इझी आहे. गावात राहणारी लोक यांच्यातील रोमॅन्स कोणी फुलवला असेल तर तो जयवंत कुलकर्णी यांच्या म्युझिकनी. जयवंत कुलकर्णी वेगवेगळ्या पॅटर्नची गाणी गायली, भक्तिगीतं, असंख्य चित्रपट गीतं याच्यात सामावलेली आहेत. मात्र मराठी गाण्यांना गावरान ढंगात गाऊन ही गाणी एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा बहुमान कुणाला द्यायचा असेल तर तो जयवंत कुलकर्णी यांनाच. ज्योतिबाचा नवस आणि एकटा जीव सदाशिव सिनेमातल्या गाण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासनानं सर्वोत्कृष्ट गायनाचा पुरस्कार दिलेला होता. आणि यावरून हे दिसून येतं की सांगीतिक कारकीर्द, शेकडो गाणी गाणाऱ्या या कला तपस्वीची नोंद सरकार दरबारी सुद्धा घेण्यात आली होती.

मला पिलकुन बसतया येड तुला कळत नाही माझ्या तोंडाला लावतया तोंड तुला कळत नाही किती अंधारेले किती गोंधारेले त्याला उठत नाही शिरी शिरी त्याला उठत

तव पासून टक्कूर फिरले मोठ्या हिकमतीन आज धरले आर रानात ग जीव लावून अशी मोर

0: असत वत एक जंगल
1: जंगल
0: त्या जंगलात झालं मंगल
1: मंगल
0: वाघ आलं सिंह आलं हत्ती आलं घोडं आलं वाघ आलं सिंह आलं हत्ती आलं घोडं आलं ऊंट आलं माकड आलं कोकड आलं बोकड आलं अब ब ब

0: अन गाढ़ाव काय माणूस काय अन गाढ़ाव काय जाईल तकडं बॉम्ब करते कसं स्वांग करते।
1: आजचा आपला एपिसोड आवडला असेल तर नक्की आम्हाला व्हॉट्सअप करून सांगा। आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509000 9970509000। पुन्हा भेटणार आहोत उत्तमोत्तम गाणी क्लासिक रेडिओ शो मधून। मराठी गाणी ऐकण्यासाठी तुम्हाला कोणत्या कलाकाराचा क्लासिक रेडिओ शो व्हावा असं वाटत असेल तर त्याविषयी तुमचं मत आम्हाला व्हॉट्सअप करून तुम्ही नक्की सांगू शकता। कुठले विषय ऐकायला आवडतील, कोणाविषयी ऐकायला आवडेल याबद्दलही नक्की सांगा। आम्ही तुमच्या कमेंट्सचा नक्की विचार करू। आणि हो, रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड केलं ना। पुन्हा भेटणार आहोत नव्या भागात। तोपर्यंत मी आरजे प्रगती सगळ्यांचा निरोप घेते। नमस्कार, आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, आपण MST CET परीक्षा दिलेली असणार आहे आणि ती परीक्षा दिल्यानंतर त्याचा रिझल्ट पण आला, तेही आपण समजून घेतलेला आहे। आणि आता मात्र रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे, म्हणजे जर आपल्याला इंजिनिअरिंगला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याचं MST CET निकालानंतर रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे। तर ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे, याचा कालावधी किती असणार आहे आणि हे रजिस्ट्रेशन करताना नेमकी कुठली काळजी घ्यायला हवी, याविषयी परत एकदा आपल्या सर्वांना अतिशय अमूल्य आणि सखोल असं मार्गदर्शन करण्यासाठी आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर VV माणेसर यांना। तेव्हा आपण त्यांच्याकडून समजून घेऊयात। माननीय प्राचार्य डॉक्टर VV माणेसर, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये।
2: धन्यवाद सर, नमस्कार।
1: तर सर, आपण MST CET परीक्षा ज्या विद्यार्थ्यांनी दिली होती, म्हणजे दोन अटेम्प्ट होते, PCM PCV होते, आणि ती परीक्षा कशी होती, नेमका इंजिनिअरिंगचा कल कसा असणार आहे, रिझल्ट लागल्यानंतर नेमका कसा विषय असणार आहे, याविषयी अतिशय सखोल मार्गदर्शन आपण केलेलं होतं आणि त्यातून अनेक विद्यार्थ्यांच्या अनेक पालकांच्या प्रतिक्रिया आल्या की आम्हाला खूप चांगलं नॉलेज मिळालं आणि बऱ्याचशा त्यांच्या शंका कुशंका दूर झालेल्या आहेत। अगदी त्याच पद्धतीनं आता रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होते, तर ह्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेविषयी आपण सर्वप्रथम काय सांगाल की ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया कधी सुरू झालेली आहे आणि ही प्रक्रिया कशी असणार आहे?
2: सर, हा चांगला प्रश्न विचारला तुम्ही। साधारणतः MST CET PCM ह्या ग्रुपसाठी, म्हणजे विशेषतः अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया 2 जुलै गुरुवार 2026 रोजी सुरू झालेली आहे आणि रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही 2 जुलै ते 7 जुलै 2026 रजिस्ट्रेशन प्रक्रिया नोंदणी, आपण जे आपले सगळे गुणपत्रक अपलोड करणं, आपली पर्सनल माहिती म्हणजे आपलं नाव, मोबाईल नंबर, आपले 10वीचे मार्क, 12वीचे मार्क, त्यानंतर CET पडलेले मार्क, आपली जन्मतारीख, आपले कास्ट, ह्या सर्व गोष्टी तुम्ही त्या नोंदणीमध्ये रजिस्ट्रेशनमध्ये भरून द्यायच्यात आणि त्याला लागणारी कागदपत्र म्हणजे 10वीचा मार्कशीट, 12वीचा मार्कशीट, TCET स्कोअर कार्ड, TC, परत नॅशनॅलिटी, एज डोमिसाईल नॅशनॅलिटी, त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, उत्पन्न दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, ह्या सगळ्या लागणाऱ्या गोष्टी तुम्ही तिथं अपलोड करायच्यात। ही प्रक्रिया कालच्या परिपत्रकाप्रमाणे, काल CET CL प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाप्रमाणे, म्हणजे 2 जुलै 2026 BE BTEC ह्या नावाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाप्रमाणे सुरू झालेली आहे। ही प्रक्रियेला ह्यात काय नंतरही काय याच्या शेड्यूलमध्ये याच्या वेळापत्रकात काय बदल होऊ शकतो ते आपल्याला नक्कीच मी रेडिओ तेरणाच्या माध्यमातून आपल्याला सांगेन। सध्याचं तर असं नोटिफिकेशन, कालचं नोटिफिकेशन प्रमाणे, 2 जुलैच्या नोटिफिकेशन प्रमाणे असं म्हणलं जातं की BE BTEC साठीचं जे रजिस्ट्रेशन आहे ते ऍडमिशन नोटीस फॉर रजिस्ट्रेशन असं त्याला म्हटलं जातं, ते सुरू झालेलं आहे। त्याची तारीख 2 जुलै ते 7 जुलै 2026 रोजीपर्यंत विद्यार्थ्यांनी आपल्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे।
1: अच्छा, म्हणजे या तारखेमध्ये बदल होऊ शकतात असं पण तुमचं म्हणणं?
2: होऊ शकतात, कारण त्याचे परत अडचणी असतात किंवा ते विद्यार्थ्यांची परत मागणी पण येते,
1: विद्यार्थ्यांना
2: सर्वर गोष्टी, बऱ्याच गोष्टी येतात पण, आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी इच्छेप्रमाणे प्रवेश मिळणं गरजेचं असतं, त्यानुसार सर्वांना संधी मिळावी ह्या उद्देशानं CET CL कडनं ते प्रक्रिया थोडं तारखांमध्ये वाढ पण मिळू शकते।
1: मग आता हे रजिस्ट्रेशन होत असताना जसं तुम्ही अनेक डॉक्युमेंट्सचा उल्लेख केला, तर त्या डॉक्युमेंट्स प्रमाणे त्याचं व्हेरिफिकेशन ही होणं आवश्यक असतं का, ते काय असतं नेमकं?
2: हा महत्वाचा प्रश्न विचारला। बहुतांश असं बघायला मिळतं की विद्यार्थी आपलं रजिस्ट्रेशन एका कॅफेमध्ये जाऊन कुठेतरी करतात किंवा एखाद्या कॉलेजमध्ये जाऊन करतात, त्यानंतर महत्वाचा जो टप्पा असतो ते त्याचं जे डॉक्युमेंट्स आणि जी माहिती त्यांनी भरलेली आहे ऑनलाईन पद्धतीनं, ऑनलाईन प्रणालीतून, ती माहिती चेक करणं, ती बरोबर आहे का, पडताळणी करणं, ते ती पडताळणी ही FC सेंटर, स्क्रुटनी सेंटर असं एक नाव आहे त्याला, स्कुटनी सेंटरच्या माध्यमातून करणं गरजेचं आहे. तिथे जाऊन एफसी सेंटर म्हणतो फॅसिलिटी सेंटर आणि स्कुटनी सेंटर, तिथे जाऊन ते करणं गरजेचं आहे. आणि त्याची यादी पण तिथं दिलेली आहे. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तिथं त्या आपल्या जवळ असलेल्या किंवा आपल्या शक्य असणाऱ्या पद्धतीनं तिथं जाऊन आपण ते फिजिकली आपण ते डॉक्युमेंट आपण जे अपलोड केले डॉक्युमेंट ते दाखवायचं आहे, त्याला पडताळणी करणं असं म्हणतात. ही सुविधा ऑनलाईन पद्धतीनं पण उपलब्ध सीएटीसीएलनं करून दिलेली आहे, हे तर मी आवर्जून सांगतो. आणि आपला ऍप्लिकेशन फॉर्म आपलं रजिस्ट्रेशन फॉर्म केल्यानंतर म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर रजिस्ट्रेशनमध्ये ऍप्लिकेशन फॉर्म भरणे आणि त्यानंतर तुम्ही ते डॉक्युमेंट पडताळणी व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतर आपला ऍप्लिकेशन फॉर्म कम्प्लीट होतो, नाही तो कम्प्लीट होत नाही हे मी तो आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो. त्यामुळं रजिस्ट्रेशन करणं, ऍप्लिकेशन फॉर्म भरणं, त्याचबरोबर तो पडताळणी करून घेणं, ह्या दोन बाबी अतिशय महत्वाच्या आहेत. विद्यार्थी मित्र मित्रांनी व त्याचबरोबर आदरणीय पालक बंधूंनी नोंद घ्यावी असं मी तो आवर्जून सांगतो.
1: अच्छा, तर सर आता रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन हा सगळा विषय झाला, पण आता याची एक मेरिट लिस्ट पण आपल्याला कट ऑफ लिस्ट जी असते ते लागत असते, तर ही मेरिट लिस्ट कधी लागते किंवा मग त्याच्या पुढची प्रक्रिया कशी समजून घ्यायची?
2: हा पण प्रश्न महत्वाचा आहे. तो आता दिलेल्या शेड्यूलनुसार म्हणजे 2 जुलैच्या शेड्यूलनुसार ते प्रोविजनल मेरिट लिस्ट ही 16 जुलैला लागेल असं त्यांनी कळवलेलं आहे. 16 जुलैला मेरिट लिस्ट लागल्यानंतर ती तात्पुरती यादी प्रोविजनल मेरिट लिस्ट असं म्हणतो आपण त्याला, तर त्या मेरिट लिस्टमध्ये आपल्या लॉग इनला जाऊन आपण दिलेली माहिती आणखीन एकदा विद्यार्थ्यांनी पडताळणी करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण दिली जन्मतारीख बरोबर आहे का, आपण दिलेले डॉक्युमेंट्स बरोबर आहेत का, आपण दिलेले मार्क बरोबर एंट्री केलेत का, काय मार्कामध्ये काही एरर आहे. बहुतांश वेळा असं होतं की एखाद्या विद्यार्थ्याची जन्मतारीख असली 3 मार्च तर ते 4 एप्रिल होतं, 3-4-4-3 असं टायपो एरर येऊ शकतो. त्यामुळे ते काळजीपूर्वक विद्यार्थ्यांनी बघणं गरजेचं आहे आणि त्यात काय तफावत असेल तर तातडीनं त्याच्या पुढंच 16 तारखेला तत्पुरती मेरिट लिस्ट लागल्यानंतर 16 ते 18 या कालावधीमध्ये त्या विद्यार्थ्यानं तातडीनं जाऊन आपला जो ग्रीव्हन्स आहे आपली जिथे आपला जो एरर आलेला आहे तो जवळ असलेल्या स्कुटनी सेंटरला भेट देऊन गिप्सी सेंटरला भेट देऊन ती आपली दुरुस्ती करून घ्यायची आहे. हे एक महत्वाचा टप्पा विद्यार्थ्यांसाठी आहे, हे तर मी आवर्जून सांगतो.
1: अच्छा सर, आता जसं तुम्ही म्हणताय की रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन इतकं महत्वाचं आहे आणि ते कुठेही जाऊन समजा कुठे एखाद्या नेट कॅफेमध्ये जाऊन करणं किंवा घरी बसून ऑनलाईन करणं, याच्याऐवजी मग आपलं तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय आहे, इथं सीईटी सेलचं एक एक्सटेंडेड सेंटर पण आहे, तर या सर्व दृष्टिकोनातून आपल्या कॉलेजच्या वतीनं आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं किंवा तुमच्या वतीनं या सर्व विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं मदत होऊ शकते ते सांगा.
2: हा पण प्रश्न सर चांगला आहे. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म विद्यार्थी कुठूनही भरू शकतो, घरून भरू शकतो, कॅफेतनं भरू शकतो किंवा आमच्याकडे येऊनही भरू शकतो. जर विद्यार्थ्यांनी आपला ऑनलाईन पद्धतीचा फॉर्म ऍप्लिकेशन फॉर्म इंजिनिअरिंगसाठी येण्यासाठीचा जर कॅफेतनं किंवा घरून भरला तरी पण फिजिकल व्हेरिफिकेशन करायचं असेल तर विद्यार्थ्याला आमच्या महाविद्यालयात अधिकृत असं विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपण एफसी सेंटर म्हणतो आहे तर त्या अनुषंगानं इथं यावंच लागतं. तर घरी फॉर्म भरला तरी इथं आले तर चालेल आणि कॅफेत फॉर्म भरण्यापेक्षा इथं फॉर्म भरायची आम्ही आपल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत सोय केली आहे. त्यासाठी आम्ही आमच्या स्टाफना ट्रेनिंग पण दिलेली आहे. त्याचबरोबर आज एससी कमिटीची मीटिंग ऑनलाईन कमिटी मीटिंग पण सीडीसीने घेतलेली आहे. त्यात पण सूचना दिलेल्या आहेत की बाबा कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना अडचणी येतात, विद्यार्थ्यांच्या अडचणी कशा दूर झाल्या पाहिजेत आणि काय करायचं हे. त्यामुळं ह्या अभियांत्रिकी महाविद्यालयात मी स्वतः त्याचबरोबर माझे सर्व विभाग प्रमुख त्याचबरोबर सर्व फॅकल्टी त्यानंतर आमचे कॉम्प्युटर ऑपरेटर ऑफिस स्टाफ सदैव विद्यार्थ्यांना कधीही ह्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या रजिस्ट्रेशनसाठी त्यांच्या व्हेरिफिकेशनसाठी आणि त्याचबरोबर एखादं दुरुस्ती असेल दुरुस्तीसाठी सदैव मदत करत राहील ही याची मला खात्री आहे.
1: तर सर, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आपल्याकडेच एफसी सेंटर आहे असं तुम्ही म्हटलेलं आणि ते खूप सर्वात चांगली गोष्ट आहे की विद्यार्थ्यांना त्या दृष्टिकोनातून इथंच मदत होऊ शकते. आणि जर समजा अशी काही तारीख वगैरे बदलली तर परत येऊन आपण सांगावंच. त्या पद्धतीनं आपल्याला जर विद्यार्थी मित्रांना किंवा पालकांना अधिक जर आपल्याला काही प्रश्न असतील तर ते आपण विचारू शकता. त्यासाठी माननीय प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर यांचा मोबाईल क्रमांक आहे 94-21-97-80-78. आणि अजून जर आपल्याला समजा सरांचा नंबर एंगेज लागला तर दुसरा एक क्रमांक आहे, इथले ऍडमिशन प्रमुख आहेत DS निंबाळकर सर म्हणून, त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 90-96-52-88-83. आणि आणखी एक नंबर सांगतो प्राध्यापक जाधव सरांचा, त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 86-98-65-20-26. तेव्हा आपण सर्वांनी या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा आणि निश्चितच आपण आपल्या जर काही अडचणी असतील तर त्याही विचाराव्यात किंवा थेट आपण तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात यावं.
2: पण इथं मला रेडिओ तेरणामध्ये बोलल्याबद्दल मी आपलं आभार व्यक्त करतो.
1: तर आपण प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माणेसर यांचे धन्यवाद व्यक्त करूयात. आणि विद्यार्थी मित्रांनो, जास्त अडचणीत पडण्याच्या ऐवजी किंवा जास्त लॉजिक लावण्याच्या ऐवजी थेट आपण जर तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये जर आलात तर आपल्याला सर्व गोष्टीची इथं पूर्तता केली जाईल. तेव्हा प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माणेसर, आपण या ठिकाणी येऊन ही जी अमूल्य अशी माहिती दिली, रजिस्ट्रेशन, व्हेरिफिकेशन, किती दिवस चाललेली मेरिट लिस्ट कशी लागणार आहे, तर याविषयी सर्व जी माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद.

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून. दुपारचे 1:22 होता आहेत, अगदी वेळ झाली आहे येण्यासाठी. सर्व श्रोते आलेलेच आहेत आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे व्हॉट्सअप फरमाईश गाणी. हा कार्यक्रम कालच्या 2 दिवसानंतरच्या सुट्टीनंतर, म्हणजेच रविवार आणि सोमवार, थोडासा काल तब्येत बरी नव्हती, आज देखील नाही आहे, डोकं दुखत आहे, तरी देखील आपले श्रोते जे आहेत ते खूप प्रेम करत आहेत आणि वाट पाहत आहेत माझी, म्हणून फरमाईशचा कार्यक्रम घेतीये. तर सुरुवात करते व्हॉट्सअप फरमाईशला सर्व श्रोत्यांचं आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये. पुन्हा एकदा मी आरजी प्रगती स्वागत करते. 9970500 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करून आपल्या आवडीचं गाणं तुम्ही मला पाठवू शकता आणि याच नंबरवरती व्हॉइस रेकॉर्ड करत असताना देखील 9970500 या क्रमांकावरतीच पूर्ण नाव, पूर्ण पत्ता आणि गाण्याचे बोल पाठवायचे आहेत, जेणेकरून आपली फरमाईशी मला पूर्ण करता येईल. तसंच कुठे कुठे आणखीन पाऊस नाही झाला आहे आणि आणखीन कुठे पाऊस आत्ता चालू आहे असं देखील तुम्ही आज मला सांगू शकताय. तर आज इकडे तर सकाळपासून, म्हणजे पहाटे सुरू झालाय धाराशिवमध्ये पाऊस आणि थोडंसं वातावरण आता थांबलंय, जरासं ऊन पडलंय आणि आता हवा सुटली, एक आल्हाददायी हवा चालू आहे आणि थोडंसं ढगाळसं वातावरण पण निर्माण झालेलं आहे. तर या पावसाळ्यात मी सर्वांना विचारलं होतं की आपला असा कुठला पदार्थ आहे जो खावासा वाटतो, गरम गरम असा जो काय म्हणता येईल की पदार्थ असतो, किंवा एक चहाप्रेमी असतात, कॉफीप्रेमी असतात, किंवा या पावसाळ्यात अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्या शरीराला ऊब निर्माण करतात, कारण की थंडी पण असते आणि पावसामुळे थोडंसं खावंसं एक क्रॅविंग होत असते, आपल्याला खावंसं वाटत असतं काहीतरी गरम गरम, आणि मग रोडने जाताना देखील अशा वडापाव किंवा भजीचा जरी वास आला तरी आपण तिथे गाडी थांबून ते वडापाव आणि भजी खाण्याचा प्रयत्न करतो, पण हे बाहेरचं खाणं देखील पावसाळ्यात तितकंच आपल्यासाठी त्रासदायक असतं हे सर्वांनाच माहिती आहे. तर फरमाईश पूर्ण करूयात. पहिली फरमाईश आज घेते आहे माय फेवरेट जे श्रोते आहेत ते म्हणजे ओमप्रकाश गित्ते सर आहेत आणि आज त्यांच्या मिसेसचा बर्थडे आहे. तर अर्चना गित्ते, अर्चनाताई खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला. आज पहिलीच फरमाईश तुमच्यावरती देते आहे. तर ओमप्रकाश गित्ते हे नियमित श्रोते आहेत आपले, जे खूप प्रेम करतात माझ्या आवाजावरती आणि रेडिओवरती देखील त्यांचं खूप प्रेम आहे. सतत इतर गोष्टींमध्ये देखील काहीही सांगण्यात ते तत्पर असतात आणि त्यांना गाणं देखील गुणगुणलेलं फार आवडतं मी. तर असे आपले श्रोते ओमप्रकाश गित्ते यांच्या मिसेसचाच म्हणजेच अर्चनाताईंचा बर्थडे आहे. तर सुरुवात त्यांच्याच बर्थडेच्या एका गीताने करते आहे. तर आज आहे 7 तारीख, तर मॅडम आणि माझ्या घरातील एक खास मेंबर यांचा बर्थडे आहे. नाव आहे अर्चना गित्ते आणि हा तुमचा व्हॉट्सअपचा कार्यक्रम चोरून ऐकत असतात. ओके, अर्चनाताई चोरून ऐकतात माझा फरमाईशचा कार्यक्रम. तर तुमचा मेसेज करत नाहीत पण ऐकतात त्या आणि म्हणतात फारच छान बोलतात ताई, थँक्यू सो मच अर्चनाताई. तर आत्ता मी पाहिला आहे मेसेज आणि माझ्याकडून राहिला व्हिडिओ करायचा सर, तर नक्कीच व्हिडिओ करेन आणि तुम्हाला सेंड करेन, अर्चनाताईपर्यंत नक्कीच पोचवा तो मेसेज. तर खास खरं तर सरांचा चित्रपट आवडीचा कोणता आहे तर आपल्या मिथुनदा आणि पद्मिनी कोल्हापुरे यांचा चित्रपट आहे जो त्यांना खूप आवडतो आणि त्यातली चित्रपटातली गाणी सगळी आवडतात, तसंच चित्रपट त्यांनी खूप वेळेस पाहिला आहे. तर खास त्या दोघांसाठी हे गीत देते जे त्यांना खूप आवडतं, की चित्रपट आहे तो प्यार झुकता नाही. तर प्यार झुकता नाही असा जो चित्रपट आहे, असाच यांचं प्रेम जे आहे दोघांचं आणखीन असंच बहरत राहो. आणि पुन्हा एकदा अर्चनाताईंना खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि सुरुवात करते त्यांच्याच गीतांनी.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. व्हॉट्सअप फरमाईश या कार्यक्रमात तर भरपूर आणखीन फरमाईशी आल्यात. माझे डोळे भरून आलेत मॅडम तुम्ही गीत. मला हेच ऐकायचं होतं, तुम्ही काय कसं काय ओळखलं म्हणतायत. तुम्हाला मी पूर्ण ओळखते, कारण की तुम्हाला कोणतं गीत ऐकायचं होतं मला नक्कीच माहीत होतं. आणि खास ताईंसाठी द्यायचं होतं म्हटल्यानंतर नक्कीच कुठलं गाणं माझ्या डोळ्यासमोर येणार हे तुम्हाला माहिती नाही का. थँक्यू सो मच. आणि अगदी डोळे हॅपी हॅपीवाले बाणावले पाहिजेत असं म्हणते मी. तर ओमप्रकाश गीते च्या मिसेससाठी आपण हे गाणं दिलं होतं. तर पुढची फरमाईश मी काय म्हटलं होतं की तुम्हाला पावसाळ्यात काय काय खावंसं वाटतं, किंवा तुम्ही सध्या जास्त पावसाळ्यात काय खाता, किंवा आपण कुठल्या गोष्टी खाल्ल्या नाही पाहिजेत ज्यांनी त्रास होतो आपल्याला, अशा कुठल्या गोष्टी आहेत तुम्ही सांगायचं आहे बरं. तुम्ही सांगितलं नाहीतर मला कसं कळणार की हां. तर आता प्रमिला ताई म्हणतात भजी खावीशी वाटतं, तुम्हाला आवडतात का भजी. मला पावसाळ्यात खरं तर पकोडे फार आवडतात, कांद्याचे पकोडे.

असतात ना कडकवाले, ते खूप आवडतात मला खाण्यासाठी. मला फेवरेट आहेत माझ्या ते भज्यामध्ये. आणि भजी म्हटलं तर माझ्या मम्मीच्या हातची भजी खरं तर खाल्ले पाहिजेत. माझी मम्मी A1 भजी अशी बनवते. म्हणजे माझी मम्मी सुगरण आहे खरं तर. प्रत्येक गोष्ट तिची सुगरणीतली आहे. खाण्याच्या बाबतीत माझ्या मम्मीचा हात कोणी धरू शकत नाही. आणि जेव्हा ती पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे करत असते तेव्हा ती भजी करते ना, म्हणजे सेम टू सेम हॉटेल, पण ऑइल कमी हा, सेम टू सेम हॉटेलसारखे भजी लागतात असं बरेच जणांनी तिला सांगितलं आहे की मम्मीच्या हातची भजी खूप छान आहेत. म्हणजे गरम गरम तर माइंड ब्लोईंग लागतात ते. तर चला मम्मीच्या हातची भजी आठवत पुढच्या फरमाईशकडे वळते. तर आपले श्रोते म्हणत आहेत अमित नारायण लोंढे सर की आज आहे महेंद्र सिंग धोनी यांचा बर्थडे. ओ माय गॉड, थालापाथी थालावा असं ज्याला म्हणतात खरं तर MS धोनींना. आणि त्यांचा बर्थडे आहे तर त्यांना देखील विशू मेनी मेनी हॅपीनेस ऑफ द डे करूयात. तसंच कैलास खेर यांचा देखील बर्थडे आहे. कैलास खेर यांची देखील बरीचशी गाणी खूप गाजलेली आहेत. आणि दिवानी हे खूप सर्वांच्या लक्षात राहतं गाणं त्यांचं. तर नंतर ओरेपी आहे पण त्यांचंच गाणं आहे. तर चला तर खास यानंतरची फरमाईश घेण्यासाठी आपण पाहूयात कोणाची फरमाईश, पुढची फरमाईश कोणाची आहे. खरं तर खूप आल्यात आणखीन फरमाईश. भजी पाठवली सरांनी मला. आपले श्रोते जे आहेत नियमित श्रोते आहे, सोमवार टू सोमवार फरमाईश असते. पण काल त्यांची फरमाईश नाही झाली आणि गेल्या आठवडी पण त्यांची फरमाईश मी घेतली नाही असे आपले श्रोते आहेत. सोमवार टू सोमवार फरमाईश करणारे ते म्हणतात योगेश यादव. माझ्या मित्राचा बर्थडे होता योगेश यादव यांचा असं म्हणतायत ते. तर आवडीचं गीत आहे. तर खरं तर आवडीचं गीत बर्थडेचं न देता आपण फ्रेंडवरती तुमच्या गीत देऊयात सर. सुनील जाधव पाटील गल्ली औसा त्यांचा मित्र आहेत काकासाहेब जाधव. मल्लीनाथ कांबळे विजय बनसोडे गोपाळ धुमाळ खलू बागवान आमच्याकडून बर्थडेच्या शुभेच्छा द्या प्रगतीताई असं म्हणतात. तर नक्कीच सर योगेश सरांना तुमच्याकडून आणि रेडिओ टेंडाकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा देते. आणि खास तुमच्या मित्रासाठी आपण ऐकवत ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

दिग्या आपला पहिला फ्रेंड आणि त्याचबरोबर मला कळलेलं दिग्याचं पहिलं प्रेम। चहायला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस प्रेमाच्या लफड्यात मात्र

चला तर या सुंदर मैत्रीच्या गीतानंतर वळूयात पुढच्या फरमाईशकडे. आज आहे चॉकलेट डे, वर्ल्ड चॉकलेट डे आहे असं सांगितलंय. आपले नियमित श्रोते आहेत अमित नारायण लोंढे सर, वारणानगर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथून, महाराष्ट्र येथून आपले नियमित श्रोते आहेत. तर त्यांनीच सांगितलं होतं आज की कैलास खेर यांचा बर्थडे आहे आणि महेंद्र सिंग धोनी यांचा देखील बर्थडे आहे आज. तर आपल्याला देखील कैलास खेर यांचं गीत ऐकायचं असेल, खरं तर एम एस धोनी यांचा चित्रपटच आहे, त्यातलं आपण एक गीत देऊच या नक्कीच त्यांच्यावरती. तर सर म्हणतायत सर्व श्रोत्यांच्याकरिता एक निवेदन आहे, सर्व श्रोत्यांनी बाहेर जात असताना कोणकोणत्या ठिकाणी मार्ग बंद आहेत, त्याचबरोबर पाऊस कोणकोणत्या ठिकाणी जास्त आहे याचा अंदाज घेऊन मग अत्यावश्यक काम असेल तरच आपण घराबाहेर पडावं आणि पावसाच्या सर्व तोपरी सुरक्षा आणि काळजी घ्यावी. पावसामध्ये कांदी पावसामध्ये कांदा भजी तसेच मिरची भजी आणि चहाचा आस्वाद हे एक वेगळं समीकरण असतं, अतिशय छान वाटतं. म्हणजे सरांना असं म्हणायचं की त्यांना पावसात कांदा भजी किंवा मिरची भजी आणि चहा हे समीकरण आवडतं, तर छान गोष्ट आहे सर. जास्त करून हेच आय थिंक सो आपले जे श्रोता असेल ते भजी आणि चहामध्येच खूप प्रेमी असतील असं मला वाटतं. तर सर म्हणताय चॉकलेट हे असे पदार्थ आहे की माणसाला सर्व डिप्रेशनमधून तसेच आनंदाच्या क्षणी आपण हे खात असतो आणि त्यातून एक वेगळाच असा आनंद आपल्याला मिळत असतो. थँक्यू सो मच सर. चॉकलेट लॅम ज्यूस आईस्क्रीम टॉफी हे जे गीत आहे खरं तर सुंदर असं चित्रीकरण केलेलं हम आपके हे कौन या चित्रपटातील गीत लता मंगेशकर यांचा आवाज आहे आणि पडद्यावरती दिसतात माधुरी दीक्षित. तर सुपरहिट ठरलेला चित्रपट, सुपरहिट ठरलेली गाणी, आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा. थँक्यू सो मच सर. ऐकूया अमित नारायण लोंढे सरांची व्हॉट्सअप फॉर माईश.

चला गम्मत जम्मत या चित्रपटातील सुपरहिट ठरलेलं किशोरदांनी गायलेलं हे गीत होतं आणि सर्वांनाच आजकाल म्हणजे काय डीजेवरती हेच गाणं अश्विनी हेच गाणं डीजेवरती पहिल्यांदा लागतं. आणि एक कोइन्सिडन्स सांगते, आमच्या घराच्या समोर जे घर आहे तिथे एक अश्विनी नावाच्या ताई राहतात, तर डीजेवरती ते गाणं लागलं होतं आणि त्यांच्या घरात एक लहान मुलगा होता आणि तो म्हणतो मामी तुमचा तुम्हाला कोणतरी आवाज देते तिकडे, आवाज देते अश्विनी आहे ना अश्विनी ना. तेव्हा आम्ही जर जोरात हसत होतो, तर असा किस्सा झाला होता त्या गाण्यावरून की त्यांचा अश्विनी ना होता आणि ते डीजेवरती गाणं वाजत होतं आणि तो लहान मुलगा म्हणत होता की मामी तुम्हाला तो बोलत आहे कोणतरी म्हणून. तर हे गीत ऐकायचं होतं. आपले श्रोते आहेत शुभांगी जगताप कुर्डवाडी, माझ्या वडिलांच्या शेतात शेंगा काढत आहोत. तर आज माझ्या काय भाऊजाईचं असं लिहिलं का ताई तुमचं ते भाजईचं असं काहीतरी लिहिलंय, पण बहुतेक भाऊजाईचं नाव अश्विनी आहे म्हणून आम्हाला हे गीत ऐकायचं होतं. चला कोइन्सिडन्सनी ते पण झालं की त्यांचं नाव होतं आणि ते गीत देखील त्यांना ऐकायचं होतं. तर पुढची फरमाईश सोमवार टू सोमवार असते असे श्रोते आहेत आपले, पण चित्रपट त्यांना गाणं ऐकायचं आहे बिनकामाचा नवरा या चित्रपटातील एक पावसाळी गीत आहे जे खूप सर्वांना आवडतं अशा ताईंच्या आवाजातील हे सुंदरसे गीत आहे. श्रोते आहेत आपले आमच्या कुटुंबाच्या आवडत्या आणि लाडक्या आणि सर्वप्रिय प्रगतीताई, माढा येथून राजकुमार माने सरांचा नमस्कार. नमस्कार सर, सोमवार टू सोमवार फरमाईश असते पण जवळपास एक महिना होत आला आहे मी फरमाईश पाठवली नव्हती, खूप दिवसानंतर आज फरमाईश पाठवत आहे, तर नक्कीच फरमाईश पूर्ण करा. तुमच्या मम्मीची भजीची रेसिपी सांगितली तर खूप आवडेल, खूप छान वाटेल. मम्मीची रेसिपी तिच्या हातातच आहे सर, ते सांगून होतच नाही. तिच्या हातात जी जादू आहे ना ती खरं तर मस्त आहे. तिच्या हाताने जी भजी होतात ना ती नाही होत असं सांगून तर होतच नाही. मी किती वेळेस ट्राय केलं तशी होत नाही तिच्यासारखी भजी. तर नक्कीच नेक्स्ट टाईम मम्मीला विचारून तुम्हाला सांगेन मी. तर ऐकूयात राजकुमार माने सर, सौ जयश्री माने, ऐश्वर्या गणेश सातपुते अकुलूच, प्रियांका गणेश बावरकर पुणे, राज किरण माने, जयकिरण माने आणि सर्व माने परिवार राहणार माढा तालुका माढा जिल्हा सोलापूर येथून. तर ऐकूयात ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

पास जो चांद के पास जो सितारा है वो सितारा हसीन लगता है। चांद के पास जो लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आहे, शिकार किया महिने चित्रपटामधलं गीत आहे आणि आयुष्य आम्हाला गीत लवकरात लवकर ऐकण्यात यावे। आणि इंदिरानगर वायरावरून पिशव्याचे व्यापारी अकबर शेख, मुनाबी शेख, आयशा शेख, अफसाना शेख, कुमार शेख, अबू बकर शेख, गुलाब शेख, कादर शेख आणि माझे मित्र आहेत रमण खिराडे वाशिम महाराष्ट्राचे आणि रशीद रफिक इनामदार पानगावचे, अलूर महाराष्ट्राचे इब्राहिम गौंडी आणि मोहम्मद अत्तार या सर्वांना आम्हाला गीत ऐकायचं आहे। आणि माझे समाधान काटे आहेत जाणेगावचे, आम्हाला सर्वांना हे गीत ऐकायचं आहे। गीत ऐकल्याबद्दल धन्यवाद।

चला, बऱ्याच दिवसानंतर अकबर शेख सरांची देखील फरमाईश आली होती, ज्यांचा व्हॉइस खूप दिवसानंतर ऐकला. थँक्यू सो मच सर. आणि यानंतरची फरमाईश एक मराठी गीत आहे उषा मंगेशकर यांच्या आवाजातील, आणि खूप गाजलेलं गीत आहे ते देखील. ते गीत ऐकायचं आहे, रेणुका परमेश्वर गवळी पानगाव बार्शी. तर त्यांना हे गीत ऐकायचं आहे उषा मंगेशकर यांच्या आवाजातील. सुंदर असं गीत आहे, ऐकूयात. रेणुकाताई थँक्यू सो मच, आज पहिल्यांदा फरमाईश पाठवली का तुम्ही पानगाव? आय थिंक सो, पहिल्यांदाच त्यांनी फरमाईश पाठवली. असंच फरमाईशमध्ये आणि इतर देखील कार्यक्रमांचा आनंद घेत चला आणि ऐकत रहा रेडिओ 90.4 FM. ऐकूयात रेणुकाताईंची व्हॉट्सअप फरमाईश.

चला यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. मंगळवार टू मंगळवार ज्यांची फरमाईश असते अशा आपल्या नियमित श्रोते आहेत रंगनाथ क्षीरसागर सर लातूर येथून, ओमप्रकाश गीते यांच्या मिसेसना अर्चनाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात दिल्या आहेत, थँक्यू सो मच सर. तसंच राजकुमार माने सरांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत, थँक्यू राजकुमार माने सर देखील. तर ते म्हणतात आज त्यांना गीत ऐकायचं आहे, चित्रपट आहे दो बदन, या चित्रपटातील गीत आशा भोसले यांचा आवाज आहे, रवी यांचं म्युझिक आहे, गीत आहे शकील बदायुनी यांचं. तर त्यांच्यासोबत आहेत चतुराबाई, सुरेश, अनुज, गणेश, दैवशाला, तसेच त्यांचे रेडिओ मित्र कुबेर मस्के सर, अनंत कुलकर्णी, ओमप्रकाश गीते, संजय कुमार गेडाम, मारुती भोसले, अमोल कांबळे, तुकाराम कांबळे, हिरामण खिराडे, रफिक इनामदार व इतर सर्व मित्र देखील त्यांच्यासोबत आहेत. तर आज नक्कीच दो बदन या चित्रपटातील गीत ऐकूयात, पडद्यावरती दिसतात आशा पारेख ऐकूयात, रंगनाथ क्षीरसागर सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण एकदा आहात रेडिओ देणं 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात तर अशा सदाबहार गीतांचा नजराणा ऐकण्यासाठी रेडिओ देण्याचा ॲप डाउनलोड करायचा आहे प्ले स्टोअर ॲपवरून आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेज देखील फॉलो करायचं आहे. तर आज बरीचशी गाणी मराठी देखील येत आहेत आणि तशीच जुनी देखील गीतं तशीच येत आहेत. तर मी सर्वांना विचारलं होतं तर तत्पूर्वी तर जास्त करून तर भजीचा उल्लेख खूप झाला आहे की पावसाळ्यात भजी खूप खावीशी वाटतात. आणखीन काय काय खावंसं वाटतं हे मी सर्व श्रोत्यांना देखील विचारलं आहे. तसं मेसेज देखील आलेलेच आहेत. पण एक गीत जे या पावसाळ्यात खास करून आठवतं, खूप आवडतं ते मला गीत आणि का आवडतं माहिती आहे. त्याच्यात जे ॲक्टिंग अशोक मामांनी केलेली आहे ते ॲक्टिंग लाजवाब आहे. नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातील ते गीत आहे. अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांचा आवाज आहे आणि जेव्हा हे वातावरण होतं ना, अगदी मराठी माणसं हे गीत ऐकतात म्हणजे ऐकतात असं हे गीत आहे. आता कोणतं गीत आहे सर्वांना माहितीच आहे, कारण की माझ्या यूट्यूब चॅनलला देखील तुम्ही पाहिलं असेल ते गाणं, की माझं खूप आवडीचं ते गाणं आहे. भिजली

0: झिर मेरा झिर मेरा पाऊस धारा भिर भिर करे मदनाचा वारा ये ना सजना ये ना निशाना
1: असं ते सुंदर गीत आहे. थोडंसं म्हणून दाखवलं कारण की आपल्या श्रोत्यांची खूप इच्छा असते. आज आल्यापासून एकही गीत मी गुणगुणले नव्हते म्हणून श्रोत्यांसाठी हे गुणगुणलं. तर हे गीत माझं देखील खूप फेवरेट गीत आहे आणि हेच गीत ऐकायचं आहे. सचिन लोमटे सर आहेत आपले नियमित श्रोते आहेत ते देखील आजकाल आणि ते धाराशिवचे आहेत खास आणि आज त्यांना देखील हे सुंदर असं हे वातावरण झालं आहे त्यानिमित्त हे गीत ऐकायचं आहे. ऐकूयात नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातील ही सुंदरची व्हॉट्सअप फरमाईश सचिन लोमटे सरांची.

चला, मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात श्रोत्या आहेत ज्यांचा बर्थडे देखील आहेत, पूनम माने मॅडम. तर पूनम ताईंना खूप सारे शुभेच्छा देऊयात रेडिओ तरणाकडून. तर ते म्हणतायत की इकडे पाऊस मध्यम स्वरूपाचा आहे, हवा थंड आहे, त्यामुळे इथे आम्हाला भजी वगैरे आवडणार नाहीत. जुने पुराणे आपलं जुन्या पद्धतीचे हुलग्याचे माडगं मस्तपैकी प्यायला आवडतं. मॅडम मला हे खरं तर माहीतच नाही, मी पहिल्यांदा हे ऐकलं. मम्मीला माहीत असेल आय थिंक सो माझ्या, की किंवा आजीला माहिती असेल माझ्या, मी हे पहिल्यांदा ऐकलं. हे काय असतं तुम्ही मला सांगा नक्की. आम्हीसुद्धा अधूनमधून याचा आस्वाद घेत असतो. तसेच छानपैकी पावसाळ्यातलं गीत ऐकायची इच्छा आहे, कारण आमच्या टीम लीडर पूनम माने यांचा बर्थडे आहे, त्यानिमित्त आम्हाला गीत ऐकायचं आहे असं त्या म्हणतायत. श्रीमंत मोटे येळावी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली येथून. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा पूनमताईंना देखील. तर ऐकूयात एक सुंदर असं पावसाळी गीत.

आपण ऐकत आहात रेडिओ त्यांना 90.4 FM. सरला एक कोटी या चित्रपटातील गीत होतं आणि सरांचं नाव घ्यायचं राहिलं होतं, डायरेक्ट गाणं दिलं होतं मी. तर आपले श्रोते, नियमित श्रोते आहेत कुणाल लाकाळ मेडसिंगा येथून आपले श्रोते आहेत जे बोलतायत असं म्हणतात. आणि आज त्यांना केवड्याचं पान हे गीत ऐकायचं होतं आणि आणि त्याचसोबत चारोळ्या देखील त्यांनी पाठवल्या आहेत. चारोळ्या अशा आहेत की एक शायरी त्यांनी पाठवली आहे, एकतर्फी प्रेम माझं एकतर्फी भावना, एकतर्फी प्रेम माझं एकतर्फी भावना, तो आनंदी माझ्याविना मला तुझ्याविना राहावेना, जिथे मस्तक टेकतो मी तिथे तुलाच मागतो, एक तुझ्या नाकारामुळे मला कुठलाच देव पावेना, असं त्यांनी पाठवलेलं आहे चारोळ्या. आणि हे गीत त्यांना ऐकायचं होतं. तर नाव आत्ता घेते सर, आपले नियमित श्रोते कुणाल लाकाळ यांची ही फरमाईश होते. आणि तसंच आपले ज्या श्रोते आहेत त्यांना देखील त्यांच्या मिसेससाठी हे गाणं द्यायचं होतं. रामदास पवार गोडसेवाडी येथून आहे, ते म्हणतात बायकोसाठी लावायचं होतं हे गाणं. तर आत्ताच प्ले झालं सर. रामदास पवार सर, थँक्यू सो मच. आणि यानंतरची फरमाईश घेऊयात. कोंबडी पळाली हे गीत आलंय जत्रा या चित्रपटातील. श्रोते आहेत महेंद्र अशोक चव्हाण, निमगाव माढा तालुका माढा जिल्हा सोलापूर येथून. ड्रायव्हिंग लव्हर असं त्यांनी पाठवलंय. ऐकूयात महेंद्र सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

यानंतरची फरमाईश दाग द फायर या चित्रपटातील गीतासाठी श्रोते आहेत अंकुश सावत माळ बोरगाव तालुका किनवट जिल्हा नांदेड येथून. तर लई दिवसातून फरमाईश पाठवली असं म्हणतायत. शेतातून फवारणीचं यंत्र त्यांनी पाठवलं आहे, आता फवारणी करतोय, पाणी येत आहे आमच्याकडे आता ताई. तर नक्कीच सर आपली फरमाईश पूर्ण करते. नियमित श्रोते आहेत आपले अंकुश सावत सर माळ बोरगाव तालुका किनवट यांची दाग द फायर या चित्रपटातील सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

धाराशिव येथून कुंदन गवळी विठ्ठल अडसूळ गवळी परिवारातर्फे आम्हाला आज सत्या या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलंय. लोकप्रिय ठरलेल्या सत्या या चित्रपटातील हे गीत आहे. आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी हे गीत गायलेलं आहे. तर ऐकूया. थँक्यू सो मच सर. धाराशिव येथून नवीन श्रोते जे जॉईन झालेत, कुंदन गवळी सर, विठ्ठल अडसूळ सर, गवळी परिवार यांची व्हॉट्सअप फरमाईश.

यानंतरची फरमाइश हम आपके है कौन या चित्रपटातील गीत आणि श्रोते आहेत बऱ्याच दिवसानंतर त्यांची फरमाइश महेश जाधव सर आहेत जे आहेत धाराशिव येथून चिलवडी येथून बऱ्याच दिवसानंतर त्यांची फरमाइश आली आहे तर सुपरहिट ठरलेला चित्रपट आहे सलमान खान माधुरी दीक्षित पडद्यावरती दिसतात गीत गायला आहे लता मंगेशकर यांनी ऐकूयात महेश जाधव सर यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाइश

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. तर यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. बऱ्याच दिवसानंतर त्यांची फरमाईश आली आहे. आपले श्रोते आहेत राजमातानगर बुलढाणा, नरेंद्र नरवाडे, ज्योती नरवाडे, आकांक्षा नरवाडे, आकाश कुमार यांची. तर 1.5 महिन्यानंतर त्यांची फरमाईश आली. लता मंगेशकर यांच्या आवाजातील गीत ऐकायचं आहे त्यांना. एव्हरग्रीन ठरलेलं हे देखील गीत मुमताज आणि धर्मेंद्र पाजी यांच्या वचिती झालेलं. पण तत्पूर्वी ऐकूया फीडबॅक आपल्या नंतर कुलकर्णी सरांचा काय म्हणतात, ऐकूया त्यांच्याच आवाजामध्ये.
1: शुभ दुपार आरजे प्रगतीताई, नमस्कार रेडिओ तीरणा ऐकणाऱ्या सर्व मित्रांना नमस्कार आणि राम राम. तर आजचा कार्यक्रम खूप छान चाललेला आहे आणि सध्या पावसाळी वातावरण आहे, वातावरणामध्ये हे गाणे ऐकायला खूप छान वाटत आहे, मस्त वाटत आहे. आणि आमचे परमप्रिय मित्र ओम प्रकाश गित्ते यांच्या पत्नी सौ अर्चनाताई यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आत्ता गाणं चालू आहे आमचे परमप्रिय मित्र रंगनाथ क्षीरसागर लातूर यांची फरमाईश चालू, त्यांनी गाण्यामध्ये आम्हाला सामील केलं, त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणखी एक तुम्ही विचारलं होत की पावसाळ्यामध्ये आपली स्वतःची काळजी काय घ्यायची, प्रश्न तुम्ही विचारला सुरुवातीला. तर सर्वप्रथम प्रश्नाचं उत्तर असं आहे की उघड्यावरचं अन्न शक्यतो खाऊ नये, जे तळलेले पदार्थ जे असतात ते, आणि त्यानं घरचे पदार्थ तळलेले खाल्ले तरी चालू शकतात. आणि पावसाळी वातावरण असल्यामुळे शक्यतो डोकं हे पावसात भिजलं नाही पाहिजे याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. नमस्कार, मी अनंत कुलकर्णी दौंड या ठिकाणाहून.
0: थँक्यू सो मच सर, आणि खूप उशीर झाला तुमचा फीडबॅक देण्यासाठी, त्यासाठी देखील सॉरी म्हणते. भरपूर आणखीन फरमाईशी राहिलेल्या देखील आहेत, तर पूर्ण करूयात फरमाईश नरवाडे फॅमिलीची.

चला शेवटची फरमाईश घेते, वाजताय 3. यानंतरची फरमाईश: सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस चालू आहे. सर्वांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रातून बऱ्याच भागातून पर्यटन महाबळेश्वरला पर्यटनासाठी येतात. सर्व धबधब्याच्या प्रवाहात खूप वाढ झाली आहे. घाटात दरड कोसळत आहे, तरी पर्यटनाकरिता येताना जाताना काळजी घ्या किंवा पुढील काही दिवस येणे टाळा, असं शुभम गुरव सरांनी सांगितलंय. वाई येथून आपले नवीन श्रोते आहेत, ते म्हणतात साताऱ्यावरून आहे. बरेच दिवस झाले आपला कार्यक्रम ऐकत असतो आपण. आत्ता पण शेतात शेती करत असताना आपल्या कार्यक्रमाचा आनंद घेत आहोत. तर आज मला गीत ऐकायचं आहे, चिंब पावसानं झालं आबादानी. हे जे गीत आहे शुभम गुरव सर वाई येथून आहेत आणि एकदम छान आवाज आहे ताई तुमचा, असं एक नंबर असं त्यांनी पाठवलं. थँक्यू सो मच सर, शुभम सर. आणि बऱ्याच आपल्या श्रोतांना हे गीत ऐकायचं देखील असतं, तर हेच जाता सुंदर असं गीत देणार आहे. तर ज्या श्रोतांच्या फरमाईश राहिलेल्या आहेत, तर प्लीज नाराज होऊ नका, आपण भेटूयात उद्या लाईव्ह 1 ते 3 दरम्यान आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. आणि ज्या श्रोतांच्या राहिलेल्या आहेत फरमाईश, अशा श्रोतांनी प्लीज नाराज होऊ नका. आणि ज्या श्रोतांच्या झालेल्या आहेत अशा श्रोतांनी प्लीज आता 4 दिवसानंतर फरमाईश पाठवा. आणि प्लीज सॉरी म्हणते पल्लवीताई आणि विलास सरांना देखील की मला दोघांचीही फरमाईश घेता नाही आली, आपण घेऊयात उद्या. तर असंच ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाज।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण

0: विषयात असाल, म्हणजे त्यातल्या त्यात टेक्नॉलॉजीचा विषय झाल्यानंतर जिथं आपण बीएससी करत असणार आहेत आणि त्यातल्या त्यात इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा आपण फिजिक्स असेल अशा विषयाला धरून जर समजा आपण बीएससी करत असाल किंवा त्याही पुढे जाऊन आपण पॉलिटेक्निकमध्ये असाल आणि त्या ठिकाणी जर आपण इलेक्ट्रॉनिक्स हा आपला विषय असेल, टेलिकम्युनिकेशन हा विषय असेल आणि त्याच्याही पुढे जाऊन इंजिनिअरिंग करत असाल आणि त्या ठिकाणी जर आपण इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ही जर ब्रँच असेल किंवा सेपरेट इलेक्ट्रॉनिक्स असेल तर या क्षेत्रामध्ये आपलं करिअर कशा पद्धतीनं असू शकतं आणि याच क्षेत्रामध्ये आपल्याला ज्या डेव्हलपमेंट होत आहेत, म्हणजे आपला एक जो पुराणमतवादी विचार असतो की कुठल्याही सब्जेक्टला की हा सब्जेक्ट जो आहे तो खूप जुना आहे, आपण नवीन सब्जेक्टकडे पाहिलं पाहिजे, पण हे जे जुने सब्जेक्ट असतात ते सुद्धा का महत्त्वाचे आहेत याविषयीचं संपूर्ण ज्ञान असणं गरजेचं आहे आणि असंच ज्ञान देण्यासाठी आज आपण रेडिओ तैनातच्या स्टुडिओमध्ये तज्ज्ञांना निमंत्रित केलेलं आहे. त्यांचं नाव आहे संजय चौधरी. ते मुळात प्राध्यापक होते 20 वर्ष भुसावळ येथील नहाटा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, पण त्यांनी त्यांची प्राध्यापक हे जी नोकरी आहे ती 20 वर्षानंतर सोडली आणि स्वतःची कंपनी सुरू केली. यामध्ये ते इलेक्ट्रॉनिक स्टडी सेंटर नावाची एक कंपनी चालवतात. ती ISO 9001:2008 सर्टिफाईड आहे आणि त्यासोबत BM इलेक्ट्रॉनिक्स या नावाने त्या व्हेंडिंग मशीन तयार करतात. व्हेंडिंग मशीन म्हणजे आपण जर समजा कुठेही मार्केटमध्ये गेलात, 1 रुपया टाकल्यानंतर आपल्याला जे वजन दिसतं ते, किंवा आपण वॉटर ATM जे पाहिलेलं असतं की त्याच्यामध्ये पैसे टाकल्यानंतर आपल्याला पाणी भेटतं, तर अशा पद्धतीच्या ज्या व्हेंडिंग मशीन आहेत त्या ते निर्माण करतात. असे संजय चौधरी सर जे आहेत ते आज रेडिओ तरुणाच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते प्रत्येक कॉलेजमध्ये व्हिजिट करतात आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रामध्ये करिअर करणं किंवा अवेअरनेस करणं हे महत्त्वाचं काम करतात. आज आपण त्यांच्याकडूनच काही गोष्टी जाणून घेणार आहोत. सर, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तरुणाच्या स्टुडिओमध्ये.
1: धन्यवाद.
0: सर, संजय चौधरी सर आपलं नाव आहे आणि आपण या पद्धतीनं जे आपलं एक छोटंसं इंट्रोडक्शन करून दिलं, तर इलेक्ट्रॉनिक्स हा जो शब्द आहे किंवा इलेक्ट्रॉनिक्स हा विषय तुमच्या किती जिव्हाळ्याचा हे सांगा अगोदर.
1: इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे अणुतंत्रशास्त्र.
0: बर.
1: म्हणजे बारीक बारीक सूक्ष्म कणांनी जे निर्मिती झाली आहेत किंवा बारीक बारीक सूक्ष्म हालचालींनी जे हालचाल होते ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स. याच्याशी कम्पेअर जर आपण केलं तर इलेक्ट्रिकल हा जास्त करंट ऑपरेट होणारा आणि सरळ सरळ करंट फ्लो होणारा क्षेत्र म्हणजे इलेक्ट्रिकल. इलेक्ट्रॉनिक्समध्ये वेगवेगळ्या माध्यमातून करंट फ्लो होतो, जसं व्हॅक्युम मधून होतो, गॅस मधून होतो किंवा सेमी कंडक्टर मधून होतो. पूर्वीच्या काळी व्हॅक्युम आणि गॅसचा प्रकार फार मोठ्या प्रमाणात होतात. तो आता दिवसेंदिवस कमी होऊन सॉलिड स्टेट झालाय. सॉलिड स्टेट म्हणजे सेमी कंडक्टर. याचं उदाहरण द्यायचं झालं तर मोठे टीव्ही आता छोट्या टीव्हीने रिप्लेस झालेत. मोठ्या टीव्हीमध्ये CRT असायची, जी व्हॅक्युम असायची, जी स्लो स्पीड असायची, हाताळायला कठीण असायची, आता LED आणि LCD टीव्ही आहेत. पण याच्या मागचं बॅक सर्किट जे आहेत ते दोन्ही टीव्ही मधलं जवळपास 80% सारखंच आहेत.
0: अच्छा अच्छा. म्हणजे त्याचा आत्मा सेमच आहे.
1: त्याचा आत्मा सेमच आहे, फक्त त्याचा दिसण्याचा पडदा जो होता तो बदलला.
0: बदलला. अच्छा.
1: पडदा बदलला म्हणजे दृष्टिकोन बदलला.
0: हो हो.
1: क्वालिटी बदलली, साईज बदलली.
0: अच्छा. मग आता ह्या हा इलेक्ट्रॉनिक्सचा जो मेन गाभा आहे तो तुम्ही सांगितला की हा इलेक्ट्रॉनिक्सचा जो संपूर्ण विषय आहे तो खरं तर ह्या 30 सेकंदामध्ये तुम्ही त्याला एक्सप्लेन करून सांगितलं की इलेक्ट्रॉनिक्स अशा पद्धतीचा आहे. तर मग तुमचं जे हे इलेक्ट्रॉनिक्स स्टडी सेंटर आहे, मग या माध्यमातून तुम्ही नेमकं काय करता विद्यार्थ्यांना? जसं आज तुम्ही तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आलेला आहात, तर नेमकं करता काय आपण?
1: आम्ही अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये किंवा समाजामध्ये ज्या ज्या ज्ञानाची गरज आहे ते ज्ञानार्पण आम्ही करतो. विद्यापीठाच्या काही लिमिटेड संकल्पनेमुळे विद्यार्थ्यांना सगळ्या प्रॅक्टिकली गोष्टी विद्यापीठाला शिकवणं शक्य नसतात. आपण इथे महाविद्यालयाचा उल्लेख यासाठी नाही करत आहेत की महाविद्यालय विद्यापीठाला फॉलो करतात. महाविद्यालय स्वतःचा सिलेबस शिकवत नाहीत, विद्यापीठाच्या सांगण्यानुसार तो सिलेबस शिकवला जातो. आणि विद्यापीठाचा सिलेबस हा PhD डॉक्टरेट प्रोफेसरांनी शिकवलेला ठरवलेला असतो. आणि खरं तर जे सिलेबस ठरवतात, इंजिनिअरिंगचा सिलेबस हा इंडस्ट्रीसाठी तयार केलेला असतो. आणि सिलेबस तयार करणारे जे लोक असतात त्यांची स्वतःची इंडस्ट्री नाही आहेत, हा मोठा खेद आहे. खरं म्हणजे इंडस्ट्रीच्या लोकांचा संपर्क घेतला पाहिजेत की नेमकं इंडस्ट्रीच्या कर्मचाऱ्यांना काय आलं पाहिजेत. तर मग त्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. इंडस्ट्रीमध्ये लागणारा ज्ञान आणि युनिव्हर्सिटी देणारं ज्ञान याच्यामध्ये खूप तफावत आहे. ती तफावत मिनिमाइज करण्याचा आमचा मोठा उद्देश आहे. म्हणून आम्ही म्हणतो टू मिनिमाइज द गॅप बिटवीन एज्युकेशन अँड इंडस्ट्री वी कंडक्ट द 3 डेज वर्कशॉप इंटर्नशिप प्रोग्राम फॉर इंजिनिअरिंग स्टुडंट्स. म्हणजे इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी कौशल्यपूर्ण कार्यक्रम राबवायचे. मग आम्ही 3 दिवसीय कार्यशाळा महाविद्यालयामध्ये जाऊन पूर्ण दिवसभर सकाळ ते संध्याकाळ राबवतो. अच्छा असा आमचा कार्यक्रम असतो.
0: बरं, मग आता त्यालाच लागून हा प्रश्न येतो की

0: आजकाल जर आपण ट्रेंड पाहिला म्हणजे कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये घ्या, थ्रॉट महाराष्ट्र असेल किंवा कुठेही असेल, तर आपण जर मुलं ट्वेल्थ झाले त्यांनी सीईटी दिलेल्या जर परत त्यांना जर इकडे ॲडमिशन घ्यायचं असेल तर ते इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या विषयाला सगळ्यात शेवटी ठेवतात ते. जर मला अगोदरच्या बाकीच्या जर कुठल्या ब्रँचला जर ॲडमिशन नाही मिळालं तर मग आपण ETCला घेऊयात असं म्हणतात. काय कशामुळे असेल हे काय वाटतं तुम्हाला?
1: आता आपल्याला जेवणाचं एखादं ताट वाढलेलं असेल
0: हो,
1: त्याच्यामध्ये 4-6 मेनू असतात. तर मग आता 6 मेनू असतात, 6 मेनू असतात, त्यातला मी गुलाबजाम शेवटी खायचं ठरवलं. त्याच्यामध्ये दोन चॉईस असतात खाणाऱ्याच्यात. एक तर मला गुलाबजाम खूप आवडतोय म्हणून मी शेवटी खाणार आहे, ओके, खूप आवडतो म्हणून शेवटी खाणार आहेत, किंवा मला आवडतच नाही म्हणून शेवटी खाणार आहेत. दोघं चॉईसचे माणसं खातात. मग आपल्याला त्याच्यावरनं कळत नाहीत की याने इलेक्ट्रॉनिक ब्रँच शेवटी ठेवली तर नेमकी का ठेवलीत. तर इलेक्ट्रॉनिक ब्रँच मुलं शेवटी ठेवतात याचं कारण असं आहे की मुलं मोस्टली कॉम्प्युटर आयटी ब्रँचला ठेवून त्यांना आयटी सेक्टरमध्ये जायचं असतं, हा त्यांचा उद्देश असतो. पण आयटी सेक्टरमध्ये पुढे काय भविष्यात अडचणी आहेत, काय येणार आहेत, ह्या त्यांना माहीत नसतात.
0: अच्छा अच्छा. मग आता तुम्ही जर असं म्हणत असाल की इलेक्ट्रॉनिक्सला शेवटी आवडता आणि ना आवडता असा विषय असू शकतो, पण आपण जनरली आता असा विचार करूयात की जे BSc ग्रॅज्युएशन करतायत, बेसिक ग्रॅज्युएशन करतायत, त्याच्यामध्ये जर समजा त्यांचा इलेक्ट्रॉनिक्स विषय असेल आणि त्याच्यानंतर पॉलिटेक्निकमध्ये इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन असा विषय असेल आणि इंजिनिअरिंगमधला असेल, तर या तिन्हीमध्ये मेन डिफरन्स काय असतो? आणि मग जर समजा अशा विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रॉनिक्स हा विषय निवडला असेल तर मग त्यांना नेमका आता सध्याच्या युगानुसार काय असं नॉलेज घेतलं पाहिजे जे करिक्युलम आहे त्याला सोडून पण?
1: ओके, आता BSc इलेक्ट्रॉनिक्स, डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स आणि इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स ह्या तिघ विषयावरती का विचार केला तर इलेक्ट्रॉनिक्स तिघ पण ठिकाणी आहेत. आता BSc मध्ये प्रात्यक्षिकाचा थोडा अभाव असतो, म्हणजे प्रॅक्टिकल लेवल जी आहे ती BSc मध्ये थोडी कमी असते. डिप्लोमामध्ये प्रॅक्टिकल लेवल थोडी BSc कम्पॅरेटिव्हली जास्त असते आणि इंजिनिअरिंग मध्ये जर तुलना केली तर इंजिनिअरिंग हे प्रॅक्टिकल ओरिएंटेड एज्युकेशन आहेत, जे फक्त प्रात्यक्षिकावरती भर देऊन शिकवलं जाणारं एज्युकेशन आहे ते एकमेव फक्त इंजिनिअरिंग आहेत, की ज्यामध्ये प्रॅक्टिकल खूप महत्वाचे आहेत. तर प्रॅक्टिकल खूप महत्वाचे आहेत म्हणजे मुलांनी सुद्धा प्रॅक्टिकलकडे खूप महत्व दिलं पाहिजेत. प्रॅक्टिकल आहेत मग सेकंडरी आहेत, त्याच्याकडे लक्ष देऊ नये, करू नयेत, स्वतः प्रॅक्टिकल पुन्हा करून बघावेत. आणि सर्वात महत्वाचं, आपण आज जे प्रॅक्टिकल कॉलेजमध्ये महाविद्यालयामध्ये केलं आहे ते प्रॅक्टिकलचं सर्किट आपण वापरून सोसायटीमध्ये समाजामध्ये त्याचा काय उपयोग करू शकतो त्याच्यावरती विद्यार्थ्यांनी खास भर द्यावा. जे सर्किट आज आपण कॉलेजमध्ये केलं, उदाहरणार्थ आपण एक सर्किट विचार करूयात की फ्लिपलॉप नावाचं एक प्रॅक्टिकल आहे. फ्लिपलॉप नावाचं एक प्रॅक्टिकल मुलं कॉलेजला करतात, पण त्यातले सगळे मुलं विचार करतात की हा फ्लिपलॉप मला युनिव्हर्सिटीला प्रॅक्टिकल एक्झामला येणार आहे म्हणून शिकायचा आहे. खरं तर मुलाने हा विचार करायचा की मी फ्लिपलॉप वापरून माझ्या घरची पाण्याची मोटार आपोआप टाकी बंद करू शकतो का, मोटार बंद होईल का, मी माझ्या घराच्या बाहेर असलेला लाईट फ्लिपलॉप वापरून चालू बंद करू शकतो का, ही गोष्ट त्या दिवशी ज्याला लक्षात येईल तेव्हा तो फ्लिपलॉपचं प्रॅक्टिकल महाविद्यालयात एक वेळा करेल पण तो घरी 50 वेळा करेल आणि त्याच्यातनं तो अनंत प्रकारचे व्यवसाय उपलब्ध करेल.
0: बर बर. आणि हे बेसिक जर समजा एज्युकेशन चालू असताना जर हा विचार डोक्यामध्ये असेल तर तो म्हणजे कितीतरी प्रॅक्टिकल ओरिएंटेड त्यांना एज्युकेशन घेऊ शकेल आणि जलद व्यवसाय
1: तो नक्की उद्योजक घडणार.
0: हा उद्योजक, यस एक्झॅक्ट.
1: जो विद्यार्थी घरी प्रॅक्टिकलला शिकवलेलं एखादं सर्किट घरी करून बघणार आणि सर्किट केल्यानंतर घरी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या घरी लावणार, घरी लावल्याबरोबर आपली आई माता एवढी खुश होणार माझ्या मुलाने असं केलंय की टाकी भरली की आपोआप बंद होतात. घरी मामा मावशी आल्यानंतर सगळ्यांना कौतुकाने दाखवणार की माझ्या मुलाने काय केलंय, म्हणजे आपल्या इंजिनिअरिंगचं कौशल्य दाखवण्याची संधी आणि आपल्या मातेला एक मान मिळवण्याची संधी. आणि जो विद्यार्थी आपल्या घरी केलेलं सर्किट शेजारच्या एखाद्या व्यक्तीला तसं करून देईल आणि तो त्याला एक नॉमिनल नफा घेऊन सुरुवात करेल त्या दिवसापासूनच त्याचा उद्योजक सुरू होणार आहे. आणि इंजिनिअरिंग हे खरं म्हणजे उद्योजक तयार निर्माण करण्यासाठीच सरकारचा उपक्रम आहे. सरकारचा इंजिनिअरिंग झाल्यानंतर नोकऱ्या देणे हा अजिबात उपक्रम नाही आहे. सरकारचा उपक्रम आहे की तुम्ही उद्योजक व्हा आणि नोकरी देणारे बनात.
0: वा क्या बात आहे. बरोबर बरोबर. तर मित्रांनो, आपण जी चर्चा करत आहोत ते प्राध्यापक संजय चौधरी सर यांच्याशी. ते 20 वर्ष प्राध्यापक होते भुसावळ नहाटा इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी. आणि ते सध्या आता इलेक्ट्रॉनिक स्टडी सेंटर नावाचं एक कंपनी चालवतात पुणे इथून. बेस त्यांचा नाशिक आहे आणि त्यासोबत बीएम इलेक्ट्रॉनिक्स या नावाची व्हेंडिंग मशीन तयार करणारी कंपनी पण चालवतात. मग सर, जसं आपण सांगताय 20 वर्ष आपण प्राध्यापक होतात, पहिला वर्ष प्राध्यापक म्हणून ज्यावेळेस आपण इलेक्ट्रॉनिक्स शिकवत होतात, त्याच्यानंतर 20व्या वर्षी तुम्ही ज्यावेळेस प्राध्यापक म्हणून नोकरी सोडली त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक्स, आणि आता ज्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी 3 डेजचा वर्कशॉप घेता, किती बदललेला आहे?
1: आपली आता ही मुलाखत मराठीतून आहे. समजा मला ही मुलाखत इंग्रजीतून द्यायची आहे किंवा इंग्रजीतून एखादी कविता लिहायची आहे, इंग्रजीतून एखादी नॉव्हेल लिहायची आहे आणि मला इंग्रजी येत नाही, तर मी एखाद्या प्राध्यापकाकडे गेलो आणि त्याला म्हटलं की मला हे सगळं लिहायचंय शिकायचंय, तर तो ABCD मला शिकवायला सुरुवात करेल, ग्रामर शिकवायला सुरुवात करेल. म्हणजे किती वर्षांनी इंग्रजी शिकायचं झालं तरी ABCD, A फॉर ऍपल, मोठी लिपी, छोटी लिपी, IMA बॉय, युआर गर हे शिकावं लागेल. 50 वर्षापूर्वीचं इलेक्ट्रॉनिक्स, 30 वर्षापूर्वीचं इलेक्ट्रॉनिक्स, 10 वर्षापूर्वीचं इलेक्ट्रॉनिक्स, आजचं इलेक्ट्रॉनिक्स आणि पुढच्या 10 वर्षानंतरचं इलेक्ट्रॉनिक्स त्याचं काम करणार आहेत, त्याची तपासण्याची प्रक्रिया ही सारखीच असणार आहेत. म्हणून कधी पण आपल्याला इंग्रजीसाठी ABCD शिकावी लागणार आहेत, तसं इलेक्ट्रॉनिक्ससाठी कधी पण आपल्याला मूळ कंपोनंट हे शिकावेच लागतील आणि ते पूर्वी जसे होते ज्यांनी शोध लावला होता ते तसेच्या तसेच राहतील.
0: तर दृश्य स्वरूपामध्ये इलेक्ट्रॉनिक्स किती बदललेला आहे? म्हणजे जर समजा आपण विचार करायला गेलं तर धाराशिवमध्ये इंजिनिअरिंगमध्ये शिकणारे स्टुडंट असतील, पुण्यामध्ये असतील, मुंबईमध्ये असतील, दिल्लीमध्ये असतील किंवा लंडनमध्ये असतील, तर इलेक्ट्रॉनिक्स शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दृश्य स्वरूपामध्ये इलेक्ट्रॉनिक्स किती वेगवेगळं असू शकतं?
1: दृश्य स्वरूपामधलं इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे उपकरणांच्या साईज आजकाल छोट्या होत चालल्या आहेत. तुमचा टॅब असू द्या, लॅपटॉप असू द्यात, मोबाईल असू द्यात, साईज छोटी करणे, त्याचा आउटपुट वाढवणेत, कार्यप्रणाली वाढवणेत, बॅटरीची साईज, बॅटरीचं वजन ह्या सगळं मेंटेन करून त्याचा आउटपुट रिस्पॉन्स वाढवणेत हाच मुख्य टार्गेट आहे.
0: अच्छा अच्छा, हे दृश्य स्वरूपातलं झालं, पण यालाच जोडून जो विषय येतो ना, इथले जे विद्यार्थी शिकणारे आहेत, मी त्या दृष्टिकोनातून आपल्याला हा प्रश्न विचारला की दृश्य स्वरूपामध्ये म्हणजे इथला शिकणारा विद्यार्थी हा डायट्रॉइडवरच आहे का, आणि पुण्यामध्ये शिकणारा किंवा मुंबईमध्ये शिकणारा विद्यार्थी काय वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटवर शिकतो का, असा तो एक भाग होता.
1: शिकण्याचा सगळा मुख्य पाया जो आहे तो अगदी तुम्ही जर आता मला
0: त्यांनी विचार कसा करावा, म्हणजे थोडक्यात अजून त्याला थोडं सोपं करतो. समजा एखादा विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनला विचार करत म्हणजे ऍडमिशन घेत असताना तो काय विचार करतोय की मला जुन्याच TV दुरुस्त करावं लागतील का, टेलिकम्युनिकेशन म्हणजे मला हेच याच्यामध्येच काम करावं लागेल का, जसं आता आपण टेलिफोन लाईन म्हणतो किंवा हे अशाच मध्ये काम करावं लागेल का किंवा काय, इलेक्ट्रॉनिक्सचं रूप किती बदललेलं आहे आता एज्युकेशन घेत असताना इथल्या एज्युकेशनमध्ये आणि बेसिकली मुंबईच्या किंवा बाहेर देशातल्या इलेक्शन एज्युकेशनमध्ये काय फरक आहे अशा अँगल.
1: तुम्ही आता धारावी किंवा मुंबई पुणे याच्याविषयी विचारलं, मी तर म्हणाल की इथलं धारावी किंवा मुंबई पुणे किंवा जापानच्या कुठल्याही लंडनच्या कुठल्याही इन्स्टिट्यूटमधलं इंजिनिअरिंग असेल तर तिथला जे मूलभूत शिक्षण आहे ते डायोड ट्रान्झिस्टर ते सेम तसंच असणार आहे, सारखंच असणार आहे, सारखंच असणार आहेत. फक्त त्याच्यामध्ये फरक असा आहे की तुम्ही जेवढा त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेणार आहेत तेवढी जास्त उच्च प्रणाली तुम्ही शिकणार आहेत, आणि तुम्ही फक्त महाविद्यालयावरती अवलंबून न राहता तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये स्वतःला किती सामावून घेतायत याच्यावरती तुमचं करिअर ग्रोथ आहे.
0: बरोबर,
1: कुठल्या महाविद्यालयात मी शिकतोय आणि तिथे मला फॅसिलिटी मिळत नाहीये असं अजिबात नाहीये, तुम्ही किती स्वतःला त्याच्यामध्ये झोकून देतायत त्याच्यावरती तुमचं शिक्षण अवलंबून आहे.
0: बरं, आता ह्याच्यातच अजून एक लागून असा प्रश्न येतो की जो आता आपल्या हातामध्ये मोबाईल आहे, स्मार्टफोन आहे, इंटरनेट आहे त्याच्यावर, तर त्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्सच्या विषयी आजचं जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे किंवा त्याच्यामध्ये जे काय डेव्हलपमेंट होत आहे त्याचं नॉलेज आपण कसं मिळवू शकतो किंवा त्यासाठी काय करावं असं वाटतो?
1: त्यासाठी मूलभूत शिक्षण घेऊन इलेक्ट्रॉनिक्समध्ये प्रायोरिटीने सगळ्यात पहिल्यांदा मूलभूत शिक्षण घेणे, नंतर सर्किट डिझायनिंगचं शिक्षण घेणे, सर्किट डिझायनिंगमध्ये तुमचे अॅनालॉग सर्किट, डिजिटल सर्किट, PCB डिझायनिंग, आर्डिनो प्रोग्रामिंग, PIC, मायक्रो कंट्रोलरचे प्रोग्रामिंग, त्यानंतर तुम्ही PLC एम्बेडेड स्कॅडा घेऊन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा असा जो जुना समज आहे की रेडिओ TV रिपेअर करणे, तर आता इलेक्ट्रॉनिक्समध्ये रेडिओ TV अजिबात राहिलेला नाही आहे, कारण रेडिओ TV हा आता रिपेअरिंगच्या बाहेर गेलेला आहे, अथवा ते बिघडतच नाहीत आणि बिघडले तर डायरेक्टली रिप्लेस करतात, पण आता इलेक्ट्रॉनिक्स हे इंडस्ट्रीमध्ये फार मोठ्या प्रमाणात वापरलं जातात. त्याचं सगळ्यात मोठा स्कोप असलेलं उदाहरण म्हणजे ई व्हेकल आणि सोलर पॅनल आहेत आजकालचं, आणि कुठलंही इलेक्ट्रॉनिक्स असेल तर तो इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असो का एनटीसी असो दोघ सारखेच आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि एनटीसीचा 90% अभ्यासक्रम सारखा आहेत.
0: अच्छा, म्हणजे तुमची स्वतःची कंपनी आहे बीएम इलेक्ट्रॉनिक्स जे व्हेंडिंग मशीन तयार करते त्याच्यामध्ये पण मग इलेक्ट्रॉनिक्सचा वापर होतो का? जसं तुम्ही म्हटलात की ई व्हेकलचा जो भाग आहे तो आहे, किंवा जर स्पेस टेक्नॉलॉजी म्हटलं कुठल्याही गोष्टीमध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा वापर होतो, तर ह्याचं जर थोडंसं विस्तृत करून सांगावं की आजच्या दृष्टिकोनातून इलेक्ट्रॉनिक्स शिकलेल्या विद्यार्थ्यांना किती मोठा स्कोप पुढच्या भविष्यामध्ये येणारा मिळू शकतो.

0: आपला सभोवतालचा परिसर वरती जर आपण एक नजर टाकली तर आपली नजर जिथे जाईल तिथे आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स दिसणार आहेत. मी समोर पाहिलं मोबाईल आहेत, इलेक्ट्रॉनिक्स आहेत, चार्जर पाहिला इलेक्ट्रॉनिक्स आहेत, बाजूला माळ्यावरती पाहिलं इन्व्हर्टर यूपीएस आहेत. अजून मला वाटलं इकडे तिकडे बघायचं नाही, मी छताकडे पाहिलं ट्यूबलाईट पाहिली तर इलेक्ट्रॉनिक्स आहेत. म्हणजे आपण इलेक्ट्रॉनिकच्या या वस्तूंनी घेरावलेलो आहेत.
1: बरोबर.
0: म्हणजे कुठे पण आहेत, मग जितका वस्तू आपल्या घरात जास्त आहेत तितकं त्याचं उत्पादन जास्त करावं लागेल.
1: बरोबर.
0: तितकं उत्पादन जास्त करावं लागेल तितक्या त्याच्या दुरुस्त करण्याच्या निर्माण करण्याच्या संधी येतील. आणि ह्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू दुरुस्त निर्माण करण्याच्या ज्या संधी आहेत, ऑब्व्हियसली या वस्तू सगळ्या ऑपॉर्च्युनिटी फक्त इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरलाच मिळणार आहेत. असं शक्य होणार नाहीत की एखाद्या इलेक्ट्रॉनिक्सचं मॅन्युफॅक्चरिंग डिझायनिंग करायचं आहेत आणि ते सिव्हिल इंजिनिअर करेल, केमिकल इंजिनिअर करेल, ते शक्यच नाहीयेत. तो प्रत्येकाचा वेगळा वेगळा क्षेत्र आहे. तर आपण जितक्या जास्त वस्तूंनी घेरावलेलो आहेत तेवढा त्याचा स्कोप जास्त आहे.
1: अच्छा, म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही म्हणजे पूर्ण स्पेस रॉकेटच्या तिथपासून ते घरातल्या ट्यूबलाईट पर्यंत तुम्ही म्हणतात की इलेक्ट्रॉनिक सगळीकडे विस्तारलेला आहे, तर निश्चित याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे की एक तर आवड असणं गरजेचं आहे की आपण इलेक्ट्रॉनिक्स विषयाला म्हणजे मला कुठेच ऍडमिशन मिळत नाही म्हणून जर इलेक्ट्रॉनिक्स घेत असाल तर तो भाग वेगळा, पण जर तुमची आवडच असेल तर निश्चित तुम्हाला सक्सेस मिळू शकतं असं म्हणणं आहे.
0: हो, आणि याच्यावरती तर मी खरं रतन टाटांना नमन करेल.
1: बर.
0: रतन टाटा नेहमी म्हणतात फर्स्ट आय टेक इट डिसिजन देन आय मेक इट करेक्ट.
1: येस.
0: म्हणजे आधी मी निर्णय घेतो.
1: हो.
0: आणि निर्णय घेतल्यानंतर मग माझे सहकारी म्हणतात की तो चुकीचा आहे. तेच सहकारी मला म्हणतात सरकार निर्णय घेतला तुम्ही.
1: वा.
0: कारण त्या दिवसांच्या काही कालावधीमध्ये टाटांनी केलेलं कार्य असं असतं की ते खूप स्तुत्यनीय असतात.
1: बरोबर.
0: मग आता तुम्हाला प्रवेश मिळत नव्हता किंवा तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून इलेक्ट्रॉनिक घेतलं तुम्हाला आवडत नव्हतं, ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. आपण का नाही रतन टाटा होऊ शकत की आपण घेतलेला निर्णय आपण योग्य का नाही करू शकत.
1: बरोबर.
0: नंतर सगळ्यांनी उलट असं म्हटलं पाहिजे होतं, बरं झालं बाबा तू इलेक्ट्रॉनिक्स घेतलीत, तुझ्याकडे एवढं कौशल्य होतं आणि तू कुठे जात होता दुसऱ्या ब्रांचला.
1: बरोबर. बरोबर. संजय चौधरी सर, आपण काय सांगता की आपण 3 दिवसाचा वर्कशॉप घेता कॉलेजेसमध्ये जाऊन, तर फर्स्ट डे आणि थर्ड डे असं 3 दिवसाचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर पहिल्या दिवशी आलेला विद्यार्थी आणि शेवटच्या दिवशी तुमच्यापासून जाणारा विद्यार्थी, किती फरक दिसतो तुम्हाला?
0: सगळ्यात महत्वाचं त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य. दुसरं, रिकाम्या वेळामध्ये 3 दिवसाच्या नंतर आमच्याकडे कुठलाही ट्रेनिंग केलेला विद्यार्थी जेवण करत असेल, बसमध्ये असेल, कुठे असेल, तर तो फक्त इलेक्ट्रॉनिकच्या गप्पा करणार.
1: अच्छा.
0: म्हणजे त्याचा विषय असतो अरे मला तो ऑटोमॅटिक लॅम्प बनवायचा आहे, मग कसा बनवता येईल. मग 2 मुलं चर्चा करतात. जेव्हा कोणी मुलं आपल्या फावल्या वेळेमध्ये आपल्या एखाद्या विषयावर चर्चा करत असतील तेव्हा त्याला जगातल्या कुठल्याच शिक्षकाची गरज पडत नाही.
1: बरोबर आहे. बरोबर आहे.
0: आणि आपण इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग करतोय आणि क्लासरूमच्या व्यतिरिक्त आपण त्याच्यावरती 1 सेकंद पण बोलत नाहीत, ही सगळ्यात मोठी चुकीची गोष्ट आहे. जेव्हा जेव्हा फावला वेळ असेल तेव्हा इलेक्ट्रॉनिक्स वरती गप्पा झाल्याच पाहिजेत.
1: हो हो हो. सर, खरं तर पाहायला गेलं ना तर तुम्ही 20 वर्ष प्राध्यापक असताना किंवा तुम्हाला एक खूप चांगला जॉब होता, एक सेटल जॉब असताना सुद्धा तुम्ही सोडून केवळ इलेक्ट्रॉनिक्स आणि त्याच्या बाबतीमध्ये अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी म्हणून तुम्ही तो जॉब सोडला आणि मग स्वतःची कंपनी स्थापन करून आज प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक मोटिवेट करण्याचा प्रयत्न करत आहात. आणि जसं तुमच्याशी आत्ता आपण 15-20 मिनिट बोलत आहोत तर त्याच्यामधून तुमच्या प्रत्येक शब्दातून एक मोटिवेशन दिसून येत आहे. आपण रेकॉर्डिंगच्या अगोदर पण बोलत होतो तर एक मोटिवेशन दिसून येत होतं. असं एक माझा पर्सनल असं डोक्याला क्युरियोसिटीचा विषय असे, असं तुमचं पर्सनल लाईफमध्ये असं काय विषय आहे की तुम्ही स्वतःला एवढं सेल्फ मोटिवेटेड ठेवण्यासाठीचा प्रयत्न करताय?
0: आपण भारताची प्रतिज्ञा बघतो, भारत माझा देश आहे. आई वडिलांवरती किती प्रतिज्ञा करतो त्याची माझी इलेक्ट्रॉनिक्स वरची प्रतिज्ञा आहे. इलेक्ट्रॉनिक्स हा माझा विषय आहे आणि मी इलेक्ट्रॉनिक्स मी प्रेम करतो आणि प्रेम करत राहील.
1: क्या बात आहे.
0: आणि माझ्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिकच्या विद्यार्थ्यांनी आपल्या विषयावरती प्रेम करावं. जो आपल्या विषयावरती प्रेम करायला लागला त्याला आयुष्यात कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही. ना त्याला ज्ञानाची कमी पडेल, ना त्याला पैशांची कमी पडेल. एकदा ज्ञान आल्यानंतर कुठल्याच पैशांची आपल्याला अडचण येत नाही.
1: बरोबर.
0: ध्यान मिळवणं गरजेचं आहे, पैशांच्या मागे अजिबात धावू नका आणि आपल्या विषयावरती प्रेम करा. लव इलेक्ट्रॉनिक्स.
1: क्या बात आहे, क्या बात आहे. मग सर, मला असं विचारायचं आहे की निश्चितच तुम्ही एवढं मोटिवेट बोलता तर तुम्हाला सेल्फ मोटिवेट करणारं कधी असं तुमच्या डोक्यामध्ये कुठलं तर असं एखादं सॉन्ग असतं, एखादं गाणं असतं, कुठलं असं आहे का की जे तुमच्या डोक्यामध्ये चालतं असं?
0: खूपच छान प्रश्न आहे.
1: हा
0: सर, माझे वर्कशॉप ज्या मुलांनी केलेले असतात ते मुलं पटापट डायोड, ट्रान्झिस्टर टेस्टिंग, एससीआर टेस्टिंग, अॅनालॉग सर्किट डिझाईन, डिजिटल सर्किट डिझाईन, पीसीबी डिझाईन नेहमी करतात. त्यांना पाहून त्यांना पाहून ज्या मुलांना येत नसतं ते एक गाणं म्हणतात, ते एक गाणं म्हणतात, ते गाणं असतं की ते गाणं असं म्हणतात, ते मुलं म्हणतात की अरे हे मुलं करू शकतात तर मी का नाही करू शकत. त्यांच्यात आणि माझ्यात काय फरक आहेत, त्यांच्यात आणि माझ्यात काय फरक आहेत, असं काय फरक आहेत. त्याच्यासाठी उज्ज्वल पटनी यांचं खूप छान गाणं आहे, अगर हर कोई कर सकता है तो मैं क्यों नहीं कर सकता, अगर हर कोई कर सकता है तो मैं क्यों नहीं कर सकता, क्या है उनमें ऐसा जो मुझमें नहीं,
1: क्या बात है,
0: असं गाणं आहे, खूप छान गाणं आहे. इंजिनिअरिंगच्या स्टुडंटसाठी खूपच छान मोटिवेशनल गाणं आहे, त्यांनी नक्की ऐकावं. उज्ज्वल पटनी.
1: अच्छा, आणि हे गाणं तुम्हाला पण इन्स्पायर करतं?
0: हो, मला खूप इन्स्पायर करतात. मी हे गाणं आजपर्यंत 500 वेळा तरी ऐकलं असेल.
1: अच्छा,
0: माझ्या प्रत्येक प्रोग्राम मध्ये मी सगळ्या मुलांना हे ऐकवतो.
1: अच्छा अच्छा. तेव्हा मित्रांनो, प्राध्यापक संजय चौधरी सर यांचं खरं तर एक खूप चांगल्या पद्धतीने इलेक्ट्रॉनिक्स या विषयी खरं तर आपली जर निगेटिव्हिटी असेल तर या 15-20 मिनिटांमध्ये 100% सांगतो मी तुम्हाला की ही निगेटिव्हिटी संपलेली असणार आहे. आणि ह्या इलेक्ट्रॉनिक्स विषयाला धरून आपण काय काय करू शकतो याविषयीचं सुद्धा अतिशय उत्तम प्रबोधन म्हणतो मी की हे प्राध्यापक संजय चौधरी सरांनी केलेलं आहे. त्यांची BME इलेक्ट्रॉनिक्स या नावाची कंपनी आहे, वेंडिंग मशीन. हे काय करतात एक थोडंसं शेवटी जाता जाता सांगा.
0: सर, BME इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे आम्ही वेंडिंग मशीन मध्ये मॅन्युफॅक्चरर नसून आम्ही वेंडिंग मशीन मध्ये मास्टर आहेत.
1: बर बर बर.
0: मास्टर म्हणजे आमच्या सारखी वेंडिंग मशीन कोणी बनवू शकत नाही, हे चॅलेंज आहेत, ओपन चॅलेंज सगळ्या मॅन्युफॅक्चरर्ससाठी.
1: अच्छा अच्छा.
0: जे फीचर्स असतील वगैरे काय ते. आमचं एक पॉप्युलर प्रॉडक्ट आहे वॉटर ATM. 2 रुपयाचं कॉइन टाकल्यावरती 1 लिटर पाणी मिळणार. या सारखी मशीनची सर्किट डिझायनिंग प्रोग्रामिंग कोडिंग सगळी आमची आहेत. आणि या डिझायनिंग साठी या प्रॉडक्ट साठी एक कॉइन ऍक्सेप्टर नावाचा एक प्रॉडक्ट लागतो. हा कॉइन ऍक्सेप्टर नावाचा प्रॉडक्ट फक्त चायनामध्ये मॅन्युफॅक्चर होतो. हा प्रॉडक्ट फक्त चायनात मॅन्युफॅक्चर होतो आणि हा भारतामध्ये किंवा इतर देशात कुठेही होत नाही. पुढच्या 8 महिन्यामध्ये कॉइन ऍक्सेप्टर आमच्या कंपनीचा मॅन्युफॅक्चर झालेला असेल आणि तो आम्ही पूर्ण भारतभर काय जगभर विकणार.
1: अच्छा अच्छा. तर आता जसं आपण पाहिलं की प्राध्यापक संजय चौधरी सरांनी त्यांच्या BM इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीविषयी खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे, तर निश्चित सर ह्या पण गोष्टी ज्या आहेत त्या इन्स्पायर करणाऱ्या आहेत की इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून आपण काय काय करू शकतो. आणि सरांची इलेक्ट्रॉनिक्स स्टडी सेंटर नावाची ही जी कंपनी आहे, बेस नाशिक आहे, पुणे येथे पण त्यांचं कॉर्पोरेट ऑफिस आहे आणि ते तर आता कॉलेजमध्ये येतच आहेत. सर, खरं तर तुमच्याशी बोलून आमचं 15-20 मिनिटं कसे गेले हे कळालं नाही, पण तरीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या रिलेटेड आपल्याला जे जे काही ज्ञानार्जन होत आहे, तुम्हाला जे काही वर्ल्ड ओव्हर काय चालू आहे, जसं तुम्ही EV एक विषय सांगितलेला, इलेक्ट्रॉनिक्स व्हेकल, इलेक्ट्रिकल व्हेकल जे असेल ते, तर त्या संदर्भामध्ये आम्हाला खूप ऐकायला आवडेल. कारण आजकाल असं आहे की त्याची एक क्युरियोसिटी बऱ्याच लोकांच्या मनामध्ये आहे की बाबा नेमकं पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह या दोन्ही अँगलना आहे, पण काळाची गरज पण आहे. आपण पेट्रोलचं डिझेलचं जर बाकी सगळ्या गोष्टी बघायला गेल्या तर ते दिवसेंदिवस कमी होत जाणार आहे प्रकार, आणि बाकीच्या सगळ्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा याला खूप महत्व. स्वतः आपले माननीय कॅबिनेट मंत्री गडकरी साहेबांनी सुद्धा त्याला खूप मोटिवेट केलेलं आहे आणि त्यांनी पुढे गोष्टी या घेऊन येत आहेत. याविषयी पण आपण जास्त थोडंसं आमच्याशी बोलावं अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. पण आज जो आपण वेळ काढला त्यासाठी मी आपले धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेव रेडिओ तेरणा ठेवून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावाला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा, किंवा आपण http://radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509000, 9970500900. ऐकत राहा, आनंदी राहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध. रेडिओ तेरणा 90.4 FM.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा. श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेती तंत्रज्ञानाशी निगडीत अशा विविध विषयांची माहिती आपण करून घेत असतो. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा विषय आहे, ज्या संदर्भात देखील आज आपण अधिक माहिती करून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. आपल्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर ज्या शेतकरी बांधवांकडे थोड्याफार प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध आहे, असे सर्व शेतकरी बांधव हे भाजीपाला रोपांची किंवा भाजीपाला पिकांची लागवड करत असतात. तर भाजीपाला पिकांसाठी भाजीपाल्याची जी रोपवाटिका आहे ती कशी महत्त्वाची आहे, भाजीपाल्याची रोपे तयार करण्याची गरज का आहे, या सगळ्यांबद्दल आज आपण थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून आपला भाजीपाला जो आहे तो एकसारखा वाढणं गरजेचं आहे आणि एकाच वेळी तो बाजारामध्ये नेण्यासाठी सुद्धा मदत होणं गरजेचं आहे. तर या संदर्भात आज आपण अधिक माहिती करून घेऊयात. मंडळी, एकूण शेती पिकात भाजीपाल्यांच्या पिकांचा मोठा वाटा आहे. बहुतेक भाजीपाल्याची पिके हंगामी स्वरूपाची आहेत. भाजीपाल्याची लागवड बहुतांशी बागायती स्वरूपाची आहे. रोपांची लागवड केल्यामुळं लागवडीच्या जमिनीचा वापर 1 ते 1.5 महिन्यांच्या कालावधीसाठी वाचवता येऊ

येऊ शकतो. रोपे लागवडीस येईपर्यंत या महिना दीड महिन्याच्या काळात लागवडीच्या जमिनीची पूर्वतयारी करण्यास पुरेसा अवधी देखील आपल्याला मिळू शकतो. रोपे कमी जागेत तयार होत असल्यामुळे त्यांची निगाही चांगली राखता येते. रोपे तयार करण्याचे काम सुबक आणि किफायतशीर होऊ शकते आणि किफायतशीर लागवडीचा पाया देखील आपणास घालता येऊ शकतो. लागवडीचा आणि रोपवाढीचा मेळ घालता येतो, त्यामुळे रोपे अगर लागवडीची जमीन वाया जात नाही. बी बियाण्यास पूर्व उपचार करून पीक वाढीच्या अवस्था सांभाळता येतात. प्रत्यक्ष शेतात लागवड करण्यासाठी हवामान अनुकूल नसेल किंवा काही काळापुरती अडचण असेल तर भाजीपाल्याची रोपे तयार करून ही कसर आपण भरून काढू शकतो. काही कारणास्तव रोपे वाढली नाहीत, बी उगवले नाही किंवा उगवलेले बी किंवा रोपे मरून गेले वाया गेले तर पर्यायी व्यवस्था करून आपणास नुकसान टाळता येऊ शकते. ज्या ज्या पिकात रोपे तयार करून पिकांची पुनर्लागवण करता येणं शक्य आहे त्या सर्व पिकांसाठी लागवडीपूर्वी रोपे तयार करण्याची गरज आहे. हे काम अत्यंत महत्त्वाचं आहे, तेव्हा ते करताना अधिक लक्ष देखील देणं आपल्या शेतकरी बांधवांनी खूप गरजेचं आहे. मंडळी, अलीकडे जवळजवळ सर्वच पिकात संकरित वाण लागवडीखाली येत आहेत. या वाणांच्या लागवडीसाठी रोपे तयार केल्यास बी कमी लागते. हे बी महाग असल्याने बियाण्याचा खर्च काही प्रमाणात कमी करता येऊ शकतो. रोपे तयार केल्यामुळे पिकाची शेतातील वाढ एकसारखी व लवकर करून घेता येऊ शकते, त्यामुळे त्या पिकाचे हेक्टरी उत्पादन वाढवता येऊ शकते. फळपिकांच्या बाबतीत जशा रोपवाटिका आहेत तशाच धर्तीवर भाजीपाल्यांच्या बाबतीतही निदान काही पिकांच्या बाबतीत रोपवाटिकांची सुविधा निर्माण केल्यास भाजीपाला लागवडीस अधिक उत्तेजन आपणास मिळू शकतं. मंडळी, सर्वसाधारणपणे आपल्या भागामध्ये कोणत्या भाजीपाल्याची रोपे तयार करता येऊ शकतात या संदर्भात देखील शेतकरी बांधवांनी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर रोपवाटिकेत अगोदर रोपे तयार करून मग त्यांची शेतात पुनर्लागवड केली जाते. याच्यामध्ये टोमॅटो, वांगी, मिरची, ढोबळी, कोबी, फुलकोबी, नवलकोल, ब्रुसेल्स स्प्राउट, ब्रोकोली, कांदा, तोंडली आणि लेट्यूस या देखील भाजीपाल्यांचा आपण समावेश करता येऊ शकतो. या व्यतिरिक्त काही बाबतीतही शेतात बिया टाकून लागवड करण्यापेक्षा पिशव्यात रोपे तयार करून घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये शेवगा, हदगा, भोपळावर्गीय भाज्यांची रोपे पॉलिथिनच्या पिशव्यात तयार करून नंतर त्यांची केलेली पुनर्लागवड यशस्वी होऊ शकते. आता रोपं तयार होण्यासाठी जो कालावधी आहे त्याच्या संदर्भात आपण बघणार आहोत. मंडळी, भाजीपाल्याची बी जमिनीत वाफ्यावर टाकल्यापासून ते लागवडी योग्य होईपर्यंत तीन अवस्थांमधून जाते. याच्यामध्ये रुजवण, उगवण आणि वाढ ह्या तीन अवस्था आहेत. रुजवण 3 ते 7, उगवण 4 ते 10 दिवस आणि वाढ जी आहे त्याच्यामध्ये विविध पद्धतीच्या वाढी आपल्याला दिसून येऊ शकतात. पिकांचा प्रकार, हंगाम, रोपवाटीची परिस्थिती, बियांवर केलेले उपचार, तसेच सूर्यप्रकाश, तापमान, हवा, ओलावा, उगवण माध्यम, एकूण व्यवस्थापन यावरून बी वाफ्यात टाकल्यापासून त्यांची रोपे पुनर्लागवडीस योग्य होईपर्यंतचा काळ ठरतो. सामान्यपणे थंडीच्या दिवसात बी उशिराने उगवते. मोठे बी उथळ लावल्यास लवकर उगवून कोलमडते. जुनं बी, अधिक वाळलेलं बी, कठीण टरफलाचे बी उशिराने उगवतात. बी मातीत पडल्यानंतर अधिक पाणी मिळाल्यास ते कुजू शकते. अधिक काळ कोरडे राहिल्यास किडीस बळी पडू शकते वा उशिराने उगवते. तोंडली, शेवगा यांच्या फाट्यांना मेथी बियामुळे लवकर यायला मदत होऊ शकते. यानंतर वाफ्याच्या संदर्भात बघूयात. भाजीपाल्यांची रोपे तयार करण्यासाठी जे वाफे असतात त्याच्यामध्ये गादी वाफे, सपाट वाफे, सारा वाफे, याशिवाय कुंडी, तबक, पिशवी यांचाही वापर आपण करू शकतो. ज्या ठिकाणी अगर ज्या जागेवर रोपे तयार केली जातात त्या ठिकाणास रोपवटी किंवा रोपवाटिका किंवा नर्सरी असंही म्हटलं जातं. रोपवटीची जागा निवडताना काही बाबी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. यासाठी रोपवटीची पुरेशी जमीन जागा असणं आवश्यक आहे. रोपवटीसाठी खात्रीचा पाणी पुरवठा असणं गरजेचं आहे. रोपवटीत जाणे येण्याकरिता वाट रस्ता असणं खूप गरजेचं आहे. रोपवटीची जागा आडवळणीची अडचणीची नसणं गरजेचं आहे. वर्षानुवर्षे तीच जागा वापरायची असेल तर माती बदलणी करणे सुलभ असावे. रोपवाटिकेचे ठिकाण पटकन ध्यानात नजरेत येणारं असं असणं गरजेचं आहे. रोपवाटिकेत कोणकोणती रोपे तयार करावायची आहेत त्या पिकांची नावे तसेच त्यांच्या निवडक जातींची माहिती आपणास असणं खूप गरजेचं आहे.
कोणत्या हंगामात कोणती पिके घेतली जातात?

0: लागवडीचा हंगाम कोणता, तो किती दिवस चालतो, लागवडीच्या काळात रोपे कशी उपलब्ध होतील यासंबंधीची माहिती देखील असणं गरजेचं आहे. रोपे तयार करण्यासाठी खात्रीचे बी कुठे मिळते, त्याचा दर किती, किती बी मिळेल, त्यासाठीची मागणी नोंदणी करणं आवश्यक आहे काय, यासंबंधीची माहिती देखील आपण मिळवणं गरजेचं आहे. रोपे फक्त आपल्यापुरतीच तयार करावायचे आहेत की इतरांसाठी, रोपे विक्रीसाठी तयार करावायची किती संधी आहे, तयार रोपास मागणी आहे काय, संभाव्य गिराईकांची यादी तयार करणे, जमल्यास त्यांची मागणी नोंदवून काही रक्कम जमा करून घेणं शक्य आहे का, याची देखील आपण तयारी करणं खूप गरजेचं असतं रोपवाटिकेच्या संदर्भामध्ये. प्रत्यक्ष रोपे तयार करण्यापूर्वी एकूण आराखडा तयार करावा, त्यासाठी लागणाऱ्या इतर बाबींची तजवीजसुद्धा वेळेत करून घेणं खूप गरजेचं आहे. आता याच्यानंतर बघूयात गादी वाफ्याच्या संदर्भात. रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यांना अग्रक्रम द्यावा. गादी वाफ्यावरील रोपे एकसारखी उगवतात, वाढतात, रोपांची निगा राखणे सोपे जाते, तसेच पुनर्लागवणीसाठी रोपे काढणेही सुलभ आणि सुरक्षित होते. गादी वाफ्याची रुंदी लांबी तळाशी अनुक्रमे 120 आणि 325 सेंटीमीटर या दरम्यान असणं गरजेचं आहे. वाफ्याचा ओटा 1 मीटर रुंद आणि 3 मीटर लांब असावा. ओट्याची उंची 15 ते 20 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. आता सफाट वाफ्याच्या संदर्भात बघूयात. काही प्रसंगी जमीन हलकी व उत्तम निचऱ्याची असल्यास काही रोपे तयार करण्याचा काळ उन्हाळ्याचा असेल तर रोप तयार करण्यासाठी सपाट वाफ्यांचा वापर आपण करू शकतो. हे वाफे 1 ते 1.5 मीटर रुंदीचे व 3 मीटर लांबीचे असावेत. वाफ्यांचा तळ एकसारखा भुसभुशीत असावा. पाणी देण्यासाठी रुंदसर पाट असावेत. रुंदी वाढल्यास बी पेरण्यास अवघडल्यासारखे होते, तर लांबी अधिक झाल्यास बी ओघळून जाण्याची शक्यता असते. आता रोपे तयार करण्यासाठी कुंड्या. कमी प्रमाणात थोड्या कालावधीत रोपांची गरज भासत असेल तर कुंड्यातून रोपे तयार करावीत. परसबागेतील भाजीपाल्यांच्या लागवडीसाठी कुंड्यातून रोपं करणं सोपं असतं. रोपासाठी जागा वाया जात नाही, तसेच कुंड्यांची उचल साचल आणि देखभाल करणंही सोपं जातं. या कुंड्या पसरट किंवा नांदीच्या आकाराच्या असाव्यात. खोबडा परळी अशा प्रकारच्या कुंड्याही वापरता येऊ शकतात. सिमेंटच्या ऐवजी मातीच्या कुंड्या रोपे तयार करण्यासाठी वापरणं खूप गरजेचं आहे. आता प्लॅस्टिक ट्रेच्या संदर्भात बघूयात. कमी कालावधीत तयार होण्यासाठी रोपासाठी अशा प्लॅस्टिकच्या ट्रेचा वापर करावा. ट्रेची हाताळणी सोपी असते, तसेच ट्रे भरण्यास रुटिंग मिडियम माती मिश्रणही कमी लागतं. त्यानंतर पॉलिथिनच्या पिशव्या. मोजकी आणि अधिक कालावधीसाठी रोपे तयार करण्यासाठी 300 गेज जाडीच्या 10x15 सेंटीमीटर आकाराच्या पिशव्या वापराव्यात. शेवगा तोंडली यांची रोपे तयार करण्यासाठी अशा पिशव्या सोयीच्या ठरतात. रोपवटीसाठी निवडलेली जमीन सुपीक मोकळी उत्तम निचऱ्याची असणं गरजेचं आहे. त्या जमिनीत किंचित उतार असावा. जमिनीत झाडे झुडपे तणे यांचा उपद्रव नसावा. या जमिनीवर शेजारील झाडांची सावली पडू नये, तसेच त्या झाडांच्या मुळ्याही नर्सरीच्या जागेत पसरलेल्या नसणं गरजेचं आहे. नर्सरीत जमिनीत मुंग्या वाळवीची वारुळे उंदराची बिळे नसावीत, तसेच इतर कृमी कीटक बुरशी शेवाळ यांचाही उपद्रव त्या ठिकाणी नसला पाहिजे. जमिनीत वाफे तयार करण्यापूर्वी ती निर्जंतुक कृमी कीड विरहित करून घ्यावी, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर मंडळी, आपण जर रोपवाटिका तयार करण्याचा विचार करत असाल तर या सर्व बाबींची माहिती आपण करून घेणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून भविष्यामध्ये जे आपण भाजीपाला पिकं घेणार आहोत त्यांचं अधिकचं उत्पादन आपल्या शेतकरी बांधवांना मिळू शकतं आणि त्यामुळं आपला अधिकचा फायदा देखील होऊ शकतो. अशाच माहितीसाठी आपण पुन्हा भेटणार आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ 93.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ 93.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी। तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
0: 12वी पास न BCA, 12वी सायन्स पास न BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71। व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
0: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
2: श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोतेहो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। बऱ्याच दिवसानंतर आपण एका नव्या चित्रपटासह येत आहोत आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून। तर जास्त वेळ न दवडता आजचा चित्रपट इंटरेस्टिंग आहे। खरं तर मंडळी, हिंदी सिनेसृष्टीमध्ये Part 1 आणि Part 2 जो नवा ट्रेंड सुरू झाला तो फारच रंजक ठरला। 2000 सालानंतर जुन्या भागाचे संदर्भ घेऊन नवीन कथा लिहिल्या गेल्या आणि हा प्रयोग भलताच पॉप्युलर आणि हिट झाला। अशा प्रकारची एक थीम घेऊन एक चित्रपट बनवला गेला होता, तो होता Aashiqui 2। खरं तर Aashiqui हा चित्रपट आला होता 90च्या दशकामध्ये। तर या चित्रपटामध्ये आपण पाहिलं होतं राहुल रॉय, अनु अग्रवाल, टॉम आल्टर, दीपक तिजोरी हे सगळे कलाकार आपण त्या काळामध्ये पाहिले होते। या चित्रपटाचा इम्पॅक्ट जबरदस्त असा प्रेक्षकांच्या मनावर होता। तरीही 2013-14 सालामध्ये अशाच प्रकारची कथा घेऊन एक प्रयोग करण्यात आला Aashiqui 2 माध्यमातून। परंतु कथानकापेक्षाही एक चॅलेंज सर्वांसमोर होतं, ते म्हणजे संगीताचं। Aashiqui हा जो पहिला चित्रपट होता, याच्या संगीतानेच खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना सिनेमागृहाकडे वळवलं होतं। परंतु Aashiqui 2 समोरची चॅलेंजेस ही वेगळी होती। Aashiqui 2 वेळेस टेक्नॉलॉजी बदललेली होती, लोकांना म्युझिक सेन्स तितका जबरदस्त झालेला होता। त्या सगळ्या बाबी लक्षात ठेवून निर्माता निर्देशकांच्या समोर एकच विषय होता की Aashiqui संगीत हे पहिल्या Aashiqui सारखं अजरामर कसं करता येईल। तर या संदर्भामध्ये स्टोरीज लाईन जरी तशी असली तरी ही जबाबदारी जी पेलली ते 3 संगीतकार होते, याच्यामध्ये जीत गांगुली, मिथुन आणि अंकित तिवारी यांनी ही जबाबदारी सांभाळली। आणि गायनाची जबाबदारी जी होती ती अरिजित, श्रेया घोषाल, श्रद्धा कपूर आणि संदीप नाथ या गायकांनी देखील सांभाळली होती। तर इंटरेस्टिंग सगळं मिक्सचर होतं। तर आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा सगळा मसाला आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत Aashiqui 2 निमित्तानं। सगळी गीतं सुपर डुपरी ठरली होती आणि Aashiqui जो हा सिनेमा होता त्याला साजेसी Aashiqui 2 गीतं देखील ठरली। आणि यामध्ये अरिजित सिंग नावाचा नवा गायक आपल्या समोर आला, ज्यानं सर्वांची मनं जिंकली. जसं कुमार सानू यांना आशिकीनं जीवनदान दिलं होतं, तसंच अरिजित सिंग हे सुद्धा नव्याने पुन्हा एकदा हिंदी सिनेसृष्टीमध्ये प्रस्थापित झाले. तर आज या चित्रपटातील गीतं आपण ऐकणार आहोत, आनंद घेणार आहोत. आशिकी 2 या चित्रपटातील सर्व गीतांचा एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आजचा चित्रपट आहे आशिकी. या चित्रपटाच्या बाबतीत विविध बाबी देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. श्रोते हो, जे मूळ कथानक होतं आशिकी या सिनेमाचं, ज्याचं दिग्दर्शन केलं होतं प्रख्यात दिग्दर्शक महेश भट्ट यांनी. महेश भट्ट यांचं कथानक अगदी साधं, सरळ आणि सोपं होतं. ज्याच्यामध्ये जी गीतं होती, ज्या गीताचा अल्बम रेडी होता, त्या अल्बमवर त्यांनी कथानक लिहिलं होतं. परंतु ज्यावेळेस हा चित्रपट प्रदर्शित करायचा होता, त्यावेळेस या चित्रपटाचे निर्माते होते गुलशन कुमार यांना खूप मोठा प्रश्न पडला होता की हा चित्रपट आपण कसा प्रदर्शित करायचा, आणि या संदर्भात देखील मोठी खलबतं सुरू होती. याच्यामध्ये महेश भट्ट यांनी एक सल्ला दिला, हिरो आणि हिरोईन जर आपल्याकडे नवीन असतील तर या दोघांचं आपण पोस्टरवरती चित्र येऊ द्यायचं नाही. एक चित्र असं येऊ द्यायचं जे आयकॉनिक असेल, जे वेगळं असेल आणि सगळ्यांना अट्रॅक्ट करील, असं एक पोस्टर बनवण्याचा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आला. आणि हे पोस्टर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एक जॅकेट आहे किंवा कोट आहे ज्यामध्ये हिरो आणि हिरोईन दिसतात आपल्याला उभारलेले. तर अशा पद्धतीचं एक पोस्टर देखील तयार करण्यात आलं आणि हे पोस्टर आजपर्यंतच्या पोस्टरपैकी सर्वाधिक लोकप्रिय असं पोस्टर बनलं. आशिकी 2 च्या बाबतीत तसं काही करण्यात आलं नाही, तसला कुठला पोस्टरचा विषय नव्हता. हिरो आणि हिरोईनची देखील पोस्टर तशी छापण्यात आली होती. कथानकाच्या संदर्भात मंडळी थोडक्यात बघूयात. या कथेमधील जो नायक आहे राहुल जयकर, जो रोल केला होता आदित्य राय कपूर यांनी, हा एक प्रसिद्ध पण मद्यपानामुळे करिअर घसरलेला गायक, एके दिवशी तो आरोहीला भेटतो. आरोहीची भूमिका केली होती श्रद्धा कपूर यांनी. तर एका बारमध्ये तो तिला गाताना पाहतो आणि तिच्या आवाजावर भाळतो. तो तिच्यामध्ये खूप मोठी प्रतिभा पाहतो आणि तिचं गाण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो आपलं सर्वस्व पणाला लावतो आणि हळूहळू त्यांच्यात प्रेम निर्माण होतं. आरोही स्टार बनते, पण राहुलचं व्यसन, आत्मगौरव आणि मानसिक द्वंद्व त्याच्या नात्याला आव्हान देतं. शेवटी आरोहीच्या यशाच्या आड न येण्यासाठी तो स्वतःचं आयुष्य संपवतो, अशी कथा आपल्याला आशिकी 2 च्या माध्यमातून पडद्यावरती पाहावयास मिळाली होती. नवीन पिढीला थोडंसं भावणारं असं दृश्यांकन ज्याला म्हणतो आपण, ते या कथेमध्ये करण्यात आलं होतं. आणि हे दृश्यांकन आपण बघत असताना अमिताभ आणि जयभादुरी यांचा जो चित्रपट होता, जो चित्रपट होता अभिमान, या चित्रपटाची थोडीशी झलक आपल्याला आल्याखेरीज राहत नाही. परंतु त्या काळामध्ये 76 च्या दशकामध्ये असे चित्रपट बनले जायचे, परंतु आजच्या कथानकाला अनुसरून असा बदल देखील त्याच्यामध्ये करण्यात आला होता.

श्रोते हो रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आपण ऐकत आहात कार्यक्रम एक चित्रपट एक गुंजन। तर या सिनेमातील जे इतर कलाकार होते त्या संदर्भात देखील आपण बोलणार आहोत। श्रोते हो आशिकी मध्ये आपण अभिनय ज्यांचा पाहिला होता ते कलाकार होते राहुल रॉय, अनु अग्रवाल, दीपक तिजोरी, टॉम ऑल्टर आणि रीमा लागू हे सगळे कलाकार होते। आणि नवीन आशिकी 2 मध्ये जे आपण कलाकार पाहिले ज्यांचा उल्लेख आपण करतो आहोत आदित्य रॉय कपूर, श्रद्धा कपूर, महेश ठाकूर आणि शाद रंधावा या सगळ्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आपण पाहिल्या होत्या। परंतु या सिनेमाच्या माध्यमातून आदित्य रॉय कपूरचे असे बरेचसे चित्रपट येऊन गेलेले आहेत ज्याची प्रेक्षकांनी दाद घेतली नाही। आणि आशिकी 2 जरी जबरदस्त हिट झाला असला, 2013 प्रदर्शित झाला असला, त्यानंतर सुद्धा आदित्य रॉय कपूरचं फिल्मी करिअर तितकंसं चाललं नाही असं म्हणता येईल। हा एकमेव चित्रपट आहे ज्या चित्रपटाच्या माध्यमातून आपण आदित्य रॉय कपूरला आठवतो थोडक्यात। परंतु या सिनेमाची सगळ्यात जी एक महत्त्वपूर्ण बाजू होती ती सांभाळली होती श्रद्धा कपूरनं। श्रद्धा कपूर यांची भूमिका आजही स्मरणात ठेवली आहे। आरवी त्यांनी ज्या पद्धतीनं साकारली त्याचा फायदा देखील त्यांना भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झाला। आणि आज जर आपण हिंदी सिनेसृष्टीमध्ये पाहत असाल तर आघाडीची अभिनेत्री म्हणून आपण श्रद्धा कपूर यांच्याकडे पाहू शकतो। शहा रंधावा यांच्या बाबतीत सुद्धा तेच म्हणावं लागेल। परंतु या फिल्ममध्ये आदित्य रॉय कपूर यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती, त्यांनी साकारली देखील सुंदर पद्धतीनं होती। परंतु त्याचा फायदा जसा त्यांच्या करिअरला होणं अपेक्षित होतं तसा फायदा मात्र झाला नाही।

श्रोते हो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आशिकी 2 या चित्रपटातील सर्वांग सुंदर अशी गीतं आपण ऐकत आहोत.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात। आज आपण गीता ऐकत आहोत आशिकी 2 या चित्रपटातील। आणि या चित्रपटाच्या संदर्भामध्ये सांगायचं असेल, जसं आशिकीचं संगीत होतं तसंच उत्तम प्रकारचं संगीत आपण आशिकी 2 मध्ये देखील पाहिलं होतं। तर संगीताची जबाबदारी स्वीकारली होती मिथुन, अंकित तिवारी आणि जीत गांगुली या 3 संगीतकारांनी। तर सर्वश्रेष्ठ गीतकार म्हणून मिथुन यांचाही आयफा पुरस्कारामध्ये समावेश करण्यात आला होता। त्याचबरोबर सर्वश्रेष्ठ महिला पार्श्वगायक म्हणून श्रेया घोषाल यांना सुद्धा पुरस्कृत करण्यात आलं होतं। याचबरोबर नामांकित सर्वश्रेष्ठ अभिनेत्री म्हणून श्रद्धा कपूर, नामांकित सर्वश्रेष्ठ गीतकार म्हणून संदीप नाथ आणि नामांकित सर्वश्रेष्ठ पुरुष पार्श्वगायक म्हणून अंकित तिवारी यांचा देखील गौरव करण्यात आला होता। त्यावर्षी जेवढे असे अवॉर्ड्स झाले, ज्याच्यामध्ये फिल्मफेअर असेल, झी असेल, स्क्रीन असेल, मिर्ची असेल, या सगळ्या अवॉर्ड्स फंक्शनमध्ये आशिकी 2 दबदबा मात्र कायम राहिला। आणि खरं पाहायला गेलं तरी जरी 3 संगीतकार असतील तरी या संगीतामध्ये जान टाकली ती अरिजित सिंग यांनी। अरिजित सिंग आणि श्रेया घोषाल यांनी गायलेली सगळीच गीतं सुपर डुपरी ठरली। याला बोनस म्हणून श्रद्धा कपूर यांचा सुद्धा आवाज आपण पाहिला होता। तर सुंदर अशी सगळी गीतं होती आणि जेणेकरून हा चित्रपट ज्या वेळेस आपण या चित्रपटाचा उल्लेख करतो त्यावेळेस निश्चितपणे संगीताचा देखील उल्लेख करणं हे क्रमप्राप्त ठरतं।

श्रोते हो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आशिकी 2 या चित्रपटातील सर्वांग सुंदर अशी गीतं आपण ऐकत आहोत.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00। प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी। तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय। ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब। VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा। उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद।
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा। मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71।
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM। आपली माणसं, आपला आवाज ऐकत राहा, आनंदी राहा। नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती। पुन्हा हजर झाली आहे तुम्हाला भेटायला क्लासिक रेडिओ शो मध्ये। नमस्कार, आज तुम्हाला खूप जास्त एनर्जी मिळणार आहे, कारण आजची आपली थीम आहे जयवंत कुलकर्णी स्पेशल। भावगीतांच्या वाटचालीत तरुणाईला भुरळ पाडणारी डौलदार बाजाची अनेक भावगीतं रसिकांसमोर आली, म्हणजे थिल्लरपणा, सवंगपणा त्यात अजिबात नाहीये बरं का। संगीत, शब्द आणि स्वरांच्या बाबतीतही सारीच गाणी खूप उच्च दर्जाची आहेत। तरीही त्याला एक पाश्चात्य संगीताचा यात मिलाप आहे आणि या सगळ्यामध्ये नाद अजिबात हरवलेला नाहीये। सहज ही गाणी ऐकता ऐकता आपण त्यांच्याशी एकरूप होऊन जातो आणि ही गाणी एन्जॉय करायला लागतो। खुला आवाज, गावरान ठसका आणि शहरी खटाळपणा, सगळ्याचं उत्तम कॉम्बिनेशन म्हणजे जयवंत कुलकर्णींचा आवाज। 90s-70s सगळा ऐरा त्यांनी त्यांच्या आवाजानं गाजवला आहे आणि कॉलेजमधली तरुण मंडळी त्यांच्या साऱ्याच गाण्यांच्या प्रेमात होती। जयवंत कुलकर्णी यांनी फक्त अशीच गाणी गायली नाहीयेत बरं का, अनेक वेगवेगळ्या पॅटर्न्सच्या गाण्यांना त्यांनी स्वतःचा आवाज दिलाय। तेव्हा चला सुरुवात करूया आपल्या क्लासिक रेडिओ शोची जयवंत कुलकर्णी यांच्या पहिल्या गाण्यानी। ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून RJ प्रगती सोबत।
2: माळ्याच्या माळ्यामध्ये कोण गौबी

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत. मळाच्या मळामध्ये कोण उभी, सोंगडा सिनेमातलं हे गाणं आपण ऐकलं आत्ताच. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांचा हा आवाज होता, राम कदम यांचं संगीत होतं, तर शब्द होते दादा कोंडके यांचे. क्या बात है, म्हणजे खरंच मळ्यात बिळ्यात जाऊन आल्यासारखं वाटतंय ना. आपल्या जादुई सुरांमधून रसिकांच्या मनाचा ठाव घेऊन मंत्रमुग्ध करत तरीही थिरकायला लावणारा गायक म्हणजे जयवंत कुलकर्णी. जयवंत कुलकर्णी यांना गायनाचे धडे दिले ते म्हणजे लक्ष्मणराव देवासकर यांनी. यांनीच त्यांना हार्मोनियम वाजवायलाही शिकवलं. अगदी 70s दशकातले सारेच तरुण जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजावरती फिदा होते बरं का. जयवंत कुलकर्णी यांनी त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीत चित्रपट गीतं गायली आहेत, तर त्या बहुतांश गाण्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी गावरानबाज पाहायला मिळतो. पण त्यांनी फक्त एकाच प्रकारची गाणी गायली नाहीत बरं का. अष्टविनायका म्हणजे अतरंगी, प्रभाती तो छेडतो, विठू माऊली तू माऊली जगाची अशी बरीच आध्यात्मिक गीतं अभंग सुद्धा त्यांनी तल्लीन होऊन गायली आहेत. अजिंक्य भारत, अजिंक्य जनता, मंगल देशा पवित्र देशा दोन्ही गीतातील त्यांच्या स्वरातून देशाभिमान प्रकट झाला नसता तर नवलच. त्यामुळं वेगवेगळे जॉनर्स गाऊन जयवंत कुलकर्णी यांनी कायमच स्वतःच्या आवाजाला चॅलेंज दिलं असं म्हणता येईल. चला असाच एक अभंग आज आपण ऐकणार आहोत, अरे संसार संसार यातल्या विठू माऊली तू माऊली जगाची. सुधीर फडके, सुरेश वाडकर आणि जयवंत कुलकर्णी म्हणजे हे त्रिकूट जमून आलं की काय जादू होऊ शकते हेच हे गाणं सांगतं, हो ना. अनिल अरुण यांचं संगीत आहे, तर शब्द आहेत जगदीश खेबुडकरांचे. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे हे गाणं आपल्या भेटीला.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

लाजो नको, यह जवाड़ी ये लाजो नको।

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. काल रात्रीला सपान पडलं, तुम्हालाही तुमचं असं एखादं सपान नक्कीच आठवलं असेल. एकटा जीव सदाशिव सिनेमा, जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांचा आवाज, तर शब्द कोणाचे असणार आहो? अहो, दादा कोंडकेंचेच. संगीत होतं राम कदम यांचं, दादा कोंडकेंचा सिनेमा. दादा कोंडके काम करताना आणि त्यांना मागे आवाज कुणाचा तर फक्त जयवंत कुलकर्णी यांचा असं समीकरण होऊन गेलं होतं. मात्र जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातील गुण कोणी हेरले माहितीये का तुम्हाला? पु ल देशपांडे यांनी. आणि पार्ले टिळक विद्यालयाची प्रार्थना त्यांनी सगळ्यात आधी त्यांच्या आवाजात रेकॉर्ड केली. शाब्बास बिरबल शाब्बास या नाटकाच्या नांदीमध्ये सुद्धा जयवंतांचा गायनाचा सहभाग आहे बरं का. काही वर्षे सिने इंडस्ट्रीमध्ये दादा कोंडके यांच्यासाठी जयवंत यांचाच आवाज आहे हे साऱ्यांनाच पक्क माहिती होतं. मात्र जयवंतरावांनी इतरही गाणी केली, स्वतःचे असे वेगळे कार्यक्रम त्यांनी डिझाईन केले. स्वरवंदना आणि स्वरांच्या मळ्यात या नावांनी त्यांनी मंचाई कार्यक्रमही सादर केले, ज्या कार्यक्रमांना रसिकांचा तुफान प्रतिसाद मिळायचा. अनेक संगीतकारांकडे त्यांनी उत्तमोत्तम गाणी गायली आहेत. संगीतकार देवदत्त साबळेसोबत तर जयवंतरावांचा कमालीचं असोसिएशन होतं. त्यांच्यासोबत दुसरं गायलेलं गाणं म्हणजे ही चाल तुर तुर उडती केस भुरु भुरु. गीतकार शांता शेळके कायम सांगत, चालीवर लिहिणं अनेक कवींना सुचत नाही, पण चालीमुळे, त्यात वेगळ्या वजनामुळे, त्यात विशिष्ट खटक्यामुळे कवींना कित्येकदा वेगवेगळ्या कल्पना सुचतात. ही चाल तुर तुर या गाण्याची चाल शाहीर साबळे यांच्या मुलाने म्हणजेच देवदत्त साबळे यांनी बांधली आणि त्यावर शांताबाईंनी हे गाणं रचलं. आणि हे गाणं आत्ताच्या जमान्यात काळात कुणी पॉप्युलर केलंय माहितीये का? तर इंटरनेट सेन्सेशन मिथाली पालकरने. चला तर याच नोटवरती ऐकूयात हे सुपर डुपर हिट गाणं आरजे प्रगतीसोबत क्लासिक रेडिओ शो मधून.

0: काय मग मंडळी, सोंगाड्या सिनेमातलं अजून एक गाणं ऐकून तुमच्या चेहऱ्यावरती मोठी स्माईल नक्की झाली असेल. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी या जोडीचा हा आवाज होता आणि या जोडीला त्या काळी तुफान पसंती मिळायची. राम कदम यांचं संगीत होतं आणि दादा कोंडके यांचेच शब्द होते. क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो अगदी स्पेशल आहे, कारण आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे जयवंत कुलकर्णी यांच्यावरती. जयवंत कुलकर्णी यांना गायनाचे धडे कोणी दिले तर लक्ष्मणराव देवास्कर यांनी. त्यामुळे त्यांच्या आयुष्याला खूप मोठी कलाटणी मिळाली. लक्ष्मणराव देवास्कर यांच्याकडे ते संगीतही शिकले आणि हार्मोनियमही. मगाशीच ही चाल तुरु तुरु हे गाणं आपण ऐकलं. 70s ची तरुणाई या गाण्यावरती इतकी फिदा होती की हिल हिल पोरी हिल्ला आणि चाल तुरु तुरु दोन्ही गाण्यांना हमकास वन्स मोर यायचा. सावधरणी सावध हे सुद्धा त्यांचं प्रसिद्ध गाणं आहे. उडत्या चालीची गाणी असून देखील ही गाणी कधीही हिडीस वाटली नाही. सावधरणी सावध ग हे त्यांचं प्रसिद्ध गाणं. जोरकसपणा, उत्साह या साऱ्याच गोष्टी जयवंत कुलकर्णी यांच्या प्रत्येक गाण्यातून आपल्याला ऐकायला मिळतात. हीच त्यांची खासियत होती. आज येणारी कित्येक शब्दांची गाणी आपण ऐकल्यानंतर आपल्याला कुठेतरी हिडीस वाटतात, मात्र हा हिडीसपणा जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातून कधीही जाणवला नाही. त्यामुळं गावरानबाज असणारा असा आवाज इंडस्ट्रीमध्ये पुन्हा दिसला नाही. चला याच नोटवरती घेऊन येते पुढचं गाणं, पांडू हवालदार सिनेमातलं गाणं मी तर भोळे अडाने ठकू. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनीच हे गाणं गायलंय. ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून हे सुपर डुपर हिट गाणं.
1: मी तर भोळे अडाने ठकू

पदरवार अशी उरतो पग बघून जीव धार धारतो तुझं पदरवार अशी उरतो पग बघून जीव धार धारतो तुझी नखऱ्याची चाल करी जीवाच हल मज गुलाबाचे फुला माझे गुलाबाचे फुला माझे गुलाब

आणि पुन्हा एकदा सुपरहिट गाणं अंधळा मारतो डोळा या सिनेमातलं. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी हे गाणं गायलंय. दादा कोंडकेंचे शब्द आणि म्युझिक होत प्रभाकर जोग यांचं. हिल हिल पोरी हिला तुझे कपाली लटेला. आजही आपण हे गाणं गुणगुणतो किंवा ही सिंगल लाईन आपल्याला आठवते, याहूनच हे लक्षात येतं की ही गाणी काळाच्या पलीकडची आहेत आणि सुपर डुपर हिट आहेत. म्हणूनच क्लासिक रेडिओ शो मधून अशी ही गाणी आणि असा हा खजिना कायम तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. जयवंत कुलकर्णी यांच्याबद्दल आज आपण बोलतोय आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये आणि मी आरजे प्रगती आहेच तुमच्यासोबत. त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपट गीतं गायली आहेत, पण बहुतांश गाणीही गावरान बाजाची आपल्याला ऐकायला मिळतात. पण कोणत्याही एका ढंगात किंवा एकाच पॅटर्न्स मध्ये ते कधीच अडकले नाही. त्यांनी वेगवेगळ्या पॅटर्न्स आणि वेगवेगळ्या जॉनर्सला ट्राय केलं आणि यशस्वीपणे ट्राय सुद्धा केले. पण जयवंत कुलकर्णी यांचे आपल्यावरती खूप उपकार आहेत असं 70s दशकातील तरुण मंडळी म्हणत असतील. कारण त्यावेळेला कॉफी डेटवर येतेस का, व्हॉट्सअपवरती मेसेज किंवा सांगायचं कसं प्रियसीला, जिच्यावर प्रेम आहे तिला की तू मला भेटायला येतेस का, तर अशा वेळेला जयवंत कुलकर्णींच्या गाण्यांची खूप मदत झाली. कारण 70s दशकात सुपरस्टार सिंगर अशी काहीशी ओळख जयवंत कुलकर्णी यांनी बनवली होती आणि त्यामुळं त्यांच्या वेळेला पोरही सहजपणे पोरींना म्हणायची मनाच्या धुंदीत लहरीत येणार. जयवंत कुलकर्णी यांचं हे रोमॅन्टिक गाणं आहे, देवदत्त साबळे यांचं म्युझिक आहे आणि शांता शेळकेंचे शब्द आहेत. तेव्हा चला नॉस्टॅल्जिक होऊयात आणि ज्या ज्या लोकांनी त्या त्या काळी कॉलेजमध्ये असताना तिच्यासाठी हे गाणं ऐकलंय, तेव्हा चला तिच्याच आठवणीत हरवून जाऊयात. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे हेच गाणं तुमच्या भेटीला.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

पांडू हवालदार सिनेमातलं विस्कीची बाटली हे गाणं आपण आताच ऐकलं. विस्कीची बाटली हातात धरू नका, गाण्यात ऐकण्यापुरतं सगळं ठीक आहे, नाही का? उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी याच जोडीचं हे आणखीन एक सुपर हिट गाणं. राम लक्ष्मण यांचं संगीत आणि जगदीश खेबुडकरांचे शब्द. जयवंत कुलकर्णी स्पेशल असा आजचा आपला क्लासिक रेडिओ शो. आणि मी आर्ज प्रगती आहे तुमच्या सोबत. आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. जयवंत कुलकर्णी विषयी सांगायचं झालं तर त्यांचं आयुष्य कधीही सुखावाह्य नव्हतं, अत्यंत हालाकीची परिस्थिती होती. अशा बिकट परिस्थितीतच त्यांचं बालपण गेलं. अनेकदा त्यांनी गाड्या धुतल्या आहेत, लहान मोठी मिळेल ती कामं त्यांनी केली आहेत. उदरनिर्वाह करण्यासाठी, पोटापाण्यासाठी मिळेल ते काम त्यांनी त्या वेळेला स्वीकारलेलं आहे. त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली ती त्यांचे गुरु लक्ष्मणराव देवास्कर यांनीच. गायनाचे धडे तर त्यांनी दिलेच, पण उत्तम हार्मोनियम वाजवायला सुद्धा जयवंतराव त्यांच्याकडूनच शिकले. लक्ष्मणराव देवास्कर यांनी त्यांना सांगितलं होतं की कोणत्याही क्षेत्रात कारकीर्द घडवलीस तरी तुझ्या खुल्या गळ्यातील सूर सोडून देऊ नकोस. आणि नेमकी हीच शिकवण जयवंतरावांनी अगदी शेवटपर्यंत मनात पक्की केली होती. आणि त्यामुळेच आपल्याला अशा अवीट स्वरातील गीतांचा आस्वाद आज घेता येतोय. मराठी सिनेमातील ज्या काही गायक गायिकांच्या जोड्या गाजल्या त्यापैकी जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर या जोडीनं आजवर जी काही गाणी दिलेली आहेत त्या गाण्यांनी अक्षरशः ठेका धरायला लावला. आणि त्या गाण्यांना रेकॉर्ड ब्रेक लोकप्रियता लाभली. तेव्हा पुढचं गाणं सुद्धा याच जोडीचं, गणिमी कावा सिनेमातलं. आला सपना मंदी मल्हारी हे गाणं आहे, राम कदम यांचं संगीत आहे आणि शब्द आहेत दादा कोंडके यांचे. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे हेच गाणं तुमच्या भेटीला, ऐकूयात.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो अगदी स्पेशल आहे, तो आहे जयवंत कुलकर्णी यांच्यावरती. आंधळा मारतो डोळा सिनेमातलं

0: आपण आत्ताच ऐकलात दादा कुणके यांचे शब्द, प्रभाकर जोग यांचं संगीत, तर जयवंत कुलकर्णी यांचा हा आवाज. जयवंत कुलकर्णी यांनी गायलेली गाणी आज आपल्या साऱ्याच रसिकांच्या ओठांवर आहेत. आणि याचं कारण म्हणजे ती अत्यंत साधी आणि सोपी आहेत, त्यामुळं कुठल्याही सामान्य माणसाला त्यांच्याशी कनेक्ट करणं खूप इझी आहे. गावात राहणारी लोक यांच्यातील रोमॅन्स कोणी फुलवला असेल तर तो जयवंत कुलकर्णी यांच्या म्युझिकनी. जयवंत कुलकर्णी वेगवेगळ्या पॅटर्नची गाणी गायली, भक्तिगीतं, असंख्य चित्रपट गीतं याच्यात सामावलेली आहेत. मात्र मराठी गाण्यांना गावरान ढंगात गाऊन ही गाणी एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा बहुमान कुणाला द्यायचा असेल तर तो जयवंत कुलकर्णी यांनाच. ज्योतिबाचा नवस आणि एकटा जीव सदाशिव सिनेमातल्या गाण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासनानं सर्वोत्कृष्ट गायनाचा पुरस्कार दिलेला होता. आणि यावरून हे दिसून येतं की सांगीतिक कारकीर्द, शेकडो गाणी गाणाऱ्या या कला तपस्वीची नोंद सरकार दरबारी सुद्धा घेण्यात आली होती. त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीला रेडिओ तेरणाकडून आमचा मानाचा मुजरा. एकटा जीव सदाशिवतल्या गाण्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. तेव्हा या सिनेमातलं पुढचं गाणं माणसा परीस मेंढरवरी, राम कदम यांचं संगीत, दादा कोंडके यांचे शब्द, ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून.
1: वर अभाळ खाली धरती दिस आला या माथ्यावरती, अल्याड डोंगर पल्याड डोंगर मदीत खोल खोल दरी, जरा जपून चाल ग पुरी.

लाड लाड तुला दिसत नाही मला पिलकून बसत या येड तुला कळत नाही खेळत या लाड लाड तुला दिसत नाही मला पिलकून बसत या येड तुला कळत नाही माझ्या तोंडाला लावत या तोंड तुला जुळत नाही किती अंधारेले किती गोंधारेले त्याला उठत नाही शिरी शिरी त्याला उठत

0: तवा पासून टक्कूर फिरले
1: सांगो खाण्यात
0: मोठ्या हिकमतीन आज धरले आड राहण्यात ग जीव लावून अशी मोर

0: अस्वस्थ एक जंगल
1: जंगल
0: त्या जंगलात झालं मंगल
1: मंगल
0: वाघाल सिंह आल हत्ती आल घोड आल वाघ आल सिंह आल हत्ती आल घोड आल ऊंट आल माकड आल खोकड आल बोकड आल अब

0: अन्न गाढ़ाव काय माणूस काय अन्न गाढ़ाव काय जाईल तकडो बम करते कसं स्वांग करते।
1: आजचा आपला एपिसोड आवडला असेल तर नक्की आम्हाला व्हॉट्सअप करून सांगा। आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900 9970500900। पुन्हा भेटणार आहोत उत्तमोत्तम गाणी क्लासिक रेडिओ शो मधून मराठी गाणी ऐकण्यासाठी। तुम्हाला कोणत्या कलाकाराचा क्लासिक रेडिओ शो व्हावा असं वाटत असेल तर त्याविषयी तुमचं मत आम्हाला व्हॉट्सअप करून तुम्ही नक्की सांगू शकता। कुठले विषय ऐकायला आवडतील, कोणाविषयी ऐकायला आवडेल याबद्दलही नक्की सांगा। आम्ही तुमच्या कमेंट्सचा नक्की विचार करू। आणि हो, रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड केलं ना। पुन्हा भेटणार आहोत नव्या भागात, तोपर्यंत मी आरजे प्रगती सगळ्यांचा निरोप घेते। नमस्कार, आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे.
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71. व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ETI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ETI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा, आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

वो आ गया, देखो

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।